सुप्रभात श्रोते हो, 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या प्रसारणात मी महेश्वरी मिसाळ स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948, 2 जून 2026. आजच्या प्रसारणाला आम्ही आता सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग देस्कार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत, स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत नामदेव यांचा अभंग, संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, आत्ताच आपण यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली संत नामदेव यांची भक्तिरचना ऐकलीत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ यांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीतकार राम फाटक.

संगीतकार होते राम फाटक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायन वृंदाने गायलेली डॉक्टर जयराम चव्हाण यांची समूह स्वरातली देशभक्तीपर रचना. संगीत आहे कानू घोष यांचं.

श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी गायनवृंदानं गायलेली डॉक्टर जयराम चव्हाण यांची देशभक्तीपर रचना ऐकली. संगीत दिलं होतं कानू घोष यांनी. आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष. श्रोते हो, आज आहे 2 जून. हा दिवस ज्या कारणांमुळे खास ठरला त्यापैकी काही घटनांविषयी बोलूया. कांजिण्या या आजारावर जगातली पहिली लस कॅनडा इथं देण्यात आली 2 जून 1800 या दिवशी. रेडिओच्या शोधासाठी गुग्लिल्मो मार्कोनी यांना 1896 या तारखेला पेटंट बहाल करण्यात आलं. 2 जून 1949 या दिवशी दक्षिण आफ्रिकेमध्ये कायदा करण्यात आला ज्यामुळं गोरे नागरिक सोडून इतरांना दुय्यम नागरिक घोषित केलं गेलं. 1979 या तारखेला पोप जॉन पॉल दुसरे यांनी पोलंड या आपल्या मायदेशाला भेट दिली. कोणत्याही साम्यवादी राष्ट्राला भेट देणारे ते पहिले पोप ठरले. 2000 या दिवशी दिल्ली सरकारनं अमृता प्रीतम यांना 11 लाख रुपयांचा सहस्त्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर केला. आजचा हा दिवस ज्यांचा जन्मदिवस आहे त्यापैकी काहींची नावं अशी आहेत. इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म 1840 या दिवशी झाला. 2 जून 1907 या दिवशी मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म झाला. 1943 या दिवशी भारतीय संगीतकार इलैय राजा यांचा जन्म झाला. भारतीय संगीताचं पाश्चात्य संगीताशी फ्युजन करणारे अनेक प्रयोग आपल्या कारकिर्दीमध्ये इलैय राजा यांनी केले. चित्रपटांच्या प्रभावी पार्श्वसंगीतासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत.

0: इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगाचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा 1955 साली या दिवशी जन्म झाला. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा 2 जून 1955 हा जन्मदिवस. सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जुळेबंधू स्टीव्ह आणि मार्क वॉ यांचा जन्म 2 जून 1965 या दिवशी झाला. 1974 अमेरिकन बुद्धिबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म. आजचा दिवस स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. प्रख्यात इटालियन क्रांतिकारक गिसेप गॅरिबोल्डी यांचं निधन 1882 साली या दिवशी झालं. 2 जून 1988 या दिवशी अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक राज कपूर यांचं निधन झालं.
1: मेरे पाप का नाम सेठ गिरधारी लाल है. मैं सुमन से शादी करने के लिए घर से भाग रही हूँ और मेरे पकड़ने वाले को 1,25,000 रुपए इनाम मिले.
2: रहेंगे यही अपने निशान इसके
0: सिवा. शोमैन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राज कपूर यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी निर्माता दिग्दर्शकांपैकी एक असं समजलं जातं. आपल्या आरके फिल्म्स या संस्थेद्वारे त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपट दिले. एकोणीसशे 90 साली या दिवशी हॉलिवूड अभिनेता रेक्स हॅरिसन यांचं निधन झालं. शालिमार या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. श्रोते हो, दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: रोज सकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर
1: 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 6:30 वाजतात. चिंतन कार्यक्रमात आज ऐकूया ज्येष्ठ नागरिक. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा.
2: श्रोतहो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाची चालती बोलती शाळा. त्यांच्या अनुभवातून आपण जीवनाचं खरं मूल्य शिकू शकतो. आज त्यांची काळजी आणि आदर केला तर आपण समाधानानं आणि सन्मानानं जगू शकतो. आयुष्यभर कुटुंबासाठी आणि समाजासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणारे हे ज्येष्ठ नागरिक दुर्लक्षित होतात, नाहीतर गृहीत तरी धरले जातात. वाढतं वय, शारीरिक अशक्तपणा, आजारपण आणि चिंता या त्यांच्या वेदना आहेत. त्याचबरोबर मानसिक एकटेपणा, आपुलकीचा अभाव, संवादाची कमी यामुळे ते जास्तच त्रस्त होतात. आता आपण निरुपयोगी झालो या भावनेनं ते अजूनच खचून जातात. निवृत्तीपर्यंत ठणठणीत असणारी व्यक्ती निवृत्तीनंतर अनेकदा आजारी पडलेल्या दिसतात. निवृत्तीनंतरच्या रिकामपणात एक एक आजार हळूहळू हजेरी लावायला लागतो. आर्थिकदृष्ट्या ते जेव्हा आपल्या पाल्यावर अवलंबून असतात तेव्हा पैसे मागताना त्यांना फार अपमानास्पद वाटतं. मानसिक ताण, नैराश्य, सामाजिक अटकाव, तंत्रज्ञानाचा अभाव अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्यांना प्रेम, आपुलकी आणि सोयी सुविधांची कमतरता जाणवते आणि उर्वरित आयुष्य आव्हानात्मक बनतं. मुलं परदेशात किंवा दूर नोकरीच्या गावी असल्यामुळे एकटेपणा जाणवतो. उतरत्या वयात दृष्टी, श्रवणशक्ती, गुडघे आणि इतर शारीरिक हालचालींनी संप पुकारायला सुरुवात केलेली असते. स्मृतिभ्रंश, अल्झायमर यासारख्या आजारांनी डोकं वर काढलेलं असतं. अशावेळी कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी आवर्जून बुजुर्गांसाठी वेळ काढणं, त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं असतं. वृद्धाश्रमांची वाढती संख्या हा फार चिंतेचा विषय आहे. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपापल्या विश्वात दंग असतो. ग्लोबलायझेशनच्या या युगात संवाद कमी होत चाललेला आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या बेसिक गरजांबरोबरच सहजीवनाची गरजही तितकीच अनिवार्य झाली आहे. विचारवंत श्री दादा धर्माधिकारी म्हणतात, सान्निध्य, संवाद आणि स्पर्श यांची जन्मापासून ते मरणापर्यंत गरज असते. म्हणूनच कुटुंबातल्या सदस्यांनीही वेळात वेळ काढून त्यांच्याजवळ बसावं, गप्पा माराव्या, सल्ला मसलत करावी, हातात हात घ्यावा, डोक्यावरूनही हात फिरवावा. 8-15 दिवसातून एखादा फेरफटका मारण्यास बाहेर नेऊन आणावं. कितीही पथ्य असली तरी एखादा आवडीचा पदार्थ थोडासा खाऊ घालावा. अशामुळे ज्येष्ठांची असुरक्षिततेची भावना कमी होते. आपण अजूनही कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य आहोत या सकारात्मकतेमुळे त्यांना दिलासा मिळतो. वाचन माणसाला समृद्ध विचार करायला भाग पाडतं. ज्येष्ठांनी सुद्धा सामंजस्याने वागावं. अति अपेक्षा बाळगू नयेत. हट्ट, हटवादीपणा, चिडचिड, वृथा बडबड करून घरातलं शांत वातावरण अशांत करू नये. त्यांच्याकडे अनुभवांचा ठेवा भरपूर असतो. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय मिळतात. शारीरिक क्षमता असल्यास कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणं महत्त्वाचं. कुटुंबाच्या पाठी भक्कम आधार म्हणून उभं राहणं, समुपदेशन करणं, घरातली छोटी मोठी कामं करणं, वेळोवेळी शारीरिक तपासण्या करून घेणं, अशामुळे घरात सुलभ आणि समाधानी वातावरण निर्माण होईल. ज्येष्ठ नागरिक समाजाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांना दीपस्तंभाची उपमा देण्यास काहीच हरकत नाही. त्यांचा आदर करणं, सर्वतोपरी काळजी घेणं ही समाजातल्या इतर घटकांची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे. एके दिवशी आपल्यालाही सुपातून जात्यात जायचंच असतं. ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं म्हणजे एक प्रकारची देवाचीच सेवा करण्यासारखं आहे. समाजात आणि कुटुंबात स्नेह, समाधान आणि संस्कार नांदतील हेच सुसंस्कृत समाजाचं लक्षण आहे.
1: श्रोतेहो, चिंतन कार्यक्रमात आपण ऐकत होतात ज्येष्ठ नागरिक. लेखन

0: होतं वसुंधरा कुलकर्णी यांनी आणि वाचक स्वर होता भारती कुलकर्णी यांचा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आजच्या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे महेश्वरी मिसाळ.
1: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात सोयाबीन पिकाचे महत्वाचे वाण याविषयी माहिती. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात सकाळी 7:15 रजोनिवृत्ती याविषयी डॉ पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परोळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलन प्रदीप पेंढारे यांचं. सकाळी 7:00 आजचा सुविचार. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सकाळी 7:25. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुष विश्व हेल्थ केअर. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 7:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. मिश्र संगीत सकाळी 8:20. श्रोतेहो, आज आहे मंगळवार. आज सकाळी 8:40 काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करू आज रात्री 7:15. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. सकाळी 9:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 10:00. सकाळी 10:00 ऑल इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने आकाशवाणीचं संचित या कार्यक्रम मालिकेचा 4 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:30 नाट्यसंगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. आपली गाणी सकाळी 11:15. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. दुपारी 1:00 संध्याकाळी 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:02 मिक्स मसाला. 5:30 युववाणी या युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:00 मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल संध्याकाळी 6:35. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात देवीची गाणी सादर करतील भाऊसाहेब नागनाथ भबळ आणि सहकारी. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

संध्याकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी मंत्रालय माफ करा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत सुरुवातीला टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ महेंद्र मोटे यांची मुलाखत आणि त्यानंतर डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुधाम बटुळे. रात्री 8:35 सुगम संगीत. आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम रात्री 9:00. 10:00 रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. रात्री 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान कल्याण आपण ऐकू शकाल. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत सहक्षेपित होतील. आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.

0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत सोयाबीन पिकाचे महत्वाचे वाण याविषयी माहिती. वाचक स्वर आहे गौरव वने यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेऊयात सोयाबीन पिकाचे महत्वाचे वाण. मागील वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळं सोयाबीन पिकाचं उत्पादनसुद्धा वाढलेलं दिसून आलं. आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांना अतिशय चांगलं उत्पादन मिळालेलं आपल्याला बघायला भेटलं. याचं मुख्य कारण म्हणजे योग्य प्रमाणात झालेला पाऊस आणि वातावरण. पण काही ठिकाणी खूप जास्त आणि काही ठिकाणी कमी प्रमाणात झालेला पाऊस, तसंच चारकोल रॉट, कॉलर रॉट, पिवळा मोझ्याक या रोगांचा झालेला प्रादुर्भाव यामुळं काही प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आपल्याला बघायला भेटलं. बऱ्याच शेतकरी मित्रांनी चांगले उत्पादन घेतले आहेत, त्याचबरोबर अनेक नवीन वाणसुद्धा उपलब्ध आहेत आणि तसंच रोग आणि किडींना आणि बदलत्या हवामानात चांगलं उत्पादन देणारे वाणसुद्धा विकसित झालेले आहेत. या सर्व बाबींचा विचार केला तर आपण सोयाबीन पिकाचे कोणते वाण पेरणीसाठी निवडावं आणि कशा प्रकारचं वाण आपण निवडावं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनंच येणाऱ्या आपल्या खरीप पेरणीसाठी महत्त्वाचे वाण कोणते आहेत आणि ते बघणंसुद्धा महत्त्वाचं आहे. वाणाची योग्य माहिती असेल तरच आपण ते वाण निवड करू शकतो आणि शेतकरी बंधूंनी सोयाबीन पिकाच्या वाणाची योग्य माहिती घेऊन आपल्याकडे असलेली जमीन आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन वाणाची निवड करावी. कोणत्याही एका वाणाची लागवड न करता वेगवेगळ्या 2-3 वाणाची लागवड करावी, जेणेकरून होणारे नुकसान देखील टाळता येईल. जाणून घेऊयात सोयाबीन पिकाचे काही महत्त्वाचे आणि नवीन वाण. फुले दुर्वा अर्थात KDS 992 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून विकसित झालेलं हे वाण आहे आणि 100 ते 105 दिवसात परिपक्व होतं. अधिक उत्पादन देणाऱ्या या वाणाची लागवड मध्यम ते भारी जमिनीमध्ये करावी. फुले संगम अर्थात KDS 726 105 ते 110 दिवसांमध्ये परिपक्व होणारं जाड दाना, भारी जमीन आणि चांगलं व्यवस्थापन असलं तर अतिशय चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे. लागवडीसाठी 45x10 सेंटीमीटर असं अंतर ठेवावं. उशिरा येणारं वाण असल्यामुळं भारी जमिनीमध्ये त्याची लागवड करावी आणि लागवडीचं अंतर योग्य ठेवावं. पाऊस कमी झाल्यास उत्पादनात घट देखील येऊ शकते, त्यामुळं संरक्षित पाण्याची व्यवस्था असल्यास या वाणाची लागवड करावी. फुले केमया अर्थात KDS 753 हे वाण देखील 100 ते 105 दिवसात परिपक्व होणारं वाण आहे आणि जाड दाना, अतिशय चांगलं उत्पादन देणारं वाण असून 45x10 सेंटीमीटर अंतरावर याची लागवड करावी. MA US 725 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मागील वर्षी प्रसारित करण्यात आलेलं हे वाण असून लवकर येणारं अर्थात 90 ते 95 दिवसात, तसंच 4 दाण्याची शेंग असलेलं हे नवीन वाण आहे आणि अतिशय चांगलं उत्पादन हे मध्यम तसंच हलक्या जमिनीत सुद्धा अतिशय चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे. MA US 731 परभणी कृषी विद्यापीठ येथून 2024 प्रसारित करण्यात आलेलं हे वाण असून 95 दिवसात परिपक्व होतं, तसंच मध्यम ते भारी जमिनीत सरासरी चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे. PKV आंबा 95 दिवसात परिपक्व होणारं, मध्यम जमिनीत अतिशय चांगलं उत्पादन देणारं हे वाण असून त्याची लागवड 45x8 सेंटीमीटरवर करावी आणि वातावरणातील बदल तसंच दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये देखील चांगलं उत्पादन देणारं हे वाण आहे. JS 9305 85 ते 90 दिवसात परिपक्व होणारं हे वाण असून हलकी आणि मध्यम, तसंच JS 9305 85 ते 90 दिवसात परिपक्व होणारं हे वाण असून हलक्या आणि मध्यम जमिनीत याची लागवड होऊ शकते, तसंच 4 दाण्याचं

0: जी शेंग असणारं हे वाण असून त्याची लागवड 38x8 cm अशा पद्धतीने करावी. असे काही वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीनचे वाण उपलब्ध आहेत.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात सोयाबीन पिकाचे महत्वाचे वाण, याविषयी माहिती. वाचक स्वर होता गौरव वने यांचा. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता सकाळचे 7:15 वाजले आहेत.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
5: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
6: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-99-29-36.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालीत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
1: कार्यक्रमात आज ऐकूया रजोनिवृत्ती, याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
9: श्रोते हो नमस्कार. आज आपण रजोनिवृत्तीच्या पुढच्या टप्प्याबाबत जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये रजोनिवृत्ती काय येते, कारण बेसिकली रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्स, म्हणजे दोन प्रकारचे हार्मोन्स असतात जे पाळी येण्यासाठी कारणीभूत असतात, त्याच्यामध्ये अचानक घट व्हायला लागते आणि ती घट झाल्यामुळे आपल्याला रजोनिवृत्तीच्या वाटचालीकडे आपला सुरुवात होते. त्याच्यामध्ये काही परिणाम हे होतात की त्या जे हार्मोन्स कमी होतात त्याचा परिणाम हृदयावरती होतो, रक्तवाहिन्यांवरती होतो, आणि त्याचे जर आपण काळजी व्यवस्थित घेतली नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढे जाऊन दिसून येतात. मग हाडांची ठिसूळता आपल्याला जास्तीत जास्त जाणवायला लागते, ऑस्टिओपोरोसिसकडे जातं. शिवाय त्याच्यामुळे होणारे परिणाम म्हणजे खालची जागा कोरडी व्हायला लागल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, मूत्रसंसर्ग, बेसिकली युरिन इन्फेक्शन्स. नंतर कंट्रोल पण जायला लागतो, लघवी होताना, हसताना, किंवा आपण जोरात काही बोलत असू, प्रेशर आलं तर अचानक लघवीचे थेंब खालून जायला लागतात. नंतर अचानक वजन वाढतं, ओबेसिटी. हे होणारे परिणाम आहेत हार्मोन्स जेव्हा कमी होतात. आता जी लक्षणं दिसतात ती लक्षणं सर्वसाधारण स्त्रियांमध्ये काय दिसतात, जे मी मग आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, पेरिमेनोपॉज. त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी, म्हणजे पाळी इरेग्युलर होते, 2-2 महिने, 3-3 महिन्यांनी यायला लागते. नंतर
1: रजोनिवृत्ती या विषयावर डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा पण ऐकलात. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, गोगादेव मंदिरामागे, लालटाकी रोड, अहिल्यानगर.
10: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
11: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
10: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
11: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
10: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

0: नीट झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली त्रिमुखे हॉस्पिटल.
2: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94-222-80-380.
0: कार्यक्रमात आज ऐकूया सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका तनुजा परोळेकर यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
3: मॅडम, आज आम्हाला ग्रीन केमिस्ट्री ही जी काही नवीन संकल्पना आता आपल्याला ऐकायला येते याबद्दल थोडं समजून सांगा.
4: हरित केमिस्ट्री किंवा ग्रीन केमिस्ट्री म्हणजे अशा रासायनिक प्रक्रिया व उत्पादने ज्या घातक पदार्थांचा वापर आणि निर्मिती पूर्णपणे कमी करतात किंवा नष्ट करतात. याला शाश्वत रसायनशास्त्र असेही म्हणता येईल, म्हणजे सस्टेनेबल केमिस्ट्री. ह्याचा मुख्य उद्देश रासायनिक प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाची हानी टाळणे आणि मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे. हरित रसायनशास्त्रात किमान प्रदूषणकारी व कमीत कमी टाकाऊ पदार्थ निर्माण करणारे रसायन तयार करण्याच्या पद्धती विकसित करतात. ह्यात उगमस्थानीच प्रदूषण कमी होते. हरित रसायनशास्त्र ही संकल्पना कार्बनी, अकार्बनी, वैश्लेषिक म्हणजे अनालिटिकल, भौतिक, फिजिकल आणि अभियांत्रिकी आणि जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री ह्या शाखांनाही लागू पडते. औषधे, रंगद्रव्ये, रंगलेप, खते, कीटकनाशके, प्लास्टिक्स व बहुवारिके म्हणजेच पॉलिमर्स ह्यांच्यासारख्या नव्याने तयार करण्यात आलेल्या द्रव्यांमुळे मानवी जीवन अधिक सुखकारक झालंय. मात्र अशा रासायनिक पदार्थांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कारण असे पदार्थ तयार होताना कारखान्यात त्यांच्याबरोबर अनेक घातक व टाकाऊ पदार्थही तयार होतात. या घातक व टाकाऊ पदार्थांमुळे जमीन, पाणी, वातावरण, काही प्रमाणात काही वनस्पती व खाद्यपदार्थ यांच्यातील प्रदूषणात वाढ झाली आहे. पॉल टी एनेस्टस आणि जॉन सी वार्नर या दोघांनी 1998 साली हरित रसायनशास्त्राची 12 तत्वे किंवा सूत्र मांडली. त्यांच्यामुळे हरित रसायनशास्त्राच्या पद्धती अधिक विकसित करण्यासाठी प्रभावी वैचारिक चौकट उपलब्ध झाली. त्यांच्यातील काही महत्वाची वैशिष्ट्ये: प्रदूषण प्रतिबंध, रसायनाच्या निर्मिती प्रक्रियेत उगमस्थानीच प्रदूषण रोखणे हे ग्रीन केमिस्ट्रीचं मुख्य तत्व आहे. कमी टाकाऊ अपशिष्ट पदार्थ निर्मिती, कमीत कमी विषारी टाकाऊ पदार्थ निर्माण करणे. ऊर्जा कार्यक्षमता, रासायनिक प्रक्रियेत कमीत कमी ऊर्जेचा वापर करणे. पर्यायी संसाधने म्हणजे रिसोर्सेस, नूतनीकरणक्षम अक्षय ऊर्जा आणि सुरक्षित कच्च्या मालाचा वापर करणे. आता ह्यातल्या काही 2-3 पर्यायी हरित पद्धतींची इथे माहिती घेऊया.
0: आपण ऐकत होतात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका तनुजा परोळेकर यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
5: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
6: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
7: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
6: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
9: संपर्क 232-29-29.
10: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
11: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
10: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
11: फोन नंबर 0241 235 35.

0: करा.
1: मोबाईल 960 44 988 36.
2: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: संकलन प्रदीप पेंढारे यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात अहिल्यानगरसाठी 5 जणांचे अर्ज दाखल. एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेसाठी PNG वापरण्यात पुढाकार घेण्याचं आवाहन. संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्यातील 26 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. आणि वळवाच्या वादळी पावसानं कर्जत तालुक्यात 11 घरांचं नुकसान. आता घडामोडी सविस्तर. विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात अहिल्यानगरसाठी काल अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 5 जणांचे 8 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं स्पष्ट झालं. राहुरीचे प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे करण ससाणे, अकोल्याचे मच्छिंद्र धुमाळ, शेवगावचे कमलेश गांधी आणि श्रीगोंद्याचे दत्तात्रय पानसरे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननी आणि अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. तर 4 जूनला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. प्राजक्त तनपुरे यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात एल निनोचा प्रभाव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी नुकतीच घेतली. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलस्रोतांचं नियोजन, चाऱ्याची उपलब्धता तसंच संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच सज्ज राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले आहेत. केंद्र शासनाच्या अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या अधिसूचनेनुसार LPG ऐवजी पाईपद्वारे नैसर्गिक वायू वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनानं राज्यभर शहर वायू वितरण नेटवर्कच्या विस्तारासाठी विविध उपाययोजना सुरू केल्याची माहिती सहकारी संस्थांचे अहिल्यानगर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली आहे. सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी नागरिक, गृहनिर्माण संस्था तसंच व्यावसायिक आस्थापनांनी पाईपद्वारे नैसर्गिक वायू वापर वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या 26 कर्मचाऱ्यांचा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब ओहळ, संचालक संपतराव गोडगे आदी यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी झालेल्या वळवाच्या वादळी पावसानं कर्जतला चांगलाच तडाखा बसला आहे. कर्जत तालुक्यात 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु वादळामुळे तालुक्यात 11 घरांचं नुकसान झालं. वीज पडल्यानं एका गौवंशीय जनावराचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार रवी सत्वन यांनी दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात अहिल्यानगरसाठी 5 जणांचे अर्ज दाखल. एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सुरक्षित, स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेसाठी PNG वापरण्यात पुढाकार घेण्याचं आवाहन. संगमनेरच्या थोरात सहकारी साखर कारखान्यातील 26 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. आणि वळवाच्या वादळी पावसानं कर्जत तालुक्यात 11 घरांचं नुकसान. याबरोबरच अहिल्यानगर दिनांकामधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल.

0: हॉस्पिटल झोपडी कॅन्टीन मागे सावेडी अहिल्यानगर।
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 7 वाजले आहेत, ऐकूया आजचा सुविचार। जो काळाचा रोख पाहून मागे सरकतो तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो, हा होता आजचा सुविचार।
2: श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते। जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40। 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही।
1: श्रोते हो, जरूर ऐका झरोका हा कार्यक्रम आज सकाळी 8:40। संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं। ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र।
3: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन।
4: फोन गाणी हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
3: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल।
4: निवेदन संपलं।
1: हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं। श्रोते हो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार। आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे। लाईव्ह प्रसारणाची वेळ उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 3771 किंवा 242 3672। निवेदन संपलं।

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 7:45 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72.

हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-3371 किंवा 2-42-36-72. निवेदन संपलं.

0: 100.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:05 झाली आहेत. ऐकणार आहोत काही निवेदनं.
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
2: हो मग.
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
6: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
5: त्यासाठी काय करायचं?
6: संपर्क साधायचा.
5: कुठे?
6: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
0: श्रोतेहो, काही निवेदनं आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समजत त्यो शिकवतोय ना
1: अक्के? रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी।
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं।
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आयआयटी प्रवेशासाठीच्या जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आता सविस्तर बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. महाविकास आघाडीतर्फे मात्र कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जिल्ह्यात 9 उमेदवारांनी 14 अर्ज भरले आहेत. सोलापूर जिल्ह्यात महायुतीतर्फे भाजपाचे राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघात भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. विधान परिषदेच्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांनी महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेंद्रनाथ माने यांनी उमेदवारी अर्ज भरला. या मतदारसंघात 4 जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ठाणे मतदारसंघासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले. वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघासाठी महायुतीकडून सुहास शिरसाट यांनी तर महाविकास आघाडीकडून देवयानी पाटील डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व जागा महायुती जिंकेल असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केला आहे. आज अर्जांची छाननी होणार असून 4 जून पर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. येत्या 8 जून पर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. विकसित महाराष्ट्र संकल्पनेअंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतकं अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावं वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न, ई KYC ची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यांसारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचं राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. ज्या अर्जदारांनी ई KYC प्रक्रिया

0: केली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या नावावर वाहन नोंदणी नाही आणि तरीही योजनेचा लाभ स्थगित झाला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह इतरही योजनांचा लाभ स्थगित झाला आहे त्यांनी तातडीने याबाबत महिला आणि बालविकास विभागाशी संपर्क साधावा. या सर्व प्रकरणांची विभागाकडून पुन्हा पडताळणी करण्यात येईल असं आश्वासनही तटकरे यांनी दिलं आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यामध्ये 46,773 विद्यार्थ्यांचा आणि 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. दिल्ली विभागातला शुभम कुमार 360 पैकी 330 गुण मिळवून देशात सर्वप्रथम आला. विद्यार्थिनींमध्ये पुण्याची आरोही देशपांडे पहिली आली आहे. तिने परीक्षा दिल्ली विभागातून दिली होती. तिला 280 गुण मिळाले असून सर्वसाधारण यादीत ती 77 क्रमांकावर आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्हा म्हटलं की बहाडोलीची प्रसिद्ध काळी जांभळं डोळ्यासमोर येतात. मात्र आता मोखाड्याच्या डोंगर रांगांमध्ये थेट थायलंडमधून आलेलं पांढरं जांभूळ पिकवलं जात आहे आणि हा अनोखा प्रयोग करून दाखवलाय एका PhD धारक तरुणाने. मोठ्या पगाराच्या नोकरीचा मार्ग सोडून आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी करणाऱ्या डॉक्टर सुमित ढाक यांची ही प्रेरणादायी कहाणी.
1: कृषी अभियांत्रिकेमध्ये BTech, MTech आणि मृदा संधारण विषयात PhD केलेले डॉक्टर सुमित ढाक यांनी थेट थायलंड मधील वाईट जांभूळ मोखाड्याच्या मातीत फुलवलं आहे. मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी असतानाही त्यांनी शेतीची वाट निवडली. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधन प्रबंधाचा जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. एवढं उच्च शिक्षण असूनही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेतीसाठी करण्याचा निर्णय घेतला. मोखाड्यासारख्या डोंगराळ भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रिप इरिगेशन आणि वैज्ञानिक शेती पद्धतीचा वापर करून थायलंडच्या पांढऱ्या जांभळाची यशस्वी लागवड केली आहे. कमी पाण्यात वाढणारे आणि बाजारात चांगली मागणी असलेले हे फळ आता शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय ठरत आहे. डॉक्टर सुमित ढाक यांचा हा प्रयोग आता अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण आणि शेतीची सांगड घातली तर मातीतूनही सोनं उगवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघर नेता चौरे.
0: व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅस सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. नीट UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरोरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस शहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप CBI गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. पुणे जिल्ह्यात राजगड तालुक्यातल्या खानापूर ते पांचेत मार्गावरचा पांचेत वसाहतीजवळचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचं आढळल्यानंतर तो सर्व प्रकारच्या जड आणि हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रात्री मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. लातूर शहरात काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे. हवामान. राज्याच्या सर्वच भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. बंडखोरीमुळे गुरुवार नंतरच चित्र स्पष्ट होणार. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी. ई बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि IIT प्रवेशासाठीच्या JEE ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे मुलींमध्ये पहिली. आकाश

0: आणि पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 100° मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम.
3: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत
1: लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून. नमस्कार अहिल्यानगर.
3: रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी,
1: शब्द तरंग, स्नेह संवाद,
3: आहार विहार,
1: अर्थ जगत, सखी विशेष,
3: आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी
1: आणि उद्योग जगत अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला.
3: तेव्हा श्रोते हो ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र
1: 100° 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून.

0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
0: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32-88।
2: काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। श्रोते, आता सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारण, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: एक मनामध्ये एक प्रश्न येतो की समजा पेशंटला ज्याला कॅन्सर, मुख कॅन्सर झालेला आहे, त्या पेशंटला सध्या बघतो आपण बऱ्याच जणांना बीपीचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे, तर हे कुठे अडवे येतात का जर त्या पेशंटला हे त्रास असतील तर काय अफेक्ट होता?
2: इंडियामध्ये एव्हरी थर्ड इंडिव्हिज्युअल इज इदर सफरिंग फ्रॉम डायबिटीज ऑर हायपरटेन्शन. एस्पेशली जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये जास्त इन्सिडन्स आहेत. डेफिनेटली एक इम्पॅक्ट पडतो कॅन्सर ट्रीटमेंटवर, कॅन्सर ग्रोथवर इम्पॅक्ट पडतो असं काही एव्हिडन्स नाही, पण कॅन्सर ट्रीटमेंटवर तो इम्पॅक्ट पडतो. कारण की सर्जरी आहे, किमो आहे, रेडिएशन आहे, हे एक हिट आहे बॉडीला. जर बॉडी स्वस्थ नसली तर बॉडी पडणार खाली. तर त्यामुळे पहिला त्यांना ऑप्टिमाइज, फॉर एक्झाम्पल तुमची शुगर 400 आहे तर आपण लवकरात लवकर काल ऑपरेशन करू शकत नाही, त्याला आपण ऑप्टिमाइज करतो म्हणजे नॉर्मल करतो आणि त्यानंतर आपण सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमो करतो. तो वेळ आपल्याला थांबावा लागतो. तर हा, तर आपण कोणतेही ट्रीटमेंट, कॅन्सर प्रिव्हेल्स ओव्हर एनी अदर कंडिशन. कारण की कॅन्सर एक सेमी इमर्जन्सी आहे आणि कॅन्सर पसरतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा हार्टची बिमारी असली, पहिले कॅन्सर ट्रीटमेंट होतं, त्यानंतर दुसरी ट्रीटमेंट.
1: अच्छा, केमो बद्दल काय सांगा सर? सगळे घाबरतात केमोला, खूप पेनफुल आहे, तर खरंच एवढे पेन होतात? आणि एक भीती केमोची दुसरी पण आहे की सगळे आपले केस जातात, तर काय सांगाल तुम्ही?
2: आपल्याकडे खूप सेलिब्रिटी आहे, त्यांना केमो लागलेला तुम्हाला कळणार पण नाही. कारण की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रिव्हर्सेबल आहे. प्रॉब्लेम्स आहे, मी एक्सेप्ट करतो. बाळ जातात, आपला वीकनेस येतो, आपला ताप येतो अँड एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हे सगळे जर त्यावेळी आपण बरोबर लक्ष दिला तर हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्सेबल आहेत, कोणतेही परमनंट नाही आहे. एक दोन मध्ये तुम्हाला परत नॉर्मल तुम्हाला लाईफ जेता येणार. ओरल कॅन्सरमध्ये किमो फार लवकर लागत नाही. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट सर्जरी असते, त्यानंतर रेडिएशन असतो. जर ऍडव्हान्स बिमारी आहे तर आपण किमो त्याला ऍड करतो. जर बिमारी पूर्णपणे ठीक होत नसेल त्यावेळी आपण किमो घेतो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही विचारला की लोकांची बाल जातात एक्सेट्रा. त्यानंतर नवीन टेक्नॉलॉजी आली आहे स्कॅल्प कुलिंग. त्यामध्ये आपण स्कॅल्प मशीन येते, ती स्कॅल्प आपली कूल करते, त्यांनी हेअर रिव्हर्सल किंवा हेअर ग्रोथ लवकरात लवकर बरी होते.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सर्जरी बद्दल आता तुम्ही सांगत होतात, तर सर्जरी ही कधी करायला लागते, म्हणजे कोणत्या स्टेजला तुम्ही सर्जरीचा निर्णय घेता?
2: कॅन्सर जर तोंडामध्ये आढळलं तर बेस्ट ट्रीटमेंट इज सर्जरी. मी पेशंट सांगतो की सर्जरी हे T20 आहे. 2020 वन डे मॅच असते, 2020 असते वन डे टेस्ट असतो. 2020 म्हणजे काय? सर्जरी केली, 3-4 दिवस हॉस्पिटल तुम्ही ऍडमिट झाले आणि त्यानंतर तुम्ही बरे झाले, बस संपलं गोष्ट.
1: इतकं सोपं
2: होऊ शकतो जर अर्ली स्टेज आहे. तर जर ऍडव्हान्स स्टेज आहे आणि तुम्हाला रेडिएशन आपल्याला घ्यावं लागणार, तर रेडिएशन ट्रीटमेंट चालते 2-2.5 महिने, किमो चालतो 2-2.5 महिने. तर तो टेस्ट मॅच आहे, रोज आपल्याला ट्रीटमेंट घ्यायचे, रोज त्याचे प्रॉब्लेम्स फेस करायचे आहेत आणि त्याचा रिव्हर्स व्हायला अजून वेळ लागतो. पण सर्जरीमध्ये काय असतो, वन शॉट आहे. सर्जरी केली, बिमारी बाहेर काढली, आपण 15-20 दिवस तुम्हाला लागणार की तुम्हाला डिफरंट वाटतोय, तुम्हाला बोलायला होत नाही, तुम्हाला बाहेरून खराब दिसतोय, पण एक वेळा तुम्हाला ठीक होऊन जाईल.
1: मला याच प्रश्नावरती यायचं डॉक्टर. तुम्ही आता सांगितलं की सर्जरी केल्यानंतर आपण जनरली असं बघतो की

0: एक साइड अशी लोकांची आत गेलेली असते, तर सर्जरी मध्ये तुम्ही आतला कोणता पोर्शन काढून टाकता, आणखीन मग तुम्हाला म्हणजे नॉर्मल तो पेशंट दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जनची गरज लागते का किंवा प्लास्टिक सर्जरी होऊ शकते का त्या पोर्शनला?
1: मी तुम्हाला हे आन्सर देणार, पण त्या आधी मी सांगतो की हेड अँड नेक सर्जन इज ओनली 5% ऑफ ट्रीटमेंट.
0: अच्छा.
1: ट्रीटमेंट स्टार्ट्स फ्रॉम प्रिव्हेंशन. आशा वर्कर्स, डेंटिस्ट हे प्रिव्हेंट करतात कॅन्सरला, तंबाखू नाही खायचं किंवा जर लवकरात लवकर डायग्नोस करून त्यानंतर एकदा बायोप्सी केली तर सर्जनचा रोल पुढे येतो. बायोप्सी जी आता पॅथॉलॉजी करे पॅथॉलॉजिस्टचा रोल पुढे येतो. सिटी स्कॅन झालं तर रेडिओलॉजिस्टचा रोल पुढे येतो. त्यानंतर आपण सर्जरी करतो, सर्जन मी आहे सर्जरी करतो, पण सर्जरीच्या आधी ॲनेस्थेटिस्ट असतात जे तुम्हाला भूल देतात, त्यांचा रोल असतो. ओटी मॅनेजर असतात, ओटीचे लोक असतात, सिस्टर असते, हॉस्पिटल सिस्टर असते. त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर वॉर्डमध्ये लोक असतात जे तुम्हाला सांभाळतात, तुमचे लोक सोशल लोक असतात सांभाळतात, घरी लोक असतात ते तुम्हाला सांभाळतात. त्यानंतर डेंटिस्ट असते तुम्हाला परत दात देतात, एक्सरसाइज करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात, स्वोलनसाठी स्वोलन थेरपी असतात. तर एक जर तुम्ही नंबर काउंट केला 21 लोक असतात पूर्ण ट्रीटमेंट मध्ये.
0: अच्छा.
1: मी फक्त 5% आहे. आणि ऑफकोर्स देव, कारण की काय असतं ना की जर अर्ली कॅन्सर आपल्याला आढळलं आणि आपण ट्रीटमेंट केलं तुम्हाला कळणार पण नाही की आज सर्जरी आपण केलेली आहे, फेस मध्ये दिसणार पण नाही. आता मिनिमल ऍक्सेस असं नवीन टेक्नॉलॉजी, मिनिमल ऍक्सेस म्हणजे कमीत कमी इन्सर्शन द्यायचं. आधी असं स्टेटमेंट होतं की जितकं मोठं कट इन्सर्शन आम सांगतो तितका मोठा सर्जन, आता आहे जितका छोटा कट तितका मोठा सर्जन. तर आता काय असतं, फक्त एक लाईन गळ्यामध्ये असतं, त्यामध्ये आपण पूर्ण तोंडाचं ऑपरेशन पण करू शकतो. फेसवर पण स्कार येत नाही, फक्त गळ्यामध्ये एक स्कार येतं, त्याने आपण जबड्याचं ऑपरेशन करतो किंवा तोंडाचं ऑपरेशन करतो आणि गळ्याचं ऑपरेशन करतो आणि बाहेर येतो.
0: म्हणजे आता जे अगोदर आपण चित्र बघायचं की हा एखादा पोर्शन ज्या साईडचं ऑपरेशन केलं तो आतमध्ये गेलेला असायचं, ते आता बघायला नाही मिळत.
1: कमी मी एकदम तुम्हाला नाही सांगणार, कारण की जर पूर्ण जबडा काढला आपण आणि पायाची हड्डी त्याचा वर रिकन्स्ट्रक्शन नाही घेत तो प्रकार होऊ शकतो. आता काय करतो आपण, फॉर एक्झाम्पल आपण हा इथे बिमारी आहे तोंडामध्ये आणि हा जबडा आपल्याला काढावा लागला, पायाची हड्डी असते ती आपण वर लावतो, प्लेटिंग करतो, त्यामध्ये इम्प्लांट्स लावतो.
0: अच्छा.
1: तर ते जर आपण हड्डी लावली तर तो असं धसलेला दिसत नाही, पण आधी ते आपण हड्डी आपण त्याचं टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामध्ये आपण छातीचा मास लावायचा, त्यामुळे तो आत
0: गेलेला दिसायचा. नक्कीच. डॉक्टर, तुमच्याकडून एकदा पेशंट सर्जरी करून गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल कशी असायला हवी, त्यांनी काय काळजी घ्यायची?
1: सर्वात इम्पॉर्टंट आहे की जर तुम्ही इनिशियली तंबाखू खाल्लाय किंवा सिगरेट पिलं तर ते डेफिनेटली स्टॉप करायचं. निकोटीन इज अ पार्ट ऑफ टोबॅको विच इज ॲज अडिक्टिव्ह ॲज कोकेन. आपण आहार घेतो, प्रोटीन हाय असला पाहिजे, फायबर्स हाय असले पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन्स चांगले आपण घेतलेले पाहिजे, तर आपल्याला न्यूट्रिशनवर फार स्ट्रेस द्यायचं आहे. आपली इम्युनिटी चांगली ठेवायची,
0: प्रतिकारशक्ती
1: फार चांगली व्हायला हवं. कारण की आता हे जे नवीन ट्रीटमेंट आहे इम्युनोथेरपी, हे काय
0: आहे?
1: इम्युनोथेरपी इज नथिंग बट गिविंग पॉवर्स टू युअर इम्युन सिस्टम. म्हणजे तुमची इम्युनिटी आहे त्याला आपण मोठी करतो आणि ते कॅन्सरच्या अगेन्स्ट काम करतो. तर तो प्रकारची शक्ती आपल्या इम्युनिटीमध्ये असते. तर इम्युनिटी, गुड न्यूट्रिशन, बॅड हॅबिट स्टॉप करायचे, गुड लाईफस्टाईल, गुड स्लीप, गुड एक्सरसाइज, हे सगळे नवरत्न आहे चांगल्या हेल्थसाठी.
0: डॉक्टर, पण अशा पेशंट्सना डॉक्टर एकदा तो तुमच्याकडून बरा होऊन गेला की गेला असं नाही ना, फॉलोअपची तर गरज लागतच असेल. असं म्हणतात की एकदा कॅन्सर होऊन गेला की पुन्हा कुठेतरी तो कॅन्सरच्या पेशी लपून बसलेल्या असतात आणि आपली प्रतिकार शक्ती कमी झाली की त्या पेशी डोकं वर काढतात आणि पुन्हा तो त्या म्हणजे कॅन्सर दुसऱ्या भागाची व्हायची शक्यता असते. तर यात कितपत तथ्य आहे आणि काय नेमकं फॉलोअपची गरज आहे का?
1: ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि हे भारता जे पॉप्युलेशन आहे त्यामध्ये नाही आहे, त्याला आपण वर्ड सांगतो कॉम्प्लायन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे त्यांना सांगितलं की दर 3 महिने यायचं आहे तर ते कधी येत नाही, ते 6 महिन्याने 1 वर्षानंतर येणार किंवा बिमारी परत आली तरच येणार. आणि हे तुम्ही फार इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं की का फॉलो ट्रीटमेंट झाली. एक्झाम्पल आपण अपेंडिक्स काढलं तर परत आपण त्या सर्जनसाठी जात नाही परत दाखवायला 3-3 महिन्यामध्ये. का जातो? कारण की बिमारी परत येण्याची शक्यता असते. फर्स्ट 2 इयर्स असतात ते गोल्डन 2 इयर्स असतात, त्यामध्ये बिमारी परत आली 90% बिमारी त्यामध्येच परत येतो.

0: आणि जर आपल्याला ते एकदम लवकरात लवकर कळलं त्याला परत आपण ट्रीटमेंट करू शकतो. पण जे आपण डिले केलं आणि ते स्टेज वाढलं तर परत ट्रीटमेंट करता येणार नाही. जे पण आपण तंबाखू किंवा सिगरेट किंवा बीडी किंवा रिकन अल्कोहोल जे पण खाल्लं असेल ते फक्त एका जगामध्ये त्रास देत नाही आपल्याला. भले कॅन्सर एका जगामध्ये आलाय पण तो इफेक्ट पूर्ण तोंडामध्ये घशामध्ये आणि स्वरांतरामध्ये आणि लंग्सवर करतो. त्यामुळे ह्या जे ही जी रूट आहे तिथे कुठेही पण कॅन्सर येऊ शकतो. त्यामुळे दर 3-3 मध्ये आपल्याला फॉलोअप करावा लागतो आणि 2 वर्ष तुमचे गेले चान्सेस कॅन्सर परत त्याचे कमी होतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
1: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र,
1: जगभरात कुठेही।

0: श्रोते हो,
1: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
3: आयुर्विश्व
4: आयुर्विश्व हेल्थ केअर
5: नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्म. श्रोत्याहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर घाडगे सर नमस्कार.
6: नमस्कार
5: सर. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या व्याधींवरती उपचार सांगितलेत आणि आयुर्विश्वमध्ये संशोधित उपचार पद्धती वापरली जाते. तर आज मला तुम्हाला विचारायचंय की डायबेटिक न्यूरोपॅथी हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये बरीचशी लक्षणे दिसतात की साखर अनियंत्रित असते, बऱ्याच रुग्णांना रात्री झोप येत नाही, पायांची जळजळ, मुंग्या येणे, या सगळ्याबद्दल सांगा.
6: म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी या संदर्भात बघायला गेला तर सर्वात जास्ती जी लक्षणं दिसतात ते म्हणजे पायाला स्पर्शज्ञान न होणं किंवा पायाला सतत आगाग होणं किंवा काही व्यक्तींना चालत असताना पायाखाली माती असल्यासारखं, गवत असल्यासारखं संवेदना होणं. बऱ्याचदा रुग्ण जे भेटतात त्यांना असं सांगण्यात येतं की खूप प्रमाणात पायांची जळजळ होते आणि रात्री अक्षरशः झोप येत नाही त्यामुळे, किंवा सतत पाय आपटावे लागतात, पायांना स्पर्शज्ञान होत नाही. वेळप्रसंगी शुगर सुद्धा नियंत्रणात येते पण मात्र ही लक्षणं कमी होत नाहीत. तर या संदर्भात नाडी परीक्षा नक्की उपयोगी पडते कारण नाडी परीक्षेद्वारे तुमच्या फक्त डायबिटीसचा नाही तर डायबिटीस मागील कारणांचा विचार केला होतो आणि डायबिटीसमुळे जे शरीरावर परिणाम होणारे असतात त्या परिणामांचा विचार केला होतो. कारण अल्टिमेटली काय की मधुमेह आणि त्यातून निर्माण होणारी लक्षणं या मागे जे काही दोषस्थिती बदललेली आहे शरीरातली किंवा शरीरात जे बदल किंवा बिघाड घडलेले यांचा संपूर्ण विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो आणि त्यामुळे सर्वात प्रथम एकतर तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात यायला मदत होतेच पण अनियंत्रित साखरेमुळे शरीरावर झालेले परिणाम जे असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा मदत होऊ.
5: श्रोते हो 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8444-9260 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 अहिल्यानगर मध्ये.
7: सर आता तुम्ही सांगताय त्याच्यावर मग उपचार कसे केले जातात?
6: उपचार करत असताना सर्वात प्रथम त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी आहेत जे मधुमेहावरून निर्माण होणाऱ्या जे काही कॉम्प्लिकेशन आहेत त्यांच्यावर काम करणाऱ्या नक्कीच आहेत पण प्रत्येक व्यक्तीला सगळे औषधं देऊन चालत नाही. त्या व्यक्ती सापेक्ष ट्रीटमेंटची आवश्यकता असते. ते नाडी परीक्षेद्वारे करता येतं. नाडी परीक्षेद्वारे त्या व्यक्तीची प्रकृती ओळखून त्याच्या शरीरातील दोषस्थिती समजून ट्रीटमेंट केली जाते. स्पेसिफिकली मी जे काही हे पेशंट ट्रीट करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा दिसून येतं की या व्यक्तींमध्ये वातवृद्धी झालेली असते किंवा वातवृद्धी बरोबर पित्त किंवा कफदोष संचिती झाल्यामुळे त्याचा न्यूरॉन्सवर किंवा नर्वस सिस्टीमवर परिणाम झालेला असतो. तर एकीकडे या ठिकाणी आपल्याला मधुमेह पण नियंत्रणात आणायचा आहे आणि त्यातून निर्माण होणारे कॉम्प्लिकेशन हे नीट करण्यासाठी या दोषस्थितीला नीट करणं आवश्यक असतं. तर याच्यात आयुर्विश्व हेल्थ केअर मध्ये आमची संशोधित औषधं आम्ही वापरतो ज्याच्याने प्रामुख्याने एकतर पहिला पॉइंट आम्ही हाच असतो की बाबा त्या व्यक्तीचं शुगर नियंत्रणात येणे, एचबीएनसी नियंत्रणात येणे आणि त्याचबरोबर मग ही स्पेसिफिक लक्षण म्हणजे जसं जसं दोषस्थिती नियंत्रणात यायला लागते नाडीतील स्पंदन मधील बदल दूर होतात तसं तसं लक्षणं अगदी सहजरित्या दूर होतात आणि हे डेफिनेटली परमनंट इलाज म्हणून ठरू शकतं.
5: धन्यवाद सर. डायबेटिक न्यूरोपॅथीवर नाडी चिकित्सा कशी काम करते याबद्दल ऐकलं. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो 10 जूनला बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर अहिल्यानगर मध्ये बूथ हॉस्पिटल जनरल पोस्ट ऑफिसच्या समोर स्टेट बँक चौक अहिल्यानगर इथे सकाळी 11 ते संध्याकाळी 6:30 रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचा विकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8444-9260 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा 10 जूनला बुधवारी सकाळी 11:30 ते संध्याकाळी 6:30 अहिल्यानगर मध्ये.
7: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
6: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व

0: हेल्थ केअर निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: श्रोत्यो आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

0: श्रोते हो आत्ताच आपण सुमन कल्याण श्रोते हो आत्ताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं क्रूब निकुंभ यांचं गीत ऐकलं. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी. हॅलो गीतबहार. हॅलो डॉक्टर. या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
0: श्रोतेहो, हॅलो गीतबहार या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी जरूर फोन करा. आज सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241-242-3741 किंवा 242-3672. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेव, लक्षात असू द्या आज सकाळी 8:40 काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन आहे विकास कावरे यांचं. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: तर श्रोते हो पुन्हा एकदा आपलं स्वागत गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात. श्रोते हो आपण या कार्यक्रमात कॅन्सर विषयी बरंच जाणून घेतलेलं आहे. कॅन्सरची लक्षणं, कॅन्सरचे उपाय किंवा कॅन्सर ओळखण्याची कारणं या संदर्भात आपल्याला डॉक्टर प्रकाश गरुड यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि आता स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या मुख्यत्वे कोणकोणते कॅन्सर आहेत याबद्दल आपल्याशी बोलतायत गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड. डॉक्टर मला सांगा स्त्रियांमध्ये प्रामुख्याने कोणते कोणते कॅन्सर आढळतात?
1: आपल्याकडे स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो, त्याचबरोबर गर्भाशयाचा कॅन्सरही प्रमाण खूप आहे, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि काही प्रमाणात बीजांडकोशाचा म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर.
0: अच्छा.

0: सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड. डॉक्टर मला सांगा, स्त्रियांमध्ये प्रामुख्याने कोणते कोणते कॅन्सर आढळतात?
1: आपल्याकडे स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो, त्याचबरोबर गर्भाशयाचा कॅन्सरही प्रमाण खूप आहे, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि काही प्रमाणात बीजांडकोशाचा म्हणजे ओव्हरीचा कॅन्सर.
0: अच्छा, म्हणजे प्रामुख्यानं सध्या बघितलं तर स्तनाचे कॅन्सर आता पाहायला मिळतात खूप, तर या कॅन्सरची कारणं काय असावीत?
1: आपली मुख्यतः आहे बदलती जीवनशैली जी आहे याच्यामुळे स्तनाचा कॅन्सर खूप वाढलेला आहे. म्हणजे उशिरा लग्न होतात, मुलं कमी असतात आणि स्त्रीची खूप धावपळ असते, त्याच्यामध्ये स्तनपान कमी केलं जातं, परत नोकरीचा स्ट्रेस असतो, घरकामाचा स्ट्रेस आणि खाणंपिणं सुद्धा जेवढं पौष्टिक मिळावं तेवढं आजकालच्या जीवनात मिळत नाही.
0: बरोबर.
1: आणि ह्या सगळ्याचा एकत्र परिणाम होऊन स्त्रीच्या मध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं
0: आहे. अच्छा, पण आता हे जे कॅन्सर आहेत हे फक्त मग शहरी भागातच होतात का असं काही नाही, ग्रामीण भागात सुद्धा आढळत असतील ना? कारण ती स्त्री तर आता पूर्णपणे घरात आहे आणि ग्रामीण भागातल्या स्त्रीचं पाहिलं गेलं तर एक दिनचर्या शेड्यूल तर व्यवस्थित असतं, पण तरी हा आजार आता सगळीकडेच आढळतो, याची काय कारणं सांगता येईल?
1: त्याला आपण कारण असं सांगता येईल की स्त्रियांमध्ये काय सगळ्यांमध्येच आपण जे अन्न खातो ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात केमिकलचा वापर, केमिकल म्हणजे अन्नावर औषधं मारली जातात,
0: रासायनिक
1: केमिकल्स जी मारली जातात, किंवा आपण फळं खातो ते सुद्धा त्याच्यामध्ये रासायनिक पद्धतीने ती पिकवली जातात, कार्बाइड आहे, फळं भाज्या ह्या सगळ्यांमध्येच हे आपल्या अनेक केमिकल्स घातक केमिकल आपल्या शरीरात जातात. आणि शिवाय धावती किंवा बदलती जीवनशैली ग्रामीण भागात सुद्धा दिसून येते, त्यामुळे आपल्याला हे स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं.
0: मग या स्तनाच्या कॅन्सर संदर्भात पुढे जाताना आता असं विचारेन मी की याची लक्षणं कोणती?
1: यात महत्वाचं लक्षण आहे की स्तनामध्ये न दुखणारी गाठ लागली तर ती नेहमीच घातक असते आणि ह्यामुळेच ती दुखत नसते म्हणून त्या गाठीकडे दुर्लक्ष केलं जातं.
0: बरोबर.
1: ह्यामध्ये स्त्रियांनी अशी काळजी घ्यावी की आपण स्वयं चिकित्सा म्हणजे त्याला स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी महिन्यातून एकदा पाळी झाल्यावर, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादी बारीकशी गाठ आढळली आणि विशेष करून ती दुखत नाही किंवा दुखत असेल तरी ती तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याची पुढे तपासणी करून घ्यावी.
0: म्हणजे स्वतः एक प्राथमिक उपचार आपण ज्याला म्हणूयात की त्या स्त्रीने आधी स्वतः ते ती चेक करू शकते डॉक्टरांकडे जाण्या अगोदर आणि नंतर तो डॉक्टर सल्ला देणारच आहेत. पण तरी मला हे विचारायचं की आता या स्तनाचा कॅन्सर आणि गर्भवती महिला म्हणजे जेव्हा प्रसूती होते त्यानंतर स्तनपान जेव्हा ती बाळासाठी करते त्यावेळेस काही याचे धोके किंवा काही असं आहे का?
1: नाही, कधी कधी आपल्याला इतक्या लवकर पण कॅन्सर झालेला दिसतो स्तनाचा कॅन्सर, पण त्यावेळेस आपण म्हणजे अगदी समजा प्रेग्नन्सीमध्ये शेवटी शेवटी झाला तर आपण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन करू शकतो कारण प्रेग्नन्सीमध्ये तो भरभर वाढतो, पण ऑपरेशन करून आपण तिची ट्रीटमेंट पूर्ण करू शकतो. मग त्यावेळेस तिला स्तनपान नाही करता येणार, पण ज्या स्त्रिया स्तनपान करत नाहीत किंवा कमी करतात अशा स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे.
0: डॉक्टर, अतिशय महत्वाची तुम्ही माहिती सांगता कॅन्सर बद्दल की स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर त्यातही स्तनाचा कॅन्सर. श्रोते हो, आपणाला हे सांगू इच्छितो की राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना शासनानं आपल्यासाठी खास सुरू केली आहे, ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्ण सेवा दिली जाते. किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावडी रोड अहमदनगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 67 75. तेव्हा याच कॅन्सर संदर्भात पुढच्या भागात आपण आणखी बोलणार आहोत, तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.

0: आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
0: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1447.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल, कॅन्सर बरा होऊ शकतो. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 7:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेस विसरभोळी.
3: चूक इतकी

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232 39 39.
3: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
4: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
3: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
4: फोन नंबर 02 41 235 35 15.
3: मोबाईल 960 44 988 36.
5: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
6: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
6: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 7:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02141 242 34 71 आणि 242 36 72.
1: श्रोते हो, काही निवेदनं पण ऐकली आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: सावेडी अहिल्यानगर, मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375.
1: डॉक्टर, कॅन्सरच्या वेगवेगळ्या उपचारासंदर्भात आपण गेल्या काही एपिसोडपासून बोलतोय. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही रेडिओथेरपी, रेडिएशन याबद्दल श्रोत्यांना माहिती दिली, पण कॅन्सरमध्ये आणखी एक उपचार पद्धती बरीच प्रसिद्ध आहे किंवा ऐकली जाते, ती म्हणजे किमोथेरपी. या भागात मला हेच विचारायचं आहे, किमोथेरपीबद्दल काय सांगाल?
2: सो किमोथेरपी म्हणजे फार विशेष काय नाही, लोक घाबरतातच जास्त नावाने. काही विशेष नसतं. सलाईन मध्ये आपण किमोचे इंजेक्शन टाकून देतो, तो बेसिकली नॉर्मल सलाईन जसं आपण घेतो तसंच ते सलाईन मध्ये आपण सुईनेच रक्तवाहिन्यांमध्ये आपल्याला दिलं जातं. सलाईन मध्ये इंजेक्शन टाकून दिले जातात किमोचे. सो घेताना तर काहीच त्रास होत नाही आणि नंतर सुद्धा काही त्रास होत नाही. बेसिकली मळमळ उलटी वगैरे एक दोन दिवस वाटू शकतं, त्यासाठी सुद्धा आपण गरुड हॉस्पिटलने गोळ्या वगैरे देतो, तो सुद्धा त्रास कमी होतो. दुसरं म्हणजे किमोथेरपी काम कसं करतं हे जास्त महत्वाचं आहे. तर शरीरामध्ये कुठंही कॅन्सरच्या पेशी असतील तर त्याला शोधून शोधून किमोथेरपी मारून टाकतं कॅन्सर पेशींना. फक्त कॅन्सर पेशींना का बरं? कारण ते रॅपिडली डिवायडिंग होत असतात. तर किमोथेरपीला जे इंजेक्शन आहे ते बनवलेत यासाठी की ज्या एकदम रॅपिडली डिवायडिंग सेल्स आहेत त्या जाऊन शोधून शोधून मारल्या जातात. कारण त्यांच्या ज्या गुणधर्म असतात ते वेगळे असतात कॅन्सर पेशंटचे. अबनॉर्मल असतात डीएनए आणि रॅपिडली डिवायडिंग सेल्स असतात, तर ते शोधून शोधून मारले जातात. तर किमोथेरपी फक्त एकाच ठिकाणी एका गाठीवर असं काम नाही करत. शरीरात जिथे कुठे कॅन्सर पेशी पसरल्या आहेत तिथे सगळीकडे जाऊन रक्तवाहिन्यां थ्रू जाऊन आपल्या ब्लड मध्ये सर्क्युलेट होऊन तिथे तिथे ते कॅन्सर पेशींना मारून टाकतं, नाहीशे करतं.
1: बरोबर.
2: तर किमोथेरपी हे बेसिकली एक सिम्पल ट्रीटमेंट आहे. लोकांनी त्यांच्या मनातली भीती पूर्णपणे काढून टाकली पाहिजे की बरेच पेशंट आम्हाला ओपीडी जर किमोथेरपीने शरीर जळेल का किंवा अशक्तपणे येईल का, तसं काहीही होत नाही. सिम्पल ट्रीटमेंट आहे. तुम्हाला एकच दिवस फक्त ऍडमिट व्हायला लागतं हॉस्पिटलमध्ये आणि आज ऍडमिट उद्या डिस्चार्ज असं, किंवा चार काही किंमत तर 4 तासात पण होऊन जातात. तर फार काही विशेष नाही. जसं बाकी आपण अशक्तपणा आल्यावर सलाईन घेतो तसंच त्याला समजायचं, विशेष घाबरायचं कारण नाही. पण ट्रीटमेंट जी सांगितली आहे कॅन्सर तज्ञांनी त्यांच्या सल्ल्याने योग्य ती किमोथेरपी घेतली पाहिजे.
1: पण बऱ्याच वेळा असा एक संभ्रम असतो पेशंटमध्ये की केस जातात आणि मग ते परत येऊ शकत नाही, किंवा हे भ्रम काय आहेत हे दूर करा एकदा.
2: तर कॅन्सरच्या काही किमोथेरपीमध्ये फक्त केस जाऊ शकतात. सगळ्या कॅन्सरच्या किमोथेरपीमध्ये केसेस जात नाहीत. काही कॅन्सरचे जे औषध आहेत त्याचा गुणधर्म आहे एकदम रॅपिडली डिवायडिंग सेल्स जातात, म्हणजे
1: त्या काळापुरते परत ते रिकवर होतात.
2: हा एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे की काही ठराविक ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरी कॅन्सरच्या किमो आहेत किंवा अजून एक दोन आहेत त्या किमोमध्ये केस जाऊ शकतात. पण ते जसं किमो संपली त्याच्या नेक्स्ट डे पासून सगळे केस परत यायला लागतात आणि पूर्णपणे केस परत येतात. असं नाही की गेले की गेले, ते पूर्णपणे परत येतात आणि आधीपेक्षाही चांगले येतात असं आम्ही पेशंटला सांगतो धीर द्यायला. पण केस हे पूर्ण परत येतात, म्हणजे त्यात काही असं नाही, घाबरायचं कारणच नाही. काही
1: कायमस्वरूपी केस जातात हे खोटं आहे, लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. थोडे साईड इफेक्ट होत असतात पण ते तेवढ्याच काळापुरते होतात.
2: हा, पण जीव वाचवण्यासाठी ती ट्रीटमेंट
1: महत्वाची. जीव महत्वाचा आहे साईड इफेक्ट पेक्षा, म्हणजे इफेक्ट महत्वाचा आहे, साईड इफेक्ट नाही.
2: आणि साईड इफेक्ट मायनर आहेत जीवनाच्या किमती समोर.
1: खरे. श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98 220 40 375, 98 220 40 375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:20 झाली आहेत. ऐकणार आहोत मिश्र संगीत थोड्याच वेळात.
1: अहो अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.

0: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
1: हो? मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
2: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर, इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
0: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी भरत नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
3: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं अशोक जी परांजपे यांचं गीत. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोक जी परांजपे यांचं गीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: ऐक
2: काय झालं?
1: अगं हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
2: आहे. अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटं.

0: सुचलीयेत
1: हो ना
0: काही काळजी करू नका चला बरं आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू
1: कुठे भेटतील त्या
0: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक कल्याणी नर्सिंग होम पटांगण गल्ली दिल्ली गेट अहिल्यानगर वेळ 11 to 2
1: आणि फोन नंबर
0: 9372929936
1: 9372929936
2: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना
3: त्याची गरज नाही नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात शिवाय खर्चाची चिंता नाही शासकीय योजना आहेत जोडीला
2: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर
4: श्रोतेओ हॅलो गीत भार या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सध्या सुरू आहे तेव्हा श्रोत्यांनी 02-241-34-3471 किंवा 02-246-3672 या दूरध्वनी क्रमांकावर जरूर संपर्क साधावा कार्यक्रमात यानंतर ऐकूया बादशाह या चित्रपटातलं समीर यांचं गीत अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात संगीतकार आहेत अनु मलिक

श्रोतेव बादशाह या चित्रपटातलं अभिजित भट्टाचार्य आणि अलका याज्ञिक यांनी गालेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोतेव लक्षात असू द्या, आज सकाळी 8:40 काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सकाळचे 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: रवींद्र हे सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात.

आणि महाराष्ट्र गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारत आणि म्यानमार दरम्यान द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हैंग यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली. व्यापार, संरक्षण, सीमा व्यवस्थापन, संस्कृती आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्राचा यात समावेश होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. म्यानमारच्या सार्वभौमत्वासाठी आणि प्रादेशिक अखंडतेसाठी भारताचा पाठिंबा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. तर भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू दिली जाणार नाही अशी हमी म्यानमारच्या अध्यक्षांनी दिली. दुर्मिळ खनिज पुरवठ्याच्या मुद्द्यावरही दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचं काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी दोनही नेत्यांनी सहमती दर्शवली असंही मिस्त्री म्हणाले. भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमुळे म्यानमार हा एक महत्वाचा भागीदार आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपती भवनात म्यानमारच्या अध्यक्षांचं स्वागत करताना त्या बोलत होत्या. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर हाईंग यांचं मुर्मू यांनी अभिनंदन केलं. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिंग आंग हाईंग यांच्यासमवेत काही कॅबिनेट मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि उद्योगपतींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हे सर्वजण आज मुंबईला भेट देणार आहेत. भारत ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार कालपासून अंमलात आला आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. 6 महिन्यांपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. CEPA हा केवळ एक व्यापारी करार नाही तर तो 2 संस्कृतींमधील विश्वासाचं प्रतीक आहे. या सर्वसमावेशक करारामुळे भारत आणि ओमान यांच्यातील संबंधांना नवी गती मिळेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. या कराराच्या पहिल्या दिवसापासूनच भारत ओमानच्या 98% उत्पादनावर कोणत्याही प्रकारे शुल्क लावणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिकेने द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. पहिला टप्पा अंतिम करण्यासाठी चर्चा करण्याकरता अमेरिकेचे शिष्टमंडळ सध्या नवी दिल्लीत उपस्थित आहे. ही चर्चा आजपासून येत्या 4 जून या कालावधीत होत आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. वाणिज्य विभागातील अतिरिक्त सचिव दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोनही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाची दुसरी फेरी काल नवी दिल्लीत पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस यांच्या दरम्यान काल बैठक झाली. मुक्त, शांततापूर्ण, स्थिर आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी प्रादेशिक भागीदारांशी सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही देशांनी तंत्रज्ञान तसंच संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना काल जारी करण्यात आली. कालपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. जवळपास सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्यानं गुरुवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इस्रायल आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला गट यांनी संघर्ष कमी करण्यास सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली तसंच लेबनॉनमधील दहशतवादी गटांशीही मध्यस्थांच्या माध्यमातून संवाद साधला त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. विकसित महाराष्ट्र अंतर्गत 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करायचा आहे. या अनुषंगानं बसेससाठी आवश्यक असलेली चार्जिंग स्टेशन विकसित करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल महाराष्ट्र

0: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवनियुक्त न्यायाधीशांचा शपथविधी आज होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत या न्यायाधीशांना पदाची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीशांसमवेत विचारविनिमय करून 5 नवीन न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्येष्ठ वकील व्यंकिता सुब्रमणी मोहना यांचीही सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळावर, संघटनात्मक विस्तारावर आणि भविष्यातील उपक्रमांवर या बैठकीत चर्चा झाली असं खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते डॉ संबित पात्रा यांनी वार्ताहरांना सांगितलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं विद्यार्थ्यांसाठी गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल सुरू केलं आहे. मंडळाने समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. गुणांची पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याचा सविस्तर सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असा सल्ला सीबीएसईनं दिला आहे. येत्या 6 जूनपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. या खोऱ्यातील समृद्ध जैवविविधता आणि दुर्मिळ वनस्पती प्रजातींच्या संवर्धनामध्ये सहकार्य करण्याचं आवाहन वन विभागाने पर्यटकांना केलं आहे. जपानमधील काकामिगहारा इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील गट अ मधील तिसऱ्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी काल कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. कर्णधार केतन कुशवाहाने 2 गोल केले तर 54व्या मिनिटाला शाहरुख अलीने गोल करत विजय निश्चित केला. या विजयासह गट अ मध्ये भारत 6 गुणांसह कोरिया आणि जपान यांच्या बरोबरीने पोहोचला आहे. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारत आपल्या गटातील अखेरचा सामना उद्या चायनीज तायपाई विरुद्ध खेळेल. हवामान. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीसह अन्य काही राज्यांमध्ये काही ठिकाणी आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांमध्येही विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, गोव्यासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज आहे तर ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन आंग हाईंग यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. भारत विरोधी कारवायांसाठी म्यानमारची भूमी वापरू देणार नाही, म्यानमारच्या अध्यक्षांची ग्वाही. भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारातील बहुतांश मुद्दे निश्चित झाल्याची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. आशिया चषक हॉकी स्पर्धेत पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात भारताची कोरियावर 4-1 अशी दणदणीत मात आणि महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरांशिक मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोते हो आपण एकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन आहे विकास कावरे यांचं. ऐकूया.

0: आजच्या झरोका कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर अशा दिग्गज शाहिरांची, तमासगिरांची परंपरा अहिल्यानगर जिल्ह्याला लाभली आहे. आज या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे याच परंपरेतील एक अवलिया कलाकार रघुवीर खेडकर यांना मागील आठवड्यात पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पद्म पुरस्कार मिळालेले हे पहिले तमाशा कलावंत. ही बाब संपूर्ण तमाशा क्षेत्रासाठी, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. वडील तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यावर आई कांताबाई सातारकर यांनी संगमनेरमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तो मुलांवर या गावात चांगले संस्कार होतील या विश्वासापोटी. संगमनेरमधील आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना रघुवीरजी भारावून जातात. संगमनेरी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. तमाशा कलेचा वारसा रघुवीरजींना आपल्या आईवडिलांकडूनच लाभला होता. बालपणीच त्यांनी तमाशाच्या मंचावरून आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. पारंपरिक तमाशातील गण, गवळण, बतावणी, वगनाट्य सादर करण्यात ते निपुण आहेत. तर सोंगाड्याच्या भूमिकेसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. सन 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या काळात दिल्लीत रवींद्र भवन येथे देशविदेशातील पाहुण्यांसमोर रघुवीर खेडकरांनी आपली तमाशा कला सादर केली. संगीत नाटक अकादमीनेही चंदीगड येथे रघुवीरजींचा तमाशा आयोजित केला होता. अनेक कौटुंबिक आर्थिक अडचणींवर मात करत तमाशा संस्कृतीचे जतन प्रसार करण्यात रघुवीरजींचे योगदान मोलाचे आहे.
1: काय रे? तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव, तुझं गाव, तुझं नाव.

फुल शब्दा शब्दा लागे मोत्या पावळ्या समोर तुझा माग माग आलो तुझा माग माग आलो तुझा पायी येडा झालो नाव गा

श्रोतेहो, आज म्हणजेच 2 जून ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांचा जन्मदिन. खरं तर इलयाराजा यांचा जन्म 3 जून रोजी तमिळनाडूतील पन्नईपुरम येथे झाला, परंतु

3 जून हा एम करुणानिधी यांचाही जन्मदिन. या दिवशी फक्त करुणानिधींचा जन्मदिन लोकांना साजरा करता यावा म्हणून इलयाराजांनी आपला जन्मदिन 2 जून रोजी साजरा करण्याचे ठरवले. त्यांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात तमिळ लोकसंगीतापासून झाली. त्यांनी मुख्यतः दक्षिण भारतीय आणि तसेच इतर भारतीय भाषातील चित्रपटांना संगीत दिले आहे. सन 2010 पद्मभूषण तसेच 2018 पद्मविभूषण पुरस्काराने इलयाराजांना सन्मानित करण्यात आलं. 2022 त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. इलयाराजांना त्यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं चिनी कम चित्रपटातलं एक गीत.

श्रोतेहो, दरवर्षीप्रमाणे येत्या 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाने 5 जून 1972 रोजी हा दिन साजरा करण्याची सुरुवात केली. पर्यावरण संवर्धनासंबंधी जगभर जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश. पर्यावरण दिनासाठी दरवर्षी एक थीम ठरवण्यात येते. यावर्षीची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. बदललेले ऋतुमान, जागतिक तापमान वाढ, वितळणाऱ्या हिमनद्या, प्रदूषणामुळे होणारे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार, पशुपक्ष्यांच्या नामशेष होत चाललेल्या वेगवेगळ्या प्रजाती, भीषण वनवे, पर्यावरण ऱ्हासाच्या यासारख्या भयंकर परिणामांना पूर्ण जग सामोरं जात आहे. पृथ्वीला पुन्हा तिचं स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त मूळरूप देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊयात.

श्रोतेहो, 31 मे रोजी आपण सर्वांनी अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे जन्मगाव चौंडी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील. चौंडी गावची कन्या इंदूरच्या होळकर घराण्याची राज्यकर्ती झाली. त्यांनी इंदूरचं एका संपन्न शहरामध्ये रूपांतर केलं. जेव्हा भारताचा बहुतांश भाग राजकीय धामधुमीतून जात होता तेव्हा त्यांनी कुशलतेने युद्ध लढाया टाळल्या आणि आपल्या राज्यात शांतता ठेवली. लोकांच्या जीवनात संपन्नता आणली. देशभर घाट आणि मंदिरं बांधली. आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि पुण्यकर्मानं भारतीय मनात त्यांच्याबद्दल अतीव आदराचं स्थान प्राप्त झालं. कुशल प्रशासक, संघटक, आध्यात्मिक साध्वी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना शतशत नमन.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोगा. संकलन आणि निवेदन होतं विकास कावरे यांचं.

0: मैत्रिणींनो, अवश्य ऐका कार्यक्रम नारी विश्व दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी सकाळी 8:40
1: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15 तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व.
2: वणक्कमा.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
2: राम राम.
3: अस्सलाम वालेकुम.
4: सत श्री अकाल जी.
5: या सर्वांचा अर्थ एकच.

0: 100.1 मेगाहर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कर्ज या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: यही है साहिबान कहानी प्यार की. किसी ने जान ली

0: रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात श्रोते हो सुरुवातीला आपण किशोर कुमार आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनाडी या चित्रपटातलं उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते, आताचं पण आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा, आणि चित्रपट होता अनाडी.

अभिजीत आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं माया गोविंद यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनु मलिक. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमग्रंथ या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. स्वर आहे विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांचा. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: श्रोतिहोत्ताचं पण विनोद राठोड, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं आणि चित्रपट होता प्रेमग्रंथ. या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकूया काही निवेदनं. हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 0241 242 34 किंवा 242 36 72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
2: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
1: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र.
2: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 मंगळवारी सकाळी 8:40
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर कार्यक्रम फिरस्ती.

0: हे निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ आहे 7:30 ते 8:00 आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-41-42-34-37-71 किंवा 02-42-36-72. निवेदन संपलं.
1: कॅमेरा रोलिंग, ऍक्शन.
2: श्रोते हो, या त्रिसूत्रीनं तयार होणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं भाग्य गेली अनेक वर्ष ठरवलं गेलं ते शुक्रवारी.
3: हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक नव्या कथा, नवे कलाकार आणि नवीन तंत्रज्ञ आपल्या भेटीला येत राहिले ते सुद्धा दर शुक्रवारी.
2: चित्रपट सृष्टीत कार्यरत असणाऱ्या अशा अनेक कलाकारांविषयी आणि त्यांच्या प्रतिभेविषयी आपण बोलूया फोन गाणी या लाईव्ह कार्यक्रमात दर शुक्रवारी 10:00
3: आणि सुहाना सफर या कार्यक्रमात ऐकूया दर शुक्रवारी 9:00.
2: हे दोन्ही कार्यक्रम आपण ऐकू शकता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
4: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
0: 02-41-42-46-72 या दूरध्वनी क्रमांकावर. श्रोते हो, काही निवेदन आपण ऐकलीत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता 9:30 यानंतर 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आज के फनकार। आज का ये कार्यक्रम केंद्रित था जाने माने फिल्मकार मणिरत्नम पर। विविध भारती की ओर से ये कार्यक्रम आपकी सेवा में प्रस्तुत किया।
1: मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। आता सकाळचे 10 वाजतात। ऑल इन इंडिया रेडिओच्या 90 निमित्ताने आकाशवाणीचं संचित या कार्यक्रम मालिकेचा भाग चौथा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

बहुजन हिताय बहुजन सुखाय या ध्येय वाक्याशी बांधिलकी जपणाऱ्या आकाशवाणीने भारतातील असंख्य श्रोत्यांशी आपले ऋणानुबंध जोडले आहेत. ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या आकाशवाणीच्या सेवेची ही 90वी वर्षपूर्ती. आकाशवाणीच्या असंख्य श्रोत्यांचे

रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम, बातम्या, चित्रपट संगीत, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकगीतं, मुलाखती, भाषणं, चर्चा, वेगवेगळ्या विषयांवरची रूपकं, नाटकं, श्रुतिका, संवाद अशा अनेक रूपातून आकाशवाणी आपल्या श्रोत्यांजवळ अभिव्यक्त होत असते. परंतु याबरोबरच वेगवेगळ्या श्रोता समूहाच्या स्वतःच्या काही वेगळ्या अपेक्षा गरजा असतात. या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यक्रमांची आखणी आकाशवाणीनं केली आहे. या कार्यक्रमांना समर्पक अशी शीर्षकही देण्यात आली आहेत. वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवर किंवा वेगवेगळ्या प्रांतात प्रादेशिक भाषांमध्ये हे शीर्षकं पाहायला मिळतात. परंतु कार्यक्रमाचा मूळ गाभा एकच. साधारणपणे 1937-38 हा काळ. आकाशवाणी मुंबई केंद्रातील तत्कालीन कार्यक्रम निर्माते बाळ कुरतडकर यांचे दिनेश अडावतकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा हा एक

0: अंश।
1: तर स्त्रियांचा कार्यक्रम सुरू करताना मला बाळ स्त्रियांसाठी कार्यक्रम करायचं आहे, काय करायचं, मग तुम्ही सांगा मी करू का, मी करतो। तर तो स्त्रियांचा कार्यक्रम करायचं म्हटल्यानंतर मनातून म्हणालो की या कार्यक्रमाला पहिल्यांदा नाव काय द्यायचं, तर महिला मंडळ, महिला मंडळ
2: काय ठेवलं।
1: तर मी गिरगावात रामून शाळेत शिकत होतो, तिथे सँडर्स रोडवर एक वनिता विश्राम नावाची फार जुनी संस्था आहे स्त्रियांची, वनिता विश्राम, ती अजूनही आहे। तो वनिता शब्द मला आवडला आणि मी त्याचं नाव वनिता मंडळ ठेवलं।

0: नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण मराठी वर्णमालेविषयी आणि त्याच्या महत्वाविषयी जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आपण लहानपणी बाराखडी शिकलो, कालांतरानं त्यात काही बदल झाला, त्यामध्ये काही स्वर आणि व्यंजनांची वाढ करण्यात आली, त्याला कोणी 14 खडी तर कोणी 15 खडी असं म्हणतात. आज आपण या 15 खडीविषयी आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी जाणून घेणार आहोत.
1: आकाशवाणीचे विशिष्ट श्रोता समूहाचे कार्यक्रम म्हणजे सर्वसामान्य श्रोत्यांऐवजी एखाद्या विशेष वर्गाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचा मनोरम असा मेळ. गंमत जम्मत, बालजगत, बालविश्व, किलबिल ही शीर्षक आहेत लहान मुलांच्या कार्यक्रमासाठीची. लहानग्यांचं भावविश्व जपत त्यांच्यासाठी बालकथा, बालगीतं, संस्कारक्षम ज्ञानवर्धक गोष्टी यांचा समावेश असतो. त्याचबरोबर बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बालकांसाठीचा हा कार्यक्रम त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.
2: नमस्कार, मी स्नेहा पाटील, मी आता 4th मध्ये शिकते. नुकतीच मला आकाशवाणीवरील गंमत जम्मत या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तो अनुभव माझ्यासाठी खूपच भारी होता. जेव्हा आई बाबांनी माझ्या मुलाखतीबद्दल शिक्षकांना सांगितले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. माझ्या सर्व शिक्षकांनी माझी मुलाखत ऐकली आणि माझे कौतुक केले. इतकंच नाही तर माझ्या नातेवाईकांनीही फोन करून माझे अभिनंदन केले. सर्वांकडून मिळणारी शाबासकी ऐकून मला खूप अभिमान वाटला. सुरुवातीला आकाशवाणीच्या ऑफिस मध्ये जाताना मला थोडी भीती वाटत होती आणि खूप टेन्शन आले होते, पण तिथले अधिकारी आणि कर्मचारी इतके मनमिळावू होते की माझे सगळे टेन्शन सुटकी सरशी निघून गेले.
3: बाल दोस्तांनो नमस्कार. आजच्या आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये मी वैशालीताई तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, ही बालमैत्रीण आहे आरोही जावडेकर. आरोही, तुझं आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये खूप खूप स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: आरोही, सगळ्यात पहिल्यांदा तर तू आम्हाला स्वतःविषयी सांगशील की तू आत्ता कितवीत आहेस आणि कोणत्या शाळेत जातेस.
4: मी 6th आहे. मी बाल शिक्षण मधील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकते.
1: युवावाणी हा कार्यक्रम खास युवकांसाठी. महत्वाकांक्षांच्या स्वप्न पंखांनी उंच गगन भरारी घेऊ पाहणाऱ्या युवा वर्गाची दुनिया चणारी. गीत, संगीत, गायन, काव्य, नाटक, नाट्य, अनेक कला प्रकार, तसंच रोजगार, ज्ञान, माहिती, मनोरंजन, सर्व काही अगदी भरभरून त्यांचं स्वतःचं खूप मोठं असं विश्व असतं.

हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा युवावाणीच्या या तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? मजेत ना? मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच कधी कधी असं वाटतं की किती बोरिंग झालं यार,

0: आपण काहीतरी ॲडव्हेंचरस किंवा थ्रिलिंग करायला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला असेच काही युवक दोस्त आलेले आहेत ज्यांनी असे थ्रिलिंग एक्सपिरियन्स घेतलेले आहेत आणि ते आज आपल्याशी शेअर पण करणार आहेत. मित्रांनो, कोकण योद्धा सागरी मोहिमेतील काही युवक दोस्त आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आजच्या ह्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत भारतीय नौसेना कमांडर आलोक लांगे सर, या संपूर्ण मोहिमेचे कोऑर्डिनेटर शशिकांत जाधव सर, त्याचबरोबर आपल्याशी गप्पा मारायला आपले काही युवा मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत. लीडर कॅडेट विदिशा, एबल कॅडेट चिन्मयी, लीडर कॅडेट स्वानन आणि एबल कॅडेट मनीष. चला तर मग सुरू करूया आजच्या या गप्पांच्या मैफिलीला.
1: जगाचा पोशिंदा शेतकरी, शेतकरी राजासाठी आकाशवाणीवर विशेष कार्यक्रम, थोडं मनोरंजन आणि खूप सारं ज्ञानवर्धन, नवनवीन तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची कामगिरी अतिशय प्रभावीपणे शेतीविषयक कार्यक्रमातून पार पाडली जाते आणि शेतकरी बांधव या ज्ञानाचा आणि माहितीचा पुरेपूर उपयोग करून घेताना दिसतात. जमीन कशी असावी इथपासून ते थेट बाजारपेठेची उपलब्धता, लागवड तंत्रापासून ते हवामानाचा अंदाज, ते कापणीपर्यंतचा प्रवास, पुढे साठवणूक, अगदी एक मार्गदर्शक पाठीराखा म्हणावा तसा हा कृषी कार्यक्रम.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळ, पूर्व मशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, त्यामध्ये माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय खतं, जीवाणू खतं यांचा वापर करावा. सेंद्रिय खतांना जमिनीची उत्पादकता आणि सुपीकता टिकवण्यासाठी त्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे, कारण या खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये चांगली वाढ होते. भौतिक गुणधर्मात प्रामुख्यानं बदल होतो. यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य होतो, हवा खेळती राहते, जमिनीची धूप कमी होऊन जलधारणा शक्ती वाढते. सेंद्रिय खतामध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्य, अखाद्य पेंड, गांडूळ खतं इत्यादींचा समावेश होतो. मात्र सेंद्रिय खतं पिकांना जास्त प्रमाणात लागतात. जमिनीचा पोत, कस, सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणं काळाची गरज आहे.
1: स्त्री शिकली तर कुटुंब शिकेल हा विचार अनेक समाजसुधारकांनी मांडला आहे. भारतात हा संदेश विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याशी जोडला जातो. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून ओळखता येते. वनिता मंडळ, स्त्री सखी, सखी सखी सहेली अशा शीर्षकांनी वेगवेगळ्या आकाशवाणी केंद्रांवरून प्रसारित होणाऱ्या स्त्रियांच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांच्या यशोगाथा, आरोग्य, स्वावलंबन, कायदे, उद्योजकता, कुटुंब कल्याण आणि मनोरंजन, महिलांसाठीचा हा कार्यक्रम म्हणजे त्यांचं स्वतःचं आपलं म्हणता येईल असं एक छोटंसं पण अगदी स्वतंत्र असं विश्व.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्या सगळ्या प्रपंचात रमताना, बाहेरच्या सगळ्या बाजारहाटीत फिरताना, सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना एक हळूवार आणि शांत असा कप्पा आपल्याला अगदी घट्ट तरीही एक नाजूकशी अशी हळवी साथ करत असतो, आणि तोच असतो आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधल्या आपल्यातल्याच अनेक सख्यांच्या अनेक वेगवेगळ्या कार्यानं, अनुभवानं, विचारानं आपल्याला समृद्ध करणारा असा हा कप्पा. आजच्या कार्यक्रमामध्ये देखील अशाच एक वेगळी वाट, आणि ती देखील

0: वयाच्या 50 नंतर जी स्वतःसाठी स्वतःतल्या स्वसाठी निवडलेली अशी वाट आणि अशी वेगळी वाट निवडलेल्या अवलिया आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत. त्या आहेत कवयित्री आणि संगीतकार अरुणा अनगळ. जाणून घेऊया त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या शब्दात. अरुणाताई, आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तुम्ही स्वतः संगीतकार आहात, कवयित्री आहात, छान छान कविता केलेल्या आहेत, काही गाण्यांना संगीतही दिलं आहे.
1: हो.
0: कसा प्रवास सुरू झाला तुमचा
1: हा? मी म्हणेन हा योगायोग असावा, कारण लहानपणापासून वाचन, गायन, संगीत या सगळ्याची आवड होतीच. सगळ्या कलांची मी प्रेमी आहे, म्हणजे शब्द आणि सुरांवर मनापासून प्रेम करणारी मी एक कलाकार आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे सर्वप्रथम खरंच मी मनापासून आभार मानते की आकाशवाणीमध्ये मला यायची आपण संधी दिली, कारण मी तर म्हणेन की आकाशवाणी ही माझी बालपणापासूनची मैत्री आहे.
0: छान, मस्तच.
1: आणि खूप काही ऐकत गेले त्यामुळे ते मे बी झिरपत गेलं माझ्यामध्ये आणि आवड निर्माण झाली. आणि महत्वाचं म्हणजे मी हुजूर बागेसारख्या शाळेमध्ये होते त्यामुळे तिथे त्याला खतपाणी दिलं असं मी.

पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे, असं लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे म्हणत असत. त्यांचं हे विधान श्रमप्रतिष्ठेचा संदेश देत राहील. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कामगारांसाठीच्या कार्यक्रमात कामगारांचे हक्क आणि कायदे, रोजगार आणि कौशल्य विकास, आरोग्य आणि सुरक्षितता, शासकीय योजना, त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन, कामगारांना त्यांचे हक्क आणि कायदे याविषयी माहिती करून देणं, रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची त्यांना माहिती करून देणं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कामगारांचं जीवनमान, सामाजिक आणि आर्थिक स्तर कसं उंचावेल हे उद्दिष्ट समोर ठेवून कामगारांच्या कार्यक्रमाची निर्मिती केली जात असते.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कामगार सभेत आता आपण ऐकणार आहोत कामगार सुरक्षा या विषयावर जयपाल पाटील यांचं भाषण. मंडळी, जयपाल पाटील हे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर थळ येथे प्रथम श्रेणी रेल्वे चालक म्हणून 23 वर्ष कार्यरत होते. त्यांना महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊनही गौरव केला आहे. तर ऐकूया कामगार सुरक्षा या विषयावरील त्यांचं भाषण.
1: नमस्कार कामगार बंधूंनो, स्वातंत्र्यापूर्वी मुंबईत नाविकांचा संप झाला. त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. सर्व गिरण्यांमध्ये संप कमिट्या स्थापन झाल्या. कामगार संघटनांनी सार्वत्रिक संपाची हाक दिली आणि बंडखोर नवसैनिकांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. तो दिवस होता 22 फेब्रुवारी 1946.

0: आकाशवाणीवरून प्रसारित होणारा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम म्हणजे उतार वयातील आधार देणारी एक भावनिक काठी. उतार वयात सतत संवाद साधणारा एक सखा म्हणजे रेडिओ. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात वृद्धापकाळात आहार, मानसिक आरोग्य, व्यायाम, योग, एकटेपणा, विविध कल्याणकारी योजना, भावनिक आधार याविषयी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तर मनोरंजन जे गीत, संगीत, नाटकं, श्रुतिका या माध्यमातून असेल, ज्यामुळे जीवनात आनंद निर्माण होईल, असे कार्यक्रम देऊन वृद्धापकाळातील जीवन अधिक समृद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण करण्यात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमाचं मोठं योगदान आहे.
1: ज्येष्ठ श्रोते हो, सादर नमस्कार. माणसाच्या गरजा ह्या अमर्याद असतात आणि साधनं ही मर्यादित असतात, त्यामुळे नियोजन कुठल्याही गोष्टीचं हे अत्यंत

0: गरजेचं असतं, विशेषतः अर्थनियोजन, ज्याची फळं निवृत्तीनंतरच्या जीवनात अधिक तर आपल्याला गरजेची भासतात, आणि त्या दृष्टीने नियोजन आणि गुंतवणूक कशी करावी याबाबत अधिक सावधानता आपल्याला बाळगावी लागते. आज या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी गुंतवणूक समुपदेशक विनायक कुलकर्णी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. विविध माध्यमात ते या विषयावर सक्रिय असतात, त्याचप्रमाणे या संदर्भातली त्यांची 26 पुस्तकही प्रसिद्ध आहेत. नमस्कार विनायक कुलकर्णी.
1: नमस्कार,
0: आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि प्रथम मला असं विचारायचं आहे की निवृत्तीनंतरच्या काळाचं जे नियोजन मी म्हटलं ते नेमकं केव्हा सुरू होतं किंवा केव्हा ते करायला पाहिजे?
1: खरं म्हणजे निवृत्ती पश्चातचं जे नियोजन आहे ते ज्या दिवशी त्या व्यक्तीला पहिली नोकरी लागते, पहिला पगार मिळतो, त्या दिवसापासून खरं म्हणजे ते सुरू व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने लोकांच्या हे लक्षातच येत नाही. त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळणारा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटी असल्यास पेन्शन, तर त्याच्यामुळे ह्याच्या पुंजीवरती आपल्याला जगता येईल अशी कुठेतरी एक मानसिकता बाळगूनच ती नोकरी स्वीकारलेली असते. तर आता तसं राहिलेलं नाहीये.
2: भाषा, जीवनशैली, संस्कृती आणि अधिवास या बाबतीत आपलं एक वेगळंपण जपणारा समाज घटक म्हणजे आदिवासी. त्यांची लोककला, लोकगीतं, संस्कृती याचं प्रतिबिंब म्हणजे आदिवासी बांधवांसाठी प्रसारित होणारा विशेष कार्यक्रम. आदिवासी बांधवांचे सण, उत्सव, त्यांच्या परंपरा, स्थानिक कलावंतांच्या कलेचं सादरीकरण, जनजागृती आणि मुलाखती असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं.

आकाशवाणीचा एक कार्यक्रम सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांसाठी पण आहे. सैनिकांचं मनोबल वाढवणं, त्यांचा राष्ट्रसेवेबद्दल आपल्या मनातला आदर व्यक्त करणं, त्यांचं देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग याबद्दल त्यांच्याविषयीचा सन्मान व्यक्त करणं, देशाचा आवाज म्हणून रेडिओ ही भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे.

रूपक ऐकलं आकाशवाणीचं संचित. लेखन, निवेदन आणि सादर करते दीपक केसावलेकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्या आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोत्यो हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अमृतसिद्धी या नाटकातलं प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरातलं पद. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोतेहो, नाट्य संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं अमृतसिद्धी या नाटकातलं पद ऐकलं प्रकाश घांगरेकर यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरातलं मोग रांगणेकर यांचं पद ऐकलं. संगीत दिलं होतं मास्टर कृष्णराव फुलंब्रेकर यांनी आणि नाटक होतं कुलवधू.
1: श्रोतेहो, काही व्यक्तिमत्वच उत्साहानी भारलेली असतात, त्यामुळं वयाचे अडसर त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अडवू शकत नाही.
2: कोणत्याही कामात ते कायम टवटवीत असतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही कार्य संजीवनी देत असतात.
1: अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया व्यक्तिवेध या कार्यक्रमात, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8:40
2: आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:15.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद. नाटक आहे मृच्छकटिक.

श्रोते हो, आत्ताच आपण मृच्छकटिक या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद ऐकलं, स्वरूता पंडित जितेंद्र अभिषेक यांचा. आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत. श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत. तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही. तेव्हा जरूर ऐका आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आज रात्री 9 वाजता. हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते, उद्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्किझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ आहे उद्या रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 3741 किंवा 242 3672. निवेदन संपलं.

प्रेमसन्यास या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं वसंत शांताराम देसाई यांचं पदपण ऐकलं. संगीत होतं अनंत दामले यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंदारमाला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित राम मराठे यांचं.

पंडित राम मराठे आणि प्रसाद सावकार यांनी गायलेल्या या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. संगीत आहे N. दत्ता यांचं.

आत्ताच आपण एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकलं, सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात. चित्रपट होता अपराध. श्रोतेहो, एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत आणि शेतकरी बांधवांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक 02-241-2424-3371 किंवा 02-246-3672. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुवासिनी या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीतकार सुधीर फडके.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी आणि चित्रपट होता सुवासिनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.

श्रोतेहो, आताच आपण सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकलं. कलंक शोभा या चित्रपटासाठी संगीत होतं सुधीर फडके यांचं.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं मधुसूदन कलेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपली गाणी.

0: श्रोतेहो, आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं श्रेया घोषाल यांनी गायलेलं अरुणा ढेरे यांचं गीत. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं.
1: श्रोतेहो, हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम एक फिल्म.
2: चित्रपटाचा आशय आणि विषय आपल्या मनोरंजनासोबतच समाजातील विविध घटकांवर भाष्य करत असतो.
1: कथा, पटकथा, अभिनय, संवाद, गीत, नृत्य आणि संगीत या सगळ्याची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते ती चित्रपटातूनच.
2: तेव्हा हिंदी आणि मराठी चित्रपटांचा आनंद घेऊया एक फिल्म या कार्यक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी रात्री 9:30.
1: 100° एक मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात

आणि या गीताबरोबरच आपली गाणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता सकाळचे 11:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर
1: होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
0: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर.
0: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
1: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत.
0: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
1: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
0: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
1: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
0: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता.
1: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता.
0: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या.
1: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: फोन 242-76-20 आणि 242-32-88.
2: आम्ही कष्टाळू शेतकरी.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. श्रोते हो, आजच्या या प्रसारणातून मी महेश्वरी मिसाळ आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: बघ रोहित, हे असं असतं. आधी आपल्याला हसणारे किंवा आपल्या एखाद्या कृतीवर टीका करणारे किंवा असे खूप वेगवेगळे सल्ले देणारे लोक.
1: अरे बापरे बापरे, एवढं सगळं करणारे हे लोक असतात तरी कुठे सुखदा?
0: अरे कुठे म्हणजे आपल्या आसपासच असतात.
1: मी नाही त्यातला. म्हणजे मी तुला हसत नाही, तुझ्या कोणत्याही कृतीवर टीका करत नाही, आणि सल्ले तर मेरी मजाल, तुला काही सांगेन.
0: थट्टा नको रे, मी खूप सिरियसली बोलते आणि तू सुद्धा गंभीरपणे ऐकावंस ही माफक अपेक्षा.
1: ओके ओके, म्हणजे मी अगदी गंभीरपणे माफक तयार आहे.
0: अरे
1: काय काय काय झालं काय ग, मला सांग कोणी टीका केली तुझ्यावर आणि कसले सल्ले दिले तुला?
0: बघा, मी 2 वर्षांपूर्वी स्कूटर घेतली.
1: मी तर तुला 4-व्हीलर चालव म्हणत होतो, पण तुझं आपलं एकच इथल्या इथे जवळपास जायचं असेल तर स्कूटर बरी वगैरे.
0: हा मग बरोबरच आहे, अगदी 2 गल्ल्या पलीकडे जायचं असेल तर कशाला हवं गाडीने घोडे?
1: अगं गाडी ठीक आहे, पण आपल्या लग्नात घोड्यावर बसायची माझी इच्छा मात्र अपूर्णच राहिली आहे. त्यामुळे
0: तू कुठून कुठे गेलास? मुळात आपलं लग्न थोडक्यात आणि कमी माणसात झालं.
1: कारण लग्नात उधळले गेले असते ते पैसे आपण आपलं नवीन घर घेण्यासाठी वापरले. करेक्ट
0: करेक्ट, अगदी बरोबर. आणि तेव्हापासून आपण काटकसरीचा विचार करत आलेलो आहोत.
1: हो ना, आणि माझ्या काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं

0: की तुझी ही काटकसर बाई आणखी जोराजोरात उड्या मारून वर येते नाही का?
1: हे नाही हो, असं अजिबात नाही. घरच्या सगळ्याच निर्णयांमध्ये आपण हा विचार करतोच करतो. ए पण आता तू विषयांतर करू नको रे, मी तुला काहीतरी निराळ सांगत होते.
0: वेगळं?
1: निराळ वेगळं हो.
0: अच्छा, मी तू ते टोमणे टीका वगैरे काहीतरी सांगत होतीस ते का? आणि हा तुझी स्कूटर खरेदी काय झालं?
1: तर मी तेव्हा इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, अनेकांनी नाकं मुरडली.
0: तर काय, नाना म्हणाले थोडे पैसे आणखी टाकले असते तर चांगली पेट्रोल स्कूटर घेता आली असती.
1: आणि विनायकरावांनी तर घाबरवूनच टाकलं, म्हणे आपल्याकडे पुरेशी चार्जिंग स्टेशन नाहीत, गाडी मध्येच बंद पडली तर पंचायत होईल.
0: हो, आणि तुझी नम्मा मावशी ते काय म्हणाले आठवतंय ना?
1: काय,
0: जवळपास जायला बरी आहे पण लांब जायला.
1: अरे
0: जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मला सांग, तू खुश आहेस ना या दोपहिया गाडीवर?
1: खुश नव्हे, बेहद खुश आहे. कारण एक दोन नव्हे तर याचे कितीतरी फायदे आहेत, तूच बघ.
0: म्हणजे मुळात पेट्रोलच्या त्या लांब लचक लाईनीत उभं राहायला नको, प्रदूषण नाही शिवाय
1: जबरदस्त ऍव्हरेज मिळतं, मेंटेनन्स अक्षरशः शून्य आणि चालवायला अगदी सोपी आहे.
0: सुखद, खर तर आपण इलेक्ट्रिक वाहनांचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काम करायला हरकत नाही का?
1: आपण सगळ्यांनीच ईव्हीचा प्रसार करायला हवा, दुचाकी काय किंवा चारचाकी काय.
0: अगं, ही युद्धजन्य परिस्थिती आताची आहे म्हणून आपल्या मोदीजींनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं विशेष आवाहन केलंय. पण ते सर्वकालिकच आहे नाही का? म्हणजे एकूणच केवळ आजच्या पार्श्वभूमीवर असं नाहीये.
1: पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण हे केलं पाहिजे. प्रत्यक्ष ऊर्जा आणि ऊर्जेचे स्रोत हे सांभाळले पाहिजेत, वाचवले पाहिजेत.
0: हो, आता पर्यावरण म्हणालीस म्हणून आठवलं, 5 जूनला पर्यावरण दिवस आहे ना आला जवळ.
1: तो सुद्धा एकच दिवस कशाला असावा, खरं तर उगवणारा प्रत्येक दिवस पर्यावरण दिवस असायला हवा. साजरं करणं नको तर तशा प्रकारे जगायला हवा.
0: तुझे आणि रेखाचे रोजचे डायलॉग ऐकतो मी, भांडी घासताना ती नळ मोठा सोडून ठेवते आणि मग
1: काय, मी तिच्या मागे अक्षरशः वॉचमन सारखी उभी राहते. अगं नळ बारीक कर किंवा सगळी भांडी आधी घासून घे आणि मग एकदम विसळ. एक एक भांड वेगळं धुण्यात पाणी वाया जातं. रोजची तबकडी आहे आमची.
0: आणि रेखाबाईंमध्ये काही सुद्धा फरक पडत नाही, ते आपल्या गोड स्माईल करतात. ए पण हे झालं म्हणजे घरातलं, ग सोसायटीमध्ये सुद्धा गाड्या धुण्यासाठी लोक केवढं पाणी वाया घालवतात.
1: हो, आपल्या बागेची काळजी घेणारे माळीदादा बदा बदा नळ सोडून ठेवतात आणि फोनवर गप्पा व्हॉट्सअप चालू असतं.
0: तुला आठवते सुखदा, शशी मामाची राणी आपल्याकडे राहायला आली होती, तर दात घासताना तिने नळ सोडून ठेवला, केवढी रागवली होतीस तू तिला.
1: झाली त्याला 15 वर्ष पण ती आजोद आठवण काढते बर का, आणि म्हणते कशी, वहिनी तू तेव्हा रागावलीस तर मला काही आवडलं नव्हतं, पण आज मात्र मी माझ्या लेकाला हेच सांगते. हा
0: नशीब, म्हणजे आपलं बोलणं कोणीतरी गांभीर्यानं घेतय. आपल्याकडे मात्र कुठेही नळ गळत वगैरे असेल तर हातातली कामं टाकून आपण आधी प्लंबरला बोलवतो आणि दुरुस्त करून घेतो.
1: आणि आपल्या आईची आंघोळ 10 मिनिटाच्या वर चालली तर तू चक्क दारावर टाक टाक करतो.
0: अगं म्हणजे काळजी पोटी ग. आणि खरं तर या किती साध्या साध्या गोष्टी आहेत, कॉमन सेन्सच्या असं म्हणूया आपण. कुठेही कसलाही अपव्यय होऊ नये एवढं साधं सूत्र आहे.
1: पण लोक किने उपभोग आणि उपयोग यातला फरक समजून घेत नाहीत.
0: उपयोग म्हणजे वस्तू किंवा सेवेचा गरजेसाठी वापर करणे,
1: आणि उपभोग घेणं म्हणजे वस्तू वापरून संपून टाकणं.
0: आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का, काटकसरीला कंजूषपणा किंवा कद्रूपणा म्हणून हिणवणं हे सुद्धा योग्य नाही.
1: हो ना, आता तुला सांगते, माझी आई कुकर लावताना सुद्धा खूप विचार करते. शक्य असेल तेव्हा 2 किंवा 3 कधीतरी तर 4 गोष्टी सुद्धा ती एका वेळेला कुकर मध्ये शिजवून घ्यायची.
0: म्हणजे परफेक्ट ऊर्जा बचतीचं उदाहरण. तुला माहितीये ताई आत्या गॅसवर आधी भांडं ठेवते आणि मग गॅस पेटवते. म्हटलं तर गॅसची अगदी काही सेकंदाची बचत, पण विचार त्याच्या मागे जो आहे ना तो किती भारी आहे बघ.
1: अगदी अगदी. आता सुद्धा बघ ना, आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित पैसे खर्च करतो, आवश्यक त्या गोष्टी भरपूर वापरतो, पण पुन्हा भरपूर आणि भरमसाठ या शब्दांमध्ये लोक गडबड करतात.
0: काही लोक बाहेर आपले ऊर्जा बचत वगैरे मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात, पण घरामध्ये बघितलं तर सगळ्या खोल्यांमधले पंखे दिवे एसी आपले चालूच आहेत.
1: खरंय रे, किती ठिकाणी सहजपणे आपण गोष्टी जपून वापरू शकतो. आणि पैशाच्या बाबतीत म्हणतात ना, मनी सेव्ड इज मनी अर्न, तेच वस्तूंच्या बाबतीत सुद्धा खरंय.
0: आता आपण पूर्वी बघायचो की आपली आई मावशी म्हणजे त्या साड्यांच्या गोधड्या बनवायच्या, बाबांच्या जुन्या बनियांचे किंवा पायजेमाचे पायपुसणी म्हणून उपयोग केले जायचे.
1: आणि त्याच्याही चिंध्या उतरल्या की बाबा ते बारीक तुकडे सायकलीचे छोटे छोटे भाग पुसायला वापरत.
0: किंवा आई शिवण यंत्रामधले छोटे भाग

0: माणसाला सुद्धा ते वापरायची. आणि आजीकडे व कंदील असताना असे छोटे छोटे तुकडे आजी ते कंदिलाची काच पुसण्यासाठी वापरायची. म्हणजे खरोखर त्यांनी खूप चांगली काच पुसली जायची.
1: तेही आहेत. कधीतरी की नाही पटकन बारीकसं काहीतरी सांडलं तर कपड्याचा एवढाचा तुकडा कामी येतो. किती किती प्रकारे रियूज होऊ शकतो वस्तूंचा. प्रत्येक वेळी टिश्यूला हात घालायची गरज नसते.
0: हो ना, पण काही लोकांना भरमसाठ गोष्टी आणायच्या आणि फेकून द्यायच्या हा छंदच असतो. नवीन कपडा आणला पण घरी आल्यावर म्हणे काय आवडलाच नाही म्हणून बाजूला पडला.
1: रिपेअरिंग दुरुस्त करणं हा शब्दच काही लोकांच्या शब्दकोशात नसतो. कपडा सैल झाला की द्या टाकून. मध्ये वनुहत्या तिच्या नातीची मुग्धाची गंमत सांगत होती.
0: गंमत काय काय झालं तरी काय.
1: तिच्या ड्रेसच्या कुर्त्याचं एक बटन तुटलं.
0: बर.
1: म्हणून बरेच दिवस ती तो कुर्ता वापरतच नव्हती. फक्त एक बटन फक्त. आणि एके दिवशी चक्क तो कुर्ता कपाटातून ओढून काढला. आईला म्हणाली हा कुर्ता खराब झालाय टाकून दे.
0: अरे बापरे. आणि मग काय शुभाताईने टाकून दिला की काय कुर्ता.
1: छे छे. तिने सुईदुरा घेतला, बटन घेतलं, मुग्धाला समोर बसवलं आणि अवघ्या एका मिनिटात बटन लावून तो कुर्ता तिच्या हाती दिला.
0: अवघडच आहे पण तरी हल्ली हे टाका फेकाचं वार थोडं बदललंय बर का सुखदा.
1: म्हणजे चांगल्या दिशेने की आणखी अधोगती.
0: नाही नाही नाही, अधोगती नव्हे, चांगल्या दिशेने चाललंय. सस्टेनेबल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आजचा विचार म्हणजे खरोखर सुत्य म्हणावं लागेल नाही का.
1: बरोबर आहे. याचा अर्थ आहे की पर्यावरणाला हानी न पोहोचवता आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करत कचऱ्याचं संकलन करायचं, पुनर्वापर करायचा आणि योग्य विल्हेवाट लावायची.
0: पण माझं काय म्हणणं आहे की मुळात कचराच कमी कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचे सगळे जे प्रश्न आहेत ते आपोआप सुटतील नाही का.
1: हो ना. पुढच्या पिढ्यांसाठी एकूणच रिसोर्सेस टिकवून ठेवणं हा किती मोठा मुद्दा आहे जगासमोरचा.
0: हो हो. पण आशेला जागा आहे बर का सुखदा. म्हणजे बघ आज बऱ्याच आस्थापनांमधून शाळांमधून रिड्यूस रियूज रिसायकल ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर शिकवली जाते.
1: हो. पृथ्वीचं रक्षण करायचं असेल तर शुद्ध मराठीमध्ये सांगायचं कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्चक्रीकरण करा हे अंमलात आणावंच लागेल.
0: खरंय खरंय. आणि मगाशी आपण बोलत होतो ना या सगळ्या गोष्टी आहेत ना पुस्तकातून शिकवायची गरज नसते नाही का.
1: प्रत्येक घरातून विविध पातळ्यांवर होणारे संस्कार या सगळ्याच्या मुळाशी असतात. मूल सगळ्यात आधी आपल्या कुटुंबातल्या गोष्टी बघत बघत बरंच काही शिकत असत.
0: आपल्याला नाही का म्हणजे उतू नको मातू नको असं लहानपणापासून शिकवलं गेलंय. म्हणजे गरजेपेक्षा जास्त गोष्टी पैसा किंवा काहीही हाती असेल तरी सुद्धा
1: तरी त्याचा खोटा गर्व करू नये. अपव्यय तर अजिबात करू नये. आपल्याकडे पूर्वी अन्न पदार्थ वाढण्याची पद्धत होती रोहित.
0: अगं मला तर आजही पंक्तीत बसूनच जेवायला आवडतं. ते बुफे मध्ये हवं ते हवं तेवढं घेता येतं असं लोक म्हणतात.
1: पण पुन्हा पुन्हा उठायला नको म्हणून प्लेट भरून ओसंडून जाईल इतके पदार्थ वाढून घेतात आणि निम्मे तसेच टाकून दिले जातात.
0: म्हणूनच म्हटलं ना पंक्तीमध्ये कसं हवं तेवढंच घेता येतं. आता हा सुद्धा काटकसरीचाच एक प्रकार नाही का. तेच पाण्याच्या बाटल्यांचं एक एक घोट घेतात लोक आणि बाटले फेकून देतात चक्क. जीव अक्षरशः तडफडतो ग हे पाहून.
1: अगदी खरंय.
0: काय शर्वरी मॅडम बऱ्याच दिवसांनी एंट्री घेतली.
2: बरेच दिवस कुठे रे. हा मागच्या दोन्ही वेळी आपली भेट झाली नाही. तूच भटकत असतोस.
0: हॅलो. मी भटकत नसतो, ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो कळलं.
2: तेच ते कशासाठी जातो पेक्षा जातो हे महत्वाचं. एकूण काय बाबा मज्जा असते एका माणसाची.
1: मज्जा नाही तर काय. पण मी बोलले ना शर्वरी की राग येतो बरं का रोहितला.
2: जाऊ दे ग जाऊ दे. पण रोहित दादा मी काय म्हणते बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारावं हे आपल्या आईने केलेल्या संस्कार विसरलास का.
0: अजिबात विसरलेलो नाहीये. हे बघ पाणी आणूनच ठेवलेलं आहे. आम्ही गरीब बिचारे आम्हाला कोण समजूनच घेत नाही.
2: ओ रे माझ्या दादुल्या. पण हे काय तू अर्धाच पेला का बरं भरून दिलाय.
0: सांग सांग सुखदा सांग तिला. आता आपण काय बोलत होतो ते सांग.
2: अरे वा नवीन काही प्लॅन काही खरेदी कपडे दागिने कुठे टूर बी राखताय की काय.
1: अजिबात नाही यातलं काहीही नाही. आम्ही काटकसरी विषयी बोलत होतो.
0: हे हा शब्द ना ह्याच्या डिक्शनरी मध्ये नसेलच सांगतो मी तुला.
2: तू काही बोलू नकोस दादा. ए सुखदा सांग याला मला हा शब्द माहितीये की नाही ते.
1: शाबास येस.
2: अरे काटकसर म्हणजे
0: म्हणजे म्हणजे काय काय.
2: थांब ना. हा गोष्टींचा इकॉनॉमिकली केलेला वापर. बरोबर
1: अगदी बरोबर. पण काटकसरीच्या

0: मुळाशी असतं गरजा कमी ठेवणं.
1: तेवढं मात्र सांगू नकोस.
0: अगं
1: म्हणजे जे लागतो ते लागतंच ना, म्हणजे कपडे, शूज, ऍक्सेसरीज, थोडस मेकअपच सामान, आणि मॉलला किंवा सेलला गेलो की थोडस.
2: प्रत्येक गोष्टीच्या मागे थोडं थोडं थोडं असं लावलं म्हणजे काटकसर होत नाही शर्वरी.
1: एक मिनिट हा, या अर्ध्या भरलेल्या ग्लासच काय लॉजिक आहे की तुम्हाला तो जुना पुराणा डायलॉग मारायचा आहे?
2: काय,
1: पेला अर्धा रिकामा वाटला तरी तो अर्धा भरलेला असतो हे विसरू नये.
2: हे बघ, डायलॉग वगैरे काही नाहीये, पाणी पी आणि मला सांग आजच्या या अचानक भेटीचा हेतू काय.
1: भेटीचा हेतू सांगतेच, पण सुखदा आधी मला तोंडात टाकायला काहीतरी दे ना. ग
0: देते देते, हे बघ मस्त भडंग केलंय आजच, चाट मसाला घातलेला आहे, थांब देते.
1: हा, आमच्या इथल्या स्टोर्स मध्ये मस्त भडंग मिळत, फक्त 160 रुपयाला पाकिट.
0: अगं आपल्या घरी सुद्धा टेस्टी भडंग मिळतात, फक्त 30 रुपयात मोठा डबा भरून भडंग, घरचं उत्तम तेल आणि मसाले वापरून केलेलं.
2: हे घ्या भडंग. पण शर्वरी, आता यावर म्हणजे बारीक चिरलेला कांदा वगैरे मागू नकोस.
0: बरे मुली, आज काय काय प्रोग्राम काय?
1: प्रोग्राम म्हणजे तू आज संध्याकाळी माझ्या बरोबर येतेस, जोरदार खरेदीचा प्रोग्राम आहे.
2: अरे बापरे, अचानक हा खरेदी धमाका कशाबद्दल? काय लॉटरी वगैरे लागली की काय तुला?
1: नाही रे दादा, लॉटरी नाही, पण या महिन्यात आम्हाला जोरदार बोनस मिळाला. टिडिंग टिडिंग. त्यामुळे तो बोनस सेलिब्रेट करना तो बनता है ना भैया.
2: अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एवढे पैसे कुठे ठेवू असा गहन प्रश्न निर्माण झालाय तर तुझ्या पुढे, आणि म्हणून हा पैसा उडाऊ सोहळा.
0: शर्वरी, मला एक सांग, खरेदी कुणासाठी आणि कसली करायची?
1: सगळ्यांसाठी मस्त कपडे घेणार आहे आणि मुक्तासाठी डिजिटल वॉच.
2: ए, मला नको कपडे वगैरे, खरंच कपाट उसंडून चाललंय अगदी.
0: आणि मी काय म्हणते शर्वरी, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस, पण या कपड्यांची किंवा खरेदीची खरंच गरज आहे का ग? एवढाले कपड्यांचे ढीग अक्षरशः कपाटातून बाहेर सांडतायत.
1: चलताय ग मज्जा बस.
2: सुखदा म्हणते ते खरंय, चांगली वस्तू दिसली म्हणून किंवा सेल मध्ये स्वस्त मिळाली म्हणून असं करत करत आपण किती खरेदी गरज नसताना करत राहतो.
1: ये बात है तो सोचने वाली, लेकिन क्या करे, कंट्रोल ही नाही होता.
0: मी काय म्हणते, कुठलीही वस्तू विकत घेताना आधी स्वतःला प्रश्न विचारायचा की मला याची खरंच गरज आहे का.
2: करेक्ट शर्वरी. आणि गंमत नाही बर काही, म्हणजे सुखदा खरोखरच दुकानात सुद्धा असं लिटरली म्हणते आणि गरज नाही असं मनाने सांगितलं की वस्तू न घेताच परत येते.
0: तुला आता वाटलं असेल, झालं आता रोहित दादाचं आणि सुखदाचं लेक्चर सुरू. पण आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा म्हणजे काटकसर असो किंवा ऊर्जेची पैशाची बचत असो गंभीरपणे विचार करायला हवा.
1: तू अगदी मोहितच्या आई सारखं बोललीस. पैसे आहेत म्हणून उधळू नये, स्वतःसाठी मुलांसाठी भविष्याची तरतूद व्यवस्थित करून ठेवायला हवी असं त्या नेहमी सांगत असतात.
0: अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं, उपयोगी वस्तू जरूर घ्याव्यात पण उधळपट्टी नको.
2: सुखदा, आता मात्र शर्वरी वैतागणार ना तुझ्यावर, हो ना शर्वरी?
1: म्हणजे अगदीच वैतागेन असं नाही, पण
0: नाही म्हणजे मला कळलं ग तू एवढा छान खरेदीचा मूड घेऊन आली होतीस आणि मी त्यावर विरजण घातलं ना.
2: शर्वरी, मी काय म्हणतो, तुला बोनस सेलिब्रेट करायचंय ना, आपण एक मस्त जेवणाचा बेत करूया काय?
0: आणि नवीन ड्रेस घेण्यापेक्षा तुझ्या त्या कपाटभर साड्यांमधल्या 2-4 साड्यांचे छान ड्रेस शिवून घेऊ.
1: अरे वा, किती बेस्ट आयडिया ही. हो ना, माझ्या आणि आईच्या सुद्धा सिल्क साड्यांचं करायचं काय म्हणून आम्ही नेहमी चर्चा करत असतो.
2: आणि त्यातलं कापड जर उरत असेल ना तर मला आणि मोहितला झब्बे शिवले तरी चालेल.
1: अरे ही तर डबल बेस्ट आयडिया आहे. आपण मोहितला आणि दोन्ही बाबांना सरप्राईज देऊ.
0: शर्वरी आहेच गुणांची.
1: येस,
0: समजावून सांगितलं ना की सगळं पट्ट तिला. आता हे तुझे वाचलेले पैसे.
2: सुखदा, तिच्या पैशाचं ती काय हवं ते करेल, मी तर बाबा सुपर एक्साइटेड आहे, मैं नाचू या गाऊ.
1: मी तर म्हणेन दादा तू जरा शांत बस, म्हणजे पैशाची नव्हे तर शब्दांची काटकसर होईल.
0: वा वा शर्वरी, क्या बात है, याला म्हणतात सौ सुनार की एक लुहार की, तसं हे वाक्य आहे तुझं.
2: चला नवरा बायको युती मोडीत निघून नणंद भाऊजा युती झालेली आहे. म्हणजे आपण इथून काढता पाय घेतला.
0: नको नको रे रोहित, रुसू नको. रुसला मजवरती गरोहित, रुसला मजवरती.
1: कोणी कोणावर रुसू नका आणि कोपऱ्यात जाऊन बसू पण नका. चल चल चल दादा, तुझा एक मस्त असा फिटिंग वाला कुर्ता दे बघू.
2: आणि मग एका

0: साडीतून शिवलेले दोन सेम सेम कुर्ते घालून मी आणि सुखदा बँड वाजवायला जाऊ.
1: दादा बँड वाला नाही, त्याला ट्विनिंग म्हणतात. ट्विनिंग स्टे अपडेटेड. दे चल तुझा कुर्ता आण बघू लवकर.
0: अच्छा म्हणजे ते तसं रेशमी सलवार कुर्ता जाली का
2: कुर्ता घालून बघण्याची.

श्रोत्या कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा आणि आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: ही पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा टाळता येईल, कमी करता येईल, सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ

0: खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे.
1: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. मनासाठी मनापासून योग साधना.

0: श्रोते हो, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि लैंगिक शोषणाच्या घटना समाज मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. अशा बातम्या ऐकल्या की मन व्यथित होतं, संताप व्यक्त होतो आणि एकच प्रश्न समोर उभा राहतो, आपल्या मुलांचं संरक्षण नेमकं कसं करायचं. बालपण हा निरागसतेचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा काळ असतो. मात्र जेव्हा या निरागसतेवर आघात होतो तेव्हा केवळ एका बालकाचंच नव्हे तर त्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या संपूर्ण समाजाचं नुकसान होतं. तर श्रोते हो, बालकांवर होणाऱ्या या लैंगिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि बालकांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पोक्सो कायदा लागू करण्यात आला. तर आज हा कायदा समजून घेऊया आणि या कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील. ॲडव्होकेट तृप्ती पाटील गेली 15 वर्षे वकिली व्यवसायामध्ये आहेत. मुख्यतः कोर्टात फौजदारी खटले त्या चालवतात आणि विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर त्या आहेत. त्या महिला आणि बालकांच्या संदर्भात कार्यरत अनेक संस्थांमधून जनजागृतीचं काम करतात. ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, नरसापूर सारखी एखादी घटना घडली की तेव्हाच आपला समाज जागा होतो, हे सगळं ना खूप गंभीर आहे. तर आपण किती जागरूक राहणं गरजेचं आहे जेणेकरून हे असे प्रकार घडणार नाहीत.
1: बरोबर आहे. अशा जेव्हा लहान मुलांसोबत अशा काही घटना घडतात, म्हणजे हे लैंगिक अत्याचाराचाच प्रकार आहे, तर अशी घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्याला एक, ज्या समाजाला ह्या कायदा माहिती नाही किंवा ही घटना काय आहे माहिती नाही, तर ते व्यथित होणं स्वाभाविक आहे. तर हे अशा घटनांपासून वाचायचं असेल तर आपल्याला या कायद्याचं किंवा अशा प्रकारचा कायदा लहान मुलांसाठी आहे याची एक जागरूकता निर्माण करणं फार गरजेचं आहे. पालकांनी फार सजग राहणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, आपलीच मुलं नाही तर आजूबाजूची मुलंसुद्धा संरक्षित व्हावी यासाठी हा जो कायदा आलेला आहे, तर आपण सगळीकडे सजग राहणं फार गरजेचं आहे.
0: मॅडम, बालकांवर अत्याचार झाले की त्या अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणारा पोक्सो कायदा 2012 लागू करण्यात आला, तर हा कायदा नेमका काय आहे आणि तो का लागू करण्यात आला त्याविषयी सांगा.
1: बरं, आपल्याकडे जे पूर्वीचे कायदे होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड जो होता, जो आता बदलून भारतीय न्यायसंहिता BNS झालेला आहे, तर त्याअंतर्गत असे कुठले कलम नव्हते की जे फक्त बालकांसाठी लागू होतील. इतर होते जे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे, पण त्याच्यामध्ये असे जे काही लैंगिक अत्याचार होतात किंवा ज्या मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, तर असे विशेष कायदे नव्हते. आणि ही एक जाणीव निर्माण झाल्यानंतर सर्व संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर जे काही सदस्य देश आहेत, तर त्यांनी मिळून हा एक विचार केला की लहान मुलांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारचा एक कायदा असायला हवा. तर आपल्याकडे हा थोडासा उशिरा आलेला आहे. लोकसभेमध्ये हा 22 मे 2012 रोजी मंजूर झाला होता आणि त्यानंतर 19 जून 2012 त्याला संमती मिळाली आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2012 हा कायदा अंमलात आलेला आहे. आणि 14 नोव्हेंबर निवडायचं मुख्य कारण म्हणजे त्या दिवशी चाचा नेहरूंचा जन्मदिवस आणि बालदिन, आणि त्यासाठी 18 वर्षाखालील बालकांवरती होणाऱ्या अत्याचारासाठीचा हा कायदा अंमलात आणला गेला. तर याच्यामध्ये अनेक तरतुदी आहे की याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा कायद्याचं जे टायटल दिलं गेलं आहे ते लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 असं आहे. म्हणजे टायटलच सूचित करतो की फक्त लैंगिक अत्याचारासंबंधीचा हा कायदा आहे. म्हणजे इतर वेळेस मुलांना कोणी मारहाण केली किंवा इतर काही प्रकार घडले तर ते ह्या कायद्याअंतर्गत घेता येणार नाही. याच्यामध्ये लैंगिक छळ झाल्याच्या काही घटना झाल्या तर मात्र आपण त्याचे दखल घेऊन हा कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल करू शकतो.
0: मॅडम, लैंगिक अत्याचारापासून बालकांचा संरक्षण करणारा हा पोक्सो कायदा आहे, तर या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हणतात, तर त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा.
1: या कायद्याअंतर्गत बालक हा

0: 18 वर्षाखालील जे असेल ती मुलं म्हणजे 364 दिवस म्हणजे जो आपला एक वर्षाचे असतात म्हणजे 17 वर्ष 364 दिवस झालेली जी मुलं असतात मग ती मुलगा असो मुलगी असो किंवा ट्रान्सजेंडर म्हणजे हा आपला कायदा जो आहे तो जेंडर न्यूट्रल आहे म्हणजे लिंग म्हणजे लिंगाचा भेद करत नाही याच्यामध्ये की हा लैंगिक अत्याचार आहे तो कोणाही सोबत घडू शकतो फक्त मुलीच नाही तर त्यासाठी हा कायदा आहे आणि याच्यामध्ये बालक हे 18 वर्षाखालील आहेत ती बालक आहेत.
1: मॅडम 2012 पासून पोक्सो कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर 2018 या कायद्यात सुधारणा करण्यात आला तर त्याविषयी काय सांगाल.
0: 2018 नवीन सुधारणा करण्यात कारण 2012 नंतर असं लक्षात आलं की बऱ्याचशा अशा घटना आहे की त्याच्यामध्ये फार म्हणजे असे सिरियस केसेस झालेले आहेत की लहान मुलांसोबत अत्याचार केला जातो लैंगिक अत्याचार. आपण थोडंसं ओपनली हे शब्द वापरलावे लागणार आहेत कारण की हे फक्त लैंगिक अत्याचाराच्या केसेस आहेत तर त्याच्यामुळे कोणी व्यथित होऊ नये आपल्याला हे असे शब्द वापरणं गरजेचं आहे की काही लहान मुलांसोबत बलात्कार होतात आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलं जातं का तर बालक एखाद्या वेळेस ओळखीच्या व्यक्तीकडून हे अशी घटना झाली तर मग ते आपल्या घरच्यांना सांगतील आणि पकडले आपण जाऊ या भीतीपोटी मारून टाकलं जातं हत्या केली जाते तर असे गंभीर प्रकार झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये सुधारणा आणण्याची गरज भासायला लागली. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या पनिशमेंट्स होत्या सजा शिक्षा दिल्या जायच्या त्याच्यामध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेचं अंतर्भूत करण्यात आला की त्याच्यामध्ये मॅक्झिमम पनिशमेंट म्हणजे किमान आपण म्हणतो त्याच्यापेक्षा कमाल शिक्षा ही जास्तीत जास्त देण्याचा त्याच्यामध्ये आपण प्रावधान केलेलं आहे. मृत्यूदंड सुद्धा देऊ शकतो आजीवन कारावास सुद्धा या कायद्याअंतर्गत नवीन सुधारणा अंतर्गत दिल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक वाढीव कारावास म्हणजे जे 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत असे वाढवण्यात आलेले आहे म्हणजे जे लैंगिक अत्याचारामध्ये पूर्वी 5 वर्षापर्यंत होते 5 ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षा त्या वाढवून त्याच्यामध्ये 10 वर्ष असं केलेले आहेत आणि 16 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी मिनिमम पनिशमेंट 20 वर्षापर्यंत वाढवलेली आहे की 16 वर्षाखालची जी मुलं आहेत तर त्यांना काही कळत नसतं आणि त्यांना खूपच सहजपणे फसवून त्यांच्यासोबत हे प्रकार केले जातात. चॉकलेटचं आमिष दाखवून आईस्क्रीमचं आमिष दाखवून असे मुलांना फसवून हे केले जातात. तर असे सुधारणा करण्यात आलेले आहेत आणि जे काही कालमर्यादा याच्यामध्ये लागू लादून दिलेली आहे की अमुक कालमर्यादेच्या अंतर्गतच हे खटले चालवले गेले पाहिजे कारण की लहान बालकांच्या सोबत जेव्हा ह्या घटना घडतात तेव्हा जसं आपण म्हटलं सुरुवातीला की पूर्ण कुटुंब आणि समाज व्यथित होत असतो. आपण अनेक वेळा बघतो अशी घटना झाली आता नरसापूरचीच ताजी घटना आहे की अशा वेळेस लोकांचा प्रक्षोभ होतो की याला मृत्यूदंडाचीच सजा द्या तर लोकांचं लक्ष असतं की पुढे काय निकाल लागतो तर हे लवकरात लवकर निकाल लागला तर त्या पीडितेला न्याय लवकर मिळेल या दृष्टिकोनातून लवकर ते केसेस चालल्या पाहिजे अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हे जे काही चाइल्ड पोर्नोग्राफी चे प्रकार वाढलेले आहेत बाल लैंगिक शोषण तर याचा सुद्धा अशा सामग्रीचा साठा करून ठेवला जातो आणि त्यानंतर तो वितरित केला जातो प्रसार केला जातो तर ह्या प्रकारासाठी सुद्धा अत्यंत कठोर अशा दंडात्मक कारवाईची तरतूद या 2018 अमेंडमेंटमध्ये करण्यात आलेली आहे.
1: मॅडम या कायद्यानुसार कोणकोणत्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराच्या किंवा लैंगिक शोषणाच्या कृतींना गुन्हा मानलं जातं. बऱ्याचदा ना लैंगिक अत्याचाराचे वेगळे प्रकार असतात तर त्याविषयी सांगा ना.
0: बरं याच्यामध्ये आपण लैंगिक छळ म्हणजे छळ आणि अत्याचार हे प्रकार म्हणजे याचे शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे आहेत. लैंगिक छळ हे सामान्य कधी कधी वर्बल म्हणजे मौखिक असू शकतात असं नाही प्रत्येक वेळेस की शरीराला स्पर्श झाला पाहिजे किंवा प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत लहान बालकांचे त्यांना स्पर्श झाला किंवा त्याच्यासोबत असा प्रकारचं काहीतरी लैंगिक गुन्हा केला असं नसून कधी कधी जे तोंडाने बोललेले शब्द आहेत त्याच्याने सुद्धा किंवा गेस्चर्स म्हणजे आपण जे हावभाव ते असे दाखवतात की ज्याच्याने ती बालक व्यथित झालेला आहे तर अशा प्रकाराला लैंगिक छळ सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणतो की ज्याच्यामध्ये पनिशमेंट आम्ही पनिशमेंट प्रमाणे त्याची सिव्हिअरिटी ठरते की 3 वर्षापर्यंत कारावास दंड किंवा दोन्ही शिक्षा अशा पद्धतीने हे लैंगिक छळाच्या प्रकारामध्ये होऊ शकतो. म्हणजे कधी असं काही सेक्शुअल रिमार्क्स केलेला असेल किंवा त्या लहान मुलीला छेडलं असेल तर हे असे प्रकार लैंगिक छळामध्ये येतील. आणि दुसरा प्रकार आहे लैंगिक अत्याचार ज्याच्यामध्ये असॉल्ट आपण म्हणतो सेक्शुअल

0: सेक्सुअल असॉल्ट म्हणजे हा छळ हॅरेसमेंट आणि असॉल्ट हे दोन वेगळे प्रकार आहेत. याच्यामध्ये फोर्स वापरला जातो म्हणजे आपण क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणतो आमच्या क्रिमिनल भाषेमध्ये की त्याला एक थोडस गंभीर स्वरूप येतं त्याला गुन्हेगारी प्रवृत्तीने ते हे केलं जातं की अशा प्रकारे हल्ला करून सुद्धा लैंगिक अत्याचार केला जातो तर त्याची पनिशमेंट जी आहे ती 3 वर्ष ते 5 वर्ष असं कारावास अशी सजा आहे. त्यानंतर जे आहे ते गंभीर लैंगिक अत्याचार की हे जेव्हा त्यांच्यासोबत काही विनयभंग किंवा त्या पलीकडचे गुन्हे जसा बलात्कार होतो किंवा बलात्काराचा प्रयत्न जरी केला गेला तर हे सगळे गंभीर लैंगिक अत्याचारामध्ये येतील. त्याला ऍग्रेवेटेड सेक्शुअल असॉल्ट आपण म्हणतो की आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट जी आहे 5 ते 7 वर्ष आहे ती जी मगाशी आपण म्हटलं की 2018 अमेंडमेंट नंतर ते वाढवण्यात आलेले आहे. किंवा भेदक लैंगिक अत्याचार म्हणजे भेदक आहे ते पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपलं शरीराचा जो भाग जो लिंग आहे तो त्या लहान बालकाच्या शरीरामध्ये कुठेतरी इन्सर्ट करतो तेव्हा तो पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट असतो म्हणजे त्याला आपण भेदक लैंगिक अत्याचार म्हणतो. आणि ते 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा त्याच्यामध्ये देता येतात किंवा जे जन्मठेप जे आहे ते नैसर्गिक आयुष्य जे एका व्यक्तीचं असतं तिथपर्यंत त्याला ती सजा दिली जाते. किंवा त्यानंतर अजून आहे की गंभीर लैंगिक अत्याचार ऍग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल असॉल्ट म्हणजे हा जो होता तो फक्त पेनिट्रेटिव्ह पण हा आहे तो अतिगंभीर आहे ऍग्रेवेटेड पेनिट्रेटिव्ह त्याच्यामध्ये 20 वर्ष ते जन्मठेपेची सक्त कारावासाची म्हणजे आपण जे रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणतो तर ती अशी शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. मृत्यूदंड म्हणजे आपण जसं फाशीची अपेक्षा करतो अशा काही घटना घडल्या की आपल्या मनात एकच इच्छा असते की याला फाशीच दिली जावी. हा तर हे अशा केसेस म्हणजे या वर्गीकरण आहेत. तर अशा पद्धतीने जर असे गुन्हे घडले तर ते गुन्हा कुठल्या प्रकारचा आहे त्या पद्धतीने ती शिक्षा दिली जाते.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा घडला की तक्रार नोंदवणं खूप गरजेचं असतं, तर या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सांगा.
0: तक्रार नोंदवण्यासाठी जसं इतर कायद्यामध्ये आहे प्रक्रिया तशीच आहे की ज्या पीडित आहे बालक त्यांच्यासोबत काही घटना घडलेल्या आहेत तर ती जर घरच्या माणसांनी केलेली असेल तर मग ती घटना ज्याला कळते ते बालक स्वतः सुद्धा करू शकतो तक्रार किंवा एखादा ज्यांच्या बरोबर ते सोयीस्कर म्हणजे कम्फर्टेबल असू शकतात ते स्वतःला सेफ फील करू शकतात अशा एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून सुद्धा ही तक्रार दाखल करता येते. कोणीही म्हणजे कुठलीही सामाजिक संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ज्याला पहिल्यांदा ही घटना कळते म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या शाळेमध्ये काही घटना घडली आणि ती जर घटना त्या बालकाने शिक्षकाला सांगितलं आणि ते शिक्षक सुद्धा स्वतःही अशी तक्रार नोंदवू शकतात म्हणजे कोणीही तक्रार नोंदवू शकतात.
1: मॅडम, बऱ्याचदा काय होतं अत्याचार झालं ना की कुटुंब ना बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत आणि अशा घटना घडतात, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल.
0: बरोबर आहे, जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये म्हणजे लैंगिक छळाच्या ज्या काही प्रकरण आहेत घटना आहेत तर याच्यामध्ये बरेच वेळा घरातले व्यक्ती सुद्धा असतात की आपण आज आम्ही जेव्हा प्रबोधन करायला जातो किंवा जनजागृती करतो या कायद्याची तेव्हा आम्ही आवर्जून सांगतो की पालकांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या नजरेने आपल्या बाळाला बघतोय किंवा कुठल्या पद्धतीने तो त्याला हात लावतोय तर हे आपण बघणं फार गरजेचं आहे. जर घरातीलच व्यक्ती म्हणजे आपले जवळचे नातेवाईक आजूबाजूचे लोक किंवा एखादी अशी व्यक्ती ज्याचा आपल्यावरती उपकार आहे तर अशा व्यक्तीद्वारा जर लैंगिक छळ केला गेला तर मात्र कुटुंबाची पंचायत होते. त्यांना असं वाटतं की नातेसंबंध सांभाळून ठेवावं की ही घटना बाहेर आणली तर आपली बदनामी होईल आपल्या बाळाची बदनामी होईल समाज आपल्याकडे वेगळ्या दृष्टीने बघेल या भीतीपोटी बरेच वेळा तक्रार दाखल करण्यात येत नाही म्हणजे कुटुंबाला ती एक कुचंबणा असते की काय करावं. बरेच वेळा म्हणजे महिलेला वाटत असतं की आपल्या मुलीसोबत जे काही चुकीचं घडलेलं आहे त्याची वाच्यता करावी किंवा त्या मुलीला वाटत असतं पण काही समाजाच्या दबावामुळे मग ते तक्रार दाखल करायला येत नाही. तर अशा वेळेस आपल्या समाजातील जे काही घटक आहेत जे सामाजिक कार्य करतात तर अशा लोकांचं एक कर्तव्य आहे की त्यांना थोडस समजावून की ही घटना जर लपवली गेली किंवा दाबली गेली तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. ती व्यक्ती अजून दुसऱ्या अशा बालकांवरती असेच प्रकार करण्यासाठी धजावू शकतात. तर याच्यापासून आपल्याला जर आपल्या बालकांना वाचवायचं असेल तर कुटुंबाची ही मोठी जबाबदारी आहे की गुन्हा घडला तर न घाबरता त्याची तक्रार नक्कीच दाखल करा आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुमची तक्रार घेतली जाणार. पूर्वीसारखं आता म्हणजे पोलिसांच्या बद्दल मनातली हा जो एक

0: भीती असते की आमची दखल घेणार की नाही, पोलीस तक्रार घेणार की नाही, तर असं होत नाही. सुप्रीम कोर्टाचे रितसर तसे आदेश आहे की लैंगिक अत्याचाराच्या कुठल्याही घटना समोर आल्यास त्या नोंदवून घेणं गरजेचं आहे.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना तुम्ही हाताळता, तर कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शेजारी, शिक्षक या विश्वासू व्यक्तीकडून होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणं गुंतागुंतीची अशा वेळेला ठरतात का?
0: हो, नक्कीच. जसं मी म्हटलं की एखादा आपला जर घरातील वयस्कर व्यक्ती आहे किंवा आपण ज्यांना पूज्य मानतो अशा व्यक्तीकडून जेव्हा होतं तेव्हा ते पहिले तर मन मानायला तयार होत नसतं. आणि कधी कधी बालकांना इतकी ती भीती दाखवलेली असते की तू जर सांगितलंस कोणाला तर यांना मारून टाकीन, तुला मारून टाकीन, किंवा घरातल्या व्यक्तींना मारून टाकण्याची भीती दाखवली जाते. आणि त्या भीतीपोटी बालकं पण सांगत नाही की त्यांच्यासोबत काय घडत आहे. तर अशा वेळेस म्हणजे कुटुंबांनी लक्ष देणं गरजेचं आहे की आपली लहान मुलं काही वेगळी वागायला लागली, विचित्र वागायला लागली, किंवा शांत शांत राहायला लागले, आपल्याच विचारात मग्न राहायला लागले, तर हे शाळेमध्ये सुद्धा घडू शकतं. तर शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे की एखादं मूल, बोलकं मूल, खेळकर मूल, अगदी अबोल झालेलं आहे किंवा खेळत नाहीये, एका कोपऱ्यात बसून राहतोय आणि विचार करत राहतोय, तर हे जे काही फरक आहे ते आपण आपल्या लक्षात आले पाहिजे आणि त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
1: श्रोत्या, लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे. बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. तेव्हा श्रोत्या हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. मॅडम, एखाद्या बालकावर लैंगिक अत्याचार झाला की पोलिसांकडून पीडित बालकाची चौकशी करताना कोणती विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, घेतली जाते म्हणजे, कारण का बालक पूर्ण हिरमुसलेला असतो, सगळं कुटुंबही त्याच्यामध्ये सगळं भरडलेलं असतं, तर मग अशा वेळेला कोणती काळजी पोलिसांकडून घेतली जाते?
0: पोलिसां आता खूप सेन्सिटिव्ह झालेले आहेत अशा पोक्सो कायद्याअंतर्गतच्या केसेसमध्ये. पहिलं तर मुख्य आहे की पोलिसांच्या समोर जेव्हा अशा केसेस येतात तर पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये असलं पाहिजे. म्हणजे त्यांनी जर मुलगी असेल तर त्यांच्या समोर एक महिला अधिकारी असणं गरजेचं आहे, तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की आपण लहानपणापासून मुलांना ही जी भीती दाखवतो तर या माध्यमातून मी सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की पोलिसांची अशी भीती लहानपणापासून मुलांना दाखवू नका. ते आपले मदतगार आहेत, ते आपले म्हणजे आपण कधी जेवत नाही मुलं म्हणून जेवतोस की नाही तर पोलीस काकांकडे देईन, तर असे प्रकार न करता मुलांना ही भीती लहानपणापासून न बसवता आपण ते आपले मित्र आहेत, ते आपल्या मदतीसाठी आहेत हे सांगणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे मूल घाबरू नये यासाठी पोलीस अधिकारी जो कोणी असेल तर त्यांनी युनिफॉर्ममध्ये नसावं, सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याशी चौकशी करावी. आणि असे प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये एक बाल कल्याण पोलीस अधिकारी असायला हवं हे गाईडलाईन्समध्ये आहे. ते जे आहे ASI दर्जाचे जे अधिकारी असतात ते किंवा त्यांच्या वरील दर्जाचे जे काही पोलीस अधिकारी असतील, स्त्री किंवा पुरुष अधिकारी, तर ते हे असे बाल कल्याण पोलीस अधिकारी म्हणून काम करत असतात प्रत्येक पोलीस स्टेशनला. तर अशी एखादं पोक्सोची केस आली मग ते मुलगी असू शकते किंवा मुलगा असू शकते, त्या पद्धतीने त्यांच्याकडे चौकशी अगदी त्यांच्या सौजन्याने त्यांच्याशी बोलून करायचं आहे, सौम्य आवाजात बोलून त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण की ह्या बालकांना काळजी आणि संरक्षणाची अत्यंत गरज असते, त्याच्यामुळे ते हाताळताना त्यांना विशेष काळजी पोलीस घेतातच. आणि त्यांना असं भयमुक्त वातावरणात न ठेवता असं बालस्नेही वातावरण असणं गरजेचं आहे. आणि तसं उंच आवाजात न बोलणं वगैरे इत्यादी असे त्यांच्याकडे काळजी घेतली जाते पोलिसांकडून. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना याचं विशेष ट्रेनिंग सुद्धा दिलं जातं की लहान बालकांचे केस आले तर कशा पद्धतीने हाताळावे आणि त्यांना कुठल्या प्रकारच्या मदतीची गरज आहे आणि कुठे त्यांना लवकरात लवकर घेऊन जाणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या काळजी पोलीस नक्कीच घेत असतात.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण फोन घेऊया. नमस्कार. नमस्कार.
2: हॅलो.
1: हा, आपला प्रश्न विचारा. नाव आपलं?
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा ताई, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी विजयकुमार स्वामी बोलतो, बस्तवा तालुक्याचे, जिल्हा कोल्हापूरचून.
1: प्रश्न विचारा आपला.
2: माझा प्रश्न असा आहे की परवा नरसापूर मध्ये झालेली घटना, त्या आरोपीला शिक्षा मिळाली काय?
0: बरं, ती नरसापूरची घटना जी झाली तर त्याच्यामध्ये आता लेटेस्ट अपडेट असा आहे की केस सुरू झालेली

0: ही आहे. पोलिसांनी चार्जशीट फाईल केलेली आहे की आपल्याला माहिती आहे की एखादी घटना घडली आणि त्या गुन्हा नोंद झाला की गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांची तपासाची प्रक्रिया सुरू होते, तर ती पोलिसांनी लवकरात लवकर संपवलेली आहे आणि 20 दिवसाच्या आत त्यांनी चार्जशीट फाईल केलेली आहे. चार्जशीट फाईल करणं म्हणजे सगळा गुन्ह्याचा तपास झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल केलेले आहेत आणि ते पुरावे दाखल करून झाले की त्यानंतर आरोपीला हजर केलं जातं आणि त्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावरती त्याचं म्हणणं मांडण्यात येतं आणि त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतात. तर ते साक्षी पुरावे सुद्धा आता सुरू झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवरती ही केस चालवण्यात येणार आहे आणि डेली बेसिसवर म्हणजे रोजच्या याच्यावरती ती केस चालवली जाणार आहे. रोज साक्षीदार बोलवले जाणार आहेत. मुलीची आई जी आहे तिची साक्ष झालेली आहे.
1: हॅलो
2: हॅलो
1: हां नमस्कार.
2: हां नमस्कार.
1: तुमच्या रेडिओ सेंटरचा आवाज थोडा कमी करा का, म्हणजे तुमचा प्रश्न आम्ही ऐकू शकतो.
3: हॅलो
1: हा रेडिओ संचाचा आवाज थोडा कमी कराल का, प्रश्न विचारा आपला.
3: हॅलो नमस्कार सर.
1: हा नमस्कार बोला.
3: सर मी अकोला मराठवरून बोलतो.
1: प्रश्न विचारा आपला.
3: नांदेडची जी घटना झाली होती त्याच्याबद्दल काय सांगाल सर.
1: नांदेडची मॅडम एखादी घटना घडली की बऱ्याचदा पुरावे खूप महत्वाची भूमिका बजावतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
0: हा पुरावे एखाद्या घटनेमध्ये फार महत्वाचे आहेत, कारण की पुराव्याशिवाय पुढची केस टिकणार नाही. त्याच्यामुळे जसं आत्ता मी म्हटलं की एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, तपास यंत्रणा कामाला लागते आणि पुरावे शोधणं हे त्यांचं मेन काम आहे आणि पुराव्याचे महत्व अत्यंत निर्णायक आहे कुठल्याही केसच्या शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर हे गुन्हा सिद्ध होण्यासाठी कुठले कुठले पुरावे महत्वाचे आहेत, तर अशा लैंगिक अत्याचाराच्या केसेसमध्ये वैद्यकीय पुरावा अत्यंत महत्वाचा आहे की जर एखाद्या बालकासोबत बलात्कार सारखी घटना झालेली असेल तर अशा केसेसमध्ये वैद्यकीय पुरावे लवकरात लवकर जमा करणं किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हे फार अत्यंत गरजेचं आहे. किंवा घटनास्थळ जे आहे त्याचा पंचनामा करणं आणि आता डिजिटल पुरावे जसं काही मेसेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील सीसीटीव्ही फुटेज असेल तर हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत आणि ह्याच्यामध्ये कलम 29 प्रमाणे गुन्ह्यामध्ये आपण कसे निर्दोष आहोत म्हणजे प्रिझम्पशन ऑफ गिल्ट ही आरोपीची जबाबदारी आहे. इतर केसेसमध्ये तो कसा दोषी आहे हे प्रूव्ह करणं फिर्यादीचं काम असतं, पण ह्या पोक्सोच्या केसेसमध्ये आरोपीनी स्वतःच असे सिद्ध करण्याची गरज आहे की मी कसा निर्दोष आहे, तर हे त्याच्यावरती लायबिलिटी असते. आणि बालकांचा जबाब हा कुठलाही दबाव न आणता न्यायालयाने योग्य पद्धतीने तो घ्यायचा असतो आणि हे जेव्हा मुलांचे जबाब घेतले जातात नोंदवले जातात तेव्हा इन कॅमेरा आम्ही म्हणतो की जे बंद रूममध्ये घेतले जातात आणि तिथे आरोपी त्या मुलाला दिसू नये या पद्धतीने घेतले जातात, जेणेकरून तो बाल जे आहे बालक ते अगदी दबावाशिवाय बोलू शकतात आणि त्यांच्यासोबत कोणीतरी व्यक्ती म्हणजे जे सपोर्ट पर्सन सारखे दिलेले असतात, एखादी सामाजिक संस्थाचे सोशल वर्कर असू शकतात किंवा त्यांचेच घरातली व्यक्ती असू शकते, तर त्यांना सुद्धा आतमध्ये बसून त्या बालकाचा जबाब नोंदवण्याची मुभा दिली जाते.
1: फोन घेऊया आपण. हॅलो
2: हॅलो
1: नमस्कार.
3: हॅलो
1: हा प्रश्न विचारा आपला.
2: हॅलो
1: हॅलो हॅलो
3: हॅलो
1: हा बोला आपला प्रश्न विचारा.
3: मी लातूरहून बोलतोय.
1: बर
3: आमचा प्रश्न, एक मुलगी कोर्टामध्ये चक्र मारतीये 2 वर्ष झालं, तिला न्याय भेटत नाहीये, त्याच्याबद्दल काय मॅडम काय आपण सविस्तर माहिती देऊ शकता का.
0: ही मुलगी जर पीडित असेल पोक्सो कायद्या अंतर्गत आणि कुठल्याही पीडित किंवा फिर्यादी व्यक्तीला आपल्याला न्यायालयातून वकील करण्याची मुभा आहे आणि जी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय आहेत प्रत्येक तालुका जिल्हा कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सगळीकडे ही व्यवस्था आहे, तिथे तुम्ही अर्ज करून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी लीगल एडमधून पॅनल ॲडव्होकेट दिले जातील जे तुमच्यासाठी मोफत काम करतील. त्यांना मानधन जे आहे ते शासन देत असतं, तर असे जर पीडिताला चक्र मारण्याची गरज नाही त्यांनी वकील नेमू शकतात आणि एकही पैसा फी देण्याची तुम्हाला आवश्यक

0: शकता नाही तर लक्षात ठेवा विधी सेवा प्राधिकरण हे प्रत्येक तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट हायकोर्ट सगळीकडे असतं तर तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि त्या मुलीला नक्कीच ते वकील मदत करतील आणि केस का थांबलेली आहे किंवा का तिला चकरा मारायला लागत आहेत शक्यतो या पोक्सो कायद्याअंतर्गत पीडित मुलीला किंवा मुलांना साक्ष देण्यासाठी पुन्हा पुन्हा बोलवणं आवश्यक नाही तर हे जर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही असे पॅनल ॲडव्होकेटची मदत घेऊन केसमध्ये का थांबलेले आहे तर ते जाणून घेऊन सरकारी वकिलाशी बोलून त्या न्यायालयामध्ये केस सुरू करू शकता.
1: मॅडम, एखाद्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला की ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहण्याचं प्रमाण वाढतंय तर तो गर्भ नको असेल तर त्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे?
0: हां, बराच म्हणजे अत्यंत खेदजनक बाब आहे की लहान मुलांवरती असे लैंगिक अत्याचार होत आहेतच पण त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारे प्रेग्नंट राहण्याचे प्रकार सुद्धा वाढायला लागलेले आहेत. तर अशा प्रकरणामध्ये जेव्हा हे मुलगी लहान आहे तर त्यांना बालकल्याण समिती समोर पाठवलं जातं आणि जर त्यांचा गर्भ त्या बालिकेचा गर्भ जो आहे तो जर 24 आठवड्याच्या आत असेल तर मात्र ती बालकल्याण समिती त्यांना कुठल्या तरी शासकीय रुग्णालयात जाऊन तो गर्भपात करून घ्या असं म्हणू शकते. अदरवाईज जेव्हा 24 आठवड्याच्या वर हे गर्भ राहतो तेव्हा मात्र कुठलेही न्यायव्यवस्था किंवा ही जी बालकल्याण समिती आहे ते असे आदेश देऊ शकत नाही किंवा असे सूचन देऊ शकत नाही. त्यांना मात्र हायकोर्टातच उच्च न्यायालयात जाऊन पिटिशन दाखल करावी लागते. तर हे पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्ट एक मेडिकल बोर्ड स्थापन करायला सांगतात. जनरली सरकारी दवाखाना मुंबई असेल तर मग जे जे हॉस्पिटल सारख्या दवाखान्यामध्ये मेडिकल बोर्ड असो ज्याच्यामध्ये एक गायनेकोलॉजिस्ट असतात, इतर 2 डॉक्टर असतात जे तपासणी करतात, पुन्हा सोनोग्राफी केली जाते आणि बघितलं जातं की बाळ कुठल्या परिस्थितीत आहे आणि जर ती मायनर मुलगी खूपच लहान आहे ती संमती देऊ शकत नाही गर्भपाताला तर खरं संमती त्यांची हे ग्राह्य धरली जात नाही. पण लुकिंग ॲट द सिच्युएशन म्हणजे सर्कमस्टॅन्स काय आहे घरातले व्यक्ती किंवा त्यांचे जर कुटुंबियांनी म्हणजे संमती दिली तर मात्र गर्भपात करता येतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाच्या गोपनीयतेचं संरक्षण कसं केलं जातं?
0: हां, जशी गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा फक्त जी सुरुवातीची तक्रार नोंदवली जाते त्याच्यामध्ये पीडितेचं नाव पत्ता सगळं दिलं जातं पण त्यानंतर म्हणजे ती सीलबंद करून एक कॉपी कोर्टामध्ये जाते आणि एक कॉपी पोलीस स्टेशनला असते, ही कोणालाही दाखवली जात नाही. आणि त्यानंतर जे आहे रिमांड रिपोर्ट्स असतील किंवा त्यापुढचे जे काही कागदपत्र जमा करायची असेल न्यायालयात तर त्याच्यामध्ये अत्यंत गुप्तता पाळली जाते. त्याच्यामध्ये पीडित बालकांचं नाव दिलं जात नाही, तिथे अ ब कड किंवा अशा प्रकारचा शब्द वापरला जातो आणि त्या बाळाचं वय काय आहे ते वय नमूद केलं जातं आणि इतर घटना मग नमूद केली जाते, आरोपीचं नाव दिलं जातं किंवा प्रसारमाध्यमांना अशा प्रकारे पीडितांचे नावं प्रसिद्ध करण्याची अजिबातच परवानगी नाही.
1: लैंगिक अत्याचाराची जेव्हा प्रकरणं घडतात त्यावेळी अशा प्रकरणांमध्ये निकाल किती कालावधीत देण्याची तरतूद आहे? कारण का असं काही घडलं की तात्काळ निकाल लागावा किंवा मोर्चे निघतात वगैरे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: तशी कायद्यामध्ये तरतूद आहे की जेव्हा गुन्ह्याची निश्चिती होते म्हणजे आम्ही आमच्या ट्रायलमध्ये म्हणतो की चार्ज फ्रेम झाले, गुन्ह्याची निश्चिती झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं गरजेचं आहे. पहिलं तर पोलिसांचं काम आहे की वेळेत त्यांनी चार्जशीट दाखल करावी लवकरात लवकर जितकं होईल तितकं. पण याच्यामध्ये थोडीशी अडचण अशी येत असते, काही टेक्निकल गोष्टी आहेत की कधी कधी जे रिपोर्ट्स यायला पाहिजे फॉरेन्सिक लॅब करून तर ते फॉरेन्सिक लॅबला अनेक अशी प्रकरणं याच्यासाठी पडलेली असतात की त्यांना तशी जे रिपोर्ट्स द्यायचे असतात तर ते रिपोर्ट्स लवकरात लवकर तयार होऊ शकत नाही कारण अनेक प्रकरणं अशी पेंडिंग असतात आणि त्यामुळे कधी कधी ते आपल्याला डीएनए टेस्टचे रिपोर्ट असो किंवा इतर काही फॉरेन्सिक रिपोर्ट असू देत तर त्याचे लवकरात लवकर रिपोर्ट मिळत नाहीत तर अशा वेळेस मात्र थोडी अडचण होते, लवकरात लवकर ती केस दाखल होऊ शकत नाही. म्हणजे आपण जनसामान्य लोकांना माहिती नसतं की ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत की पोलिसांनी फक्त लवकरात लवकर कागदपत्र कोर्टात दाखल करा असं म्हटलं जातं पण यामागे हे सगळी प्रक्रिया असते की हे जे आहे ते गुन्हा सिद्ध होण्यासाठी किंवा तो आरोपी हाच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्वाचे आहे. डीएनए टेस्ट असते ती महत्वाची असते तर ह्यासाठी थोडा कालावधी जातो आणि हे समजून घ्यायला हवं. पोलीस आपला प्रयत्न करतच असतात, अशा सेन्सिटिव्ह केसेस असेल तर ते फॉरेन्सिक लॅब जे असतात ते

लवकरात लवकर रिपोर्ट देतात आणि चार्जशीट फाईल झाल्यानंतर जनरली एका वर्षाच्या आत हे अशी प्रकरणं संपवायची असतात. पण जनरली हेच मी जसं म्हटलं की टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात, कधी साक्षीदार मिळून येत नाही लवकर, त्याच्यामुळे ट्रायल पुढे चालत नाही, तर अशा काही कारणांमुळे थोडंसं पुढे हा असा प्रकार होऊ शकतो आणि ज्याच्यातून मग पीडित किंवा त्यांचे कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला

0: कुटुंबीय किंवा समाजामध्ये ती एक गोष्ट पसरली की अजून न्याय मिळाला नाही, तर हे थोडीशी हे म्हणजे वाटतं त्यांना की आपला काही पुढे होत नाहीये किंवा का अजून निकाल लागत नाहीये, ते एक थोडीशी निराशा त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे.
1: मॅडम, बऱ्याचदा पीडित बालकावरती अत्याचार झाला की ते मानते बालक पण ते कुटुंब पण मानसिक दृष्ट्या पूर्ण ढासळून गेलेलं असतं, तर अशा वेळी पीडित बालकाला समुपदेशन आणि मानसिक आधार देण्यासाठी कोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत जी खूप गरजेच्या आहेत त्या?
0: अगदी नक्कीच, कारण पीडित बालकांना त्याच्यातून बाहेर काढणं हे फार मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्यावर जो आघात झालेला असतो तो कायमस्वरूपी होऊन जातो, कारण की लहान मुलं जी आहेत ती निरागस असतात, त्यांना पहिले तर कळत नाही आपल्यासोबत काय झालेलं आहे. त्यासाठी आपण जी जागरूकता करतो आहे आता प्रत्येक शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे सांगितलं जातंय, तर त्याच्यानी थोडीशी मुलं जागरूक झालेली आहे, तर ही अशी जागरूकता सगळीकडे अजून असायला हवी. वेळोवेळी मुलांना ते सांगत राहायला हवं किंवा पालकांनी सुद्धा शाळेतून कुठूनही बाहेरून आली मुलं किंवा आपल्यासोबत जेव्हा बाहेर आपण मुलांना नेतो गर्दीच्या ठिकाणी, मॉल असेल किंवा गार्डन असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर अशा ठिकाणी जाता येता कोणीही पटकन आपल्या लहान बाळाला पण नको त्या ठिकाणी स्पर्श करत असतात, तर अशा हे आपलं पालकांचं लक्ष असलं पाहिजे की आपण आपल्या बालकाला कसं संरक्षित करायचं आहे आणि त्यांना मानसिक असा आधार देण्यासाठी आपण सर्वप्रथम कायद्यामध्ये तरतूद आहे की त्यांना बाल कल्याण समिती समोर नेलं पाहिजे आणि तिथे काउन्सिलर असतात किंवा काही सामाजिक संस्थाचे सामाजिक कार्यकर्ते असतात, ते जे काउन्सिलिंगचं काम करतात, किंवा त्यांना जर अत्यंत मेडिकल एडची गरज असेल तर तशी वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी सुद्धा त्यांना दवाखान्यात पाठवलं जातं. आणि जी बालगृह आहेत तिथे सुद्धा अशी पूर्ण टीम असते सामाजिक कार्यकर्त्यांची वगैरे. जेव्हा घरातलीच व्यक्ती आरोपी असेल तर अशा वेळेस मुलांना पालकांच्या ताब्यात न देता बालगृहामध्ये ठेवलं जातं आणि तिथे मात्र मग अशा सगळ्या टीम आहे की जे काउन्सिलर्स आहेत ते वेळोवेळी एका म्हणजे एक एक जे बाळासाठी सपोर्ट पर्सन म्हणून नेमलेले असतात बालकल्याण समितीतर्फे, तर ते रेपो ठेवतात त्यांच्यासोबत आणि पूर्ण त्यांचा फॉलोअप घेत असतात सतत की त्यांची मानसिक स्थिती ढासळू नये यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्यांच्याशी नेहमी बोलतं राहावं लागतं आणि त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे तर ते कसं थोडंसं हील होईल म्हणजे ते थोडंसं विसरण्याचा कसा प्रयत्न करतील याकडे आपण थोडंसं त्यांना मदत करत असतो.
1: मॅडम, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांच्या केसेस तुम्ही हाताळल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल, एखादी केस आम्हाला सांगा.
0: 2015 एक केस आहे, म्हणजे डोंबिवली शहरात घडलेली घटना आहे की पैशांचा पाऊस पाडणार होता. एका बंधू बाबांनी अशी जाहिरात केली की मी पैशांचा पाऊस पाडणार आहे, 2 करोडचा पाऊस पाडणार होता आणि त्यासाठी एका महिलेने त्यांना संपर्क केला होता आणि त्यांना त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की एक अल्पवयीन मुलगी माझ्या जवळ आणा की जिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर असा पैशांचा पाऊस पडणार आहे. म्हणजे पैशांचा पाऊस तर पडत नाही ही मान्यताच चुकीची आहे, पण जरी तो पैशांचा पाऊस पाडायचा असेल तर त्यासाठी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा कुठेही संबंध येत नाही, पण त्याला त्याची लैंगिक भूक शमवायची होती आणि त्यामुळे त्यांनी अशी अट घातली, त्या पद्धतीने एका लहान अल्पवयीन मुलीला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर तिच्यासोबत प्रकार घडायच्या अगोदर म्हणजे हे सगळं घटना कळली होती एका सामाजिक संस्थेला, त्यामुळे पोलिसांना इन्वॉल्व्ह केलं गेलं होतं, पोलिसांची पूर्ण टीम तिथे दबा धरून होती आणि जसा तो प्रकार करायला सुरुवात झाली तसा तिथे त्यांचा पोलिसांचा जो माणूस होता त्यांनी मिस कॉल दिला आणि त्यानंतर पूर्ण पोलिसांची टीम गेली तिकडे आणि त्या मुलीला वाचवण्यात यश आलं. म्हणजे हे असे प्रकार मुलांसोबत जेव्हा होतात तेव्हा या केसमध्ये सुरुवातीपासून मी लक्ष घातलं होतं आणि याच्यामध्ये त्या आरोपी जो मेन आरोपी होता त्याला कन्व्हिक्शन मिळालं होतं, बोंदू बाबा जो होता त्याला सजा मिळालेली आहे. तर असे प्रकार म्हणजे एक मंद मतिमंद मुलीचं सुद्धा अशी होती की ती प्रेग्नंट राहिली आणि त्याच्या तिचा सख्खा आत्याचा नवरा तिच्यावरती बलात्कार करायचा कारण ती मतिमंद होती, कोणाला सांगणार, त्याचा गैरफायदा घेतला त्यांनी आणि ती प्रेग्नंट झाली कळल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनला येऊन सोडून दिलं.
1: म्हणजे एकूणच सगळ्यांनी घरातल्यांपासून सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे, अशा गोष्टींना बळी पडू नये.
0: येस, अतिदक्ष राहण्याची फार आवश्यकता आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, आपण इथे आलात आणि बालकांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या पोक्सो कायद्याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: आपले पण सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता, मधुलिका आणि दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताच्या सरन्यायाधीशांबरोबर सल्लामसलत केल्यावर राष्ट्रपतींनी या नियुक्त्यांना मंजुरी दिल्याचं केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमावर जाहीर केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेश 2026 जारी केल्यानंतर ही नियुक्ती झाली. या अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली असून यात भारताच्या सरन्यायाधीशांचाही समावेश आहे. शिक्षण माणसाला जागरूक आणि स्वावलंबी बनवतं, त्यामुळे ते सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज नवी दिल्लीत शिष्यवृत्ती योजनेच्या आदिवासी समुदायातल्या लाभार्थ्यांशी बोलत होत्या. समाजातल्या सर्व घटकांची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होते तेव्हाच खरा विकास होतो असं त्या म्हणाल्या. शिष्यवृत्ती योजनांमुळे आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळते, यामुळं आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
1: भारत सरकार जनजातीय समुदाय के युवाओं को आगे बढ़ाने के लिए अनेक योजनाओं के माध्यम से निरंतर प्रयास कर रहे हैं. छात्रवृत्ति योजना केवल आर्थिक सहायता नहीं है, ये युवाओं के सपनों को पंख देने का माध्यम है. ये उन युवाओं के जीवन में नई संभावनाओं का द्वार खोलती है, जिनमें प्रतिभा तो होती ही है परंतु संसाधनों का अभाव उन्हें आगे बढ़ने रोकता. लेकिन मुझे ये जानकर प्रसन्नता हुई कि आप जैसे अनेक युवाओं ने विभिन्न
0: भारताच्या शेजारी प्रथम, ऍक्ट ईस्ट आणि महासागर या धोरणांमध्ये म्यानमा हा एक महत्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. म्यानमाचे अध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग यांच्याशी काल राष्ट्रपती भवनात त्या बोलत होत्या. म्यानमाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल राईंग यांचं त्यांनी अभिनंदन केलं. म्यानमाचे राष्ट्राध्यक्ष उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यानमाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारत आणि अमेरिकेनं द्विपक्षीय व्यापार कराराच्या बहुतांश बाबी निश्चित केल्या आहेत. कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी नवी दिल्लीत आज आणि उद्या अमेरिकन शिष्टमंडळाबरोबर चर्चा होत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. वाणिज्य विभागातले अतिरिक्त सचिव

0: दर्पण जैन भारताची भूमिका मांडत आहेत, तर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व ब्रेंडन लिंच करत आहेत. गेल्या 3 फेब्रुवारी रोजी दोन्ही बाजूंनी या कराराच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा जाहीर केली होती. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तर प्रतीकांच्या स्कॅन प्रतीमधल्या त्रुटीच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठीचं पोर्टल आजपासून कार्यान्वित झाल्याचं CBSEनं जाहीर केलं आहे. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. तसंच केवळ ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत मिळवली आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं CBSEनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज कसा करावा याविषयीच्या सूचना समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ट्युटोरियल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा असं यात म्हटलं आहे. इबोला विषाणू संसर्गाचा एकही रुग्ण आतापर्यंत देशात सापडलेला नाही असं केंद्रीय आरोग्य खात्यानं स्पष्ट केलं आहे. गेल्या 21 दिवसात इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांना जर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, विनाकारण रक्तस्राव अशी लक्षणं आढळली तर त्यांनी विलगीकरणात जावं आणि ताबडतोब स्थानिक आरोग्य प्रशासनाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. इबोला संसर्गाबाबत काहीही माहिती किंवा मदत हवी असेल तर 1075 या मदत क्रमांकावर संपर्क साधावा. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वेळेवर माहिती मिळणं अत्यावश्यक आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोलाग्रस्त आफ्रिकन देशात रोगप्रसाराला आळा घालण्यासाठी भारतानं वैद्यकीय मदत पथकाची दुसरी तुकडी रवाना केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळले गेलेल्या लाभार्थी कागदपत्र सादर करू शकल्या नाहीत. संपूर्ण छाननी केल्यानंतरच त्यांना अपात्र ठरवलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली तेव्हा कागदपत्र सादर करायला उशीर लागेल म्हणून लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून लाभ दिला गेला होता. मात्र त्यानंतर या योजनेचं ऑडिट झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख जणींच्या कुटुंबात सरकारी नोकरी असल्याचं उघड झालं तसंच 10 लाख जणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळं त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केले होते त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करायला सांगण्यात आलं होतं. ज्यांनी KYC केलं अशा 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. बाकी सर्व अपात्र ठरल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जे लाभार्थी अपात्र ठरले त्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केले नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: शेतकरी कर्जमाफीविषयी विचारला असता आजच्या मंत्रिमंडळाच्या याबाबत बैठकीत निर्णय होईल. मात्र निवडणुकीमुळे काय निर्णय झाला याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्याविरुद्धच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ED ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठेदार, असा व्यवहारांमधले मध्यस्थ, मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. विशिष्ट माहितीच्या आधारे दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून जप्त केलेलं हे सोनं 24 कॅरेटचं आहे. या तपासादरम्यान हे सोनं तस्करी करून भारतात आणायच्या कटात सामील असलेल्या नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. गृहमंत्रालयानं स्थलांतर आणि परदेशी नागरिक सुधारणा नियम 2026 ची अधिसूचना जारी केली आहे. या दुरुस्तीमुळे परदेशी नागरिकांना भारतात आगमन झाल्यावर 180 दिवस

संचात आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येत्या 4 ते 8 जून दरम्यान अहमदाबाद इथं आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. थायलंडच्या बुसानान ओम्बा रुह फानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पूर्णपावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. शिक्षण हे सक्षमीकरणाचं प्रभावी माध्यम असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीविषयी निर्णय होईल. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अधिकृत घोषणा करता येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे. मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे. जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा. पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ. निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू. इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
0: मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यात आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलंय. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत असे निर्देश देण्यात आलेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या वेळी राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनाला अनुसरून याबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडलाय. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या भेटीत म्यामाचे अध्यक्ष व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांनी

यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं केलेल्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. थायलंडच्या बुसानान ओबारुफानला तिनं आज 25-23, 21-16 असं पराभूत केलं. मालविका बनसोडला मात्र पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोन पावी चोचुवांगकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या गटात किदंबी श्रीकांतही पहिल्याच फेरीत पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामना आज दुपारी होईल. ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला दुहेरीची जोडी, तसंच मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचे सामने देखील आज होणार आहेत. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका हिनं नाओमी ओसाका हिच्यावर 7-5, 6-3 अशी सहज मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. आता तिचा सामना डायना श्नायडर हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फिलिक्स ऑजर अलियासिम यानं अलेजांद्रो ताबिलो याच्यावर थेट सेट्समध्ये विजय मिळवलाय. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलंय. मेणाच्या स्वरूपातल्या या सोन्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गुप्तचर माहितीच्या आधारावर दुबईहून भारतात आलेल्या 2 तस्करांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नवी मुंबईतल्या एका सोनारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. येत्या 4-8 जून दरम्यान अहमदाबादमध्ये आयोजित पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या योगपटूंचं पथक भारतात येत आहे. युनायटेड स्टेट्स योग असोसिएशन आणि वर्ल्ड योगासन यांच्या सहयोगानं युनायटेड स्टेट्स योगासन स्पोर्ट्स फेडरेशननं या स्पर्धेसाठी अमेरिकेच्या अधिकृत पथकाची घोषणा केली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध केलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमधल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी तसंच उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आजपासून विशेष पोर्टल कार्यान्वित झालंय. हे पोर्टल येत्या 6 जूनपर्यंत खुलं राहील. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत या आधीच मिळवले त्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल असं सीबीएसईनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. सुरक्षेच्या कारणासाठी यामध्ये आधार पडताळणीचा समावेश करण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही त्यांना आपले पालक अथवा नातेवाईकांचे आधार तपशील वापरता येतील असं यात म्हटलंय. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. रसायनांचे पुरवठादार, या व्यवहारांचे मध्यस्थ, मेफेड्रोन या अंमली पदार्थाची निर्मिती आणि वितरण करणारे तस्कर, हवाला ऑपरेटर्स आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून बेनामी मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तींशी संबंधित ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांचा शपथविधी संपन्न. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू दुसऱ्या फेरीत दाखल. आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत 2.5 किलोपेक्षा जास्त तस्करीचं सोनं जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई

0: 코리아.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं। अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत, मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं। ग्रामसडक योजना टप्पा 3 मधल्या कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 50 कोटी अमेरिकी डॉलरच्या कर्जाला तसंच राज्य निधीच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली। आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक आणि न्यू डेव्हलपमेंट बँक या दोन्ही बँकांकडून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला प्रत्येकी 8,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणार असून सामान्य प्रशासन विभागानं राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं पत्रक जारी केलं आहे। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीनं पडताळणी करून प्रमाणपत्र वितरित करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत। कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं

0: या आंदोलनात सहभागी झाले होते. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात मी रेणुका कौंडिन्य स्वागत करते. प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया टाइमपास चित्रपटातलं महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडगे यांचं गीत, संगीत चिनार महेश यांचं.

महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या स्वरातलं अश्विनी शेंडगे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं चिनार महेश यांचं आणि चित्रपट होता टाइमपास.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली, यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 1-4-4-7.
4: मिक्स मसाला कार्यक्रमात ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: श्रोत्यहो, ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं गीत. गीत आणि संगीत गोविंद बल्लाळ देवल यांचं आणि नाटक आहे संशय कल्लोळ.

प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं संशय कल्लोळ या नाटकातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं. आता ऐकूया गुप्त चित्रपटातलं उदित नारायण आणि सुनीता राव यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत विजू शाह यांचं.

उदित नारायण आणि सुनीता राव यांच्या स्वरातलं गुप्त चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजू शाह यांचं.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र म्हणजे आपल्या असंख्य श्रोत्यांशी जोडलं गेलेलं एक विश्वासार्ह रेडिओ माध्यम। ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा गेल्या 35 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास अधिक समृद्ध करत आहोत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन कार्यक्रमांच्या माध्यमातून। नमस्कार अहिल्यानगर, रुपेरी गाणी, सोनेरी आठवणी, शब्द तरंग, स्नेह संवाद, आहार विहार, अर्थ जगत, सखी विशेष, आदरणीय पाहुण्यांची स्मरणीय गाणी आणि उद्योग जगत, अशा बऱ्याच कार्यक्रमांचं नवीन पर्व घेऊन आम्ही लवकरच येत आहोत आपल्या भेटीला। तेव्हा श्रोते हो, ऐकत रहा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून।
1: श्रोते हो, ऐकूया दलेर मेहंदी यांच्या स्वरातलं जवाहर वट्टल यांनी संगीतबद्ध केलेलं दलेर मेहंदी यांचं गीत।

दलेर मेहंदी यांच्या स्वरातलं जवाहर वट्टल यांनी संगीतबद्ध केलेलं दलेर मेहंदी यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीतासोबतच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. यानंतर ठीक 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी वय, भाषा, प्रदेश, व्यवसाय आणि काळ यांच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाला जोडते. आता ही भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणींची ओढ. कधी अचानक एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि आपण क्षणात 10-15 वर्ष मागे पोहोचतो. कधी शाळेच्या वहीत ठेवलेला एखादा जुना फोटो सापडतो आणि मन नकळत त्या दिवसांमध्ये हरवून जातं. कधी एखाद्या जुन्या मालिकेचं शीर्षक गीत ऐकलं की घरातील जुना टीव्ही, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, अभ्यासाची धावपळ आणि सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये केलेली मज्जा, सगळं कसं अगदी डोळ्यासमोर उभं राहतं. मित्रांनो, आपल्या जीवनात भूतकाळ संपून गेलेला असतो, पण त्याच्या आठवणी मात्र आपल्यात कायम जिवंत असतात. त्या आठवणी केवळ घटनांची नोंद नसते, त्या आपल्या भावना, आपले अनुभव, आपले नातेसंबंध आणि आपली ओळख ह्यांचाही एक भाग बनलेले असतात. आणि म्हणूनच जेव्हा एखादी जुनी गोष्ट पुन्हा भेटते तेव्हा आपण केवळ ती गोष्ट आठवत नसतो तर त्या काळातील स्वतःलाही पुन्हा भेटत असतो. मंडळी, मानसशास्त्र सांगतं की नॉस्टॅल्जिया ही फक्त भावनिक कमकुवतपणाची किंवा भूतकाळात अडकून राहण्याची अवस्था नाही आहे. उलट अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की जुन्या आनंददायी आठवणी या माणसाला मानसिक स्थैर्य देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकदही देतात. जेव्हा वर्तमान काळात तणाव वाढतो, भविष्य अनिश्चित वाटतं किंवा एकटेपणा जाणवतो तेव्हा मन नकळत त्या काळात वळतं जिथे सुरक्षितता, आपुलकी आणि निरागस्ता होती. म्हणजे बघा ना, बालपणातल्या आठवणी एवढ्या खास का असतात? कारण त्या काळात आपण जगाला पहिल्यांदा अनुभवत असतो. पहिला मित्र, शाळेचा पहिला दिवस, पहिली स्पर्धा, पहिल्यांदा मिळालेलं बक्षीस, पहिली सहल, पहिला पाऊस, पहिला सायकल चालवण्याचा अनुभव, प्रत्येक गोष्ट नवीन असते. म्हणून त्या काळातील भावना अधिक तीव्रतेनं मनात कोरल्या जातात. मित्रांनो, आजच्या तरुण पिढीला अनेक सुविधा उपलब्ध आहेत. स्मार्टफोन, इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया, म्हणजे जग अक्षरशः हाताच्या तळव्यावर आलंय. पण या सगळ्या प्रगतीमध्ये अनेकदा मनाला शांतपणे जगण्याची, क्षण अनुभवण्याची आणि साध्या गोष्टींचा आनंद घेण्याची संधी कमी होताना दिसते. म्हणूनच अनेक तरुण आज स्वतःच्या बालपणाची आठवण काढून भावूक होतात, कारण त्यांना जाणवतं की त्या काळात स्पर्धेपेक्षा मैत्रीचं मोल जास्त होतं, प्रदर्शनापेक्षा अनुभव घेणं हे अधिक महत्त्वाचं होतं आणि तुलना करण्यापेक्षा आनंद साजरा करण्याची वृत्तीही अधिक होती. मित्रांनो, एखादं जुनं गाणं आपल्याला इतकं भावतं की आपण ते ऐकलं तरी भावनिक होतो. का बरं होत असेल असं? तर याचं उत्तर आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीत दडलंय. संगीत आणि स्मृती

यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो तेव्हा मेंदूमध्ये केवळ संगीत प्रक्रिया होत नाही तर त्या गाण्याशी संबंधित आठवणी आणि भावना देखील सक्रिय होतात. त्यामुळे एखादं गाणं ऐकताना आपल्याला केवळ शब्द किंवा सूर आठवत नाहीत तर त्या गाण्याच्या काळातील संपूर्ण वातावरण आठवतं. मग कदाचित एखाद्या उन्हाळा सुट्टीत हे गाणं आपण ऐकलेलं असू शकतं किंवा एखाद्या मित्रासोबतचा खास क्षणही त्याच्याशी जोडलेला असू शकतो किंवा घरातील एखादी व्यक्ती ते गुणगुणत असेल. म्हणूनच संगीत हे काळाच्या पलीकडे जाऊन भावनांना जोडण्याचं काम करतं.

मंडळी, तुम्हाला जुन्या मालिका आणि कार्यक्रम आठवतात का? ह्या मालिका आणि कार्यक्रमांबाबतही हेच घडतं की आज मनोरंजनाच्या हजारो पर्यायांमध्ये आपण हरवून जातो. पण एक काळ असा होता की संपूर्ण कुटुंब एका ठराविक वेळी टी व्ही समोर बसायचं. एकत्र हसणं, एकत्र रडणं, कथानकांवर चर्चा करणं हे अनुभव सामूहिक होते. म्हणूनच त्या कार्यक्रमांची आठवण म्हणजे केवळ मनोरंजनाची आठवण नसते, तर ती कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची आठवण असते. पण मित्रांनो, नॉस्टॅल्जियामध्ये एक विलक्षण विरोधाभास आहे. तो आपल्याला आनंदही देतो आणि थोडंसं दुःखही देतो. आनंद यासाठी की आपण सुंदर क्षण पुन्हा अनुभवतो, आणि दुःख यासाठी की तो काळ परत येणार नसतो. पण याच मिश्र भावनेमुळे नॉस्टॅल्जिया इतका प्रभावी ठरतो. तो आपल्याला आठवण करून देतो की आयुष्य बदलतं, काळ पुढे जातो, पण अनुभवांचं सौंदर्य हे कायम राहतं. मित्रांनो, आज अनेकांना वाटतं की त्यांचं जीवन इतरांच्या तुलनेत मागे पडलंय. सोशल मीडियावरील यशोगाथा, करिअरची स्पर्धा, आर्थिक दबाव आणि सतत काहीतरी मोठं साध्य करण्याची अपेक्षा यामुळे मनावर ताण निर्माण होतोय. अशा वेळी बालपणीच्या आठवणी आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवतात. त्या सांगतात की जीवनातील सर्वात मौल्यवान क्षण हे अनेकदा साधे असतात. मित्रांसोबतचा खेळ, आईच्या हातचा डबा, शाळेतील गप्पा आणि पावसात भिजणं, इतकंच काय वीज गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात बसणं, हे सगळे क्षण अत्यंत अमूल्य आहेत. मंडळी, नॉस्टॅल्जिया हा आपल्याला भूतकाळात अडकवण्यासाठी नसतो, तो आपल्याला वर्तमान समजून घेण्यासाठी असतो. तो सांगतो की आपण किती दूर आलोय, किती संकट पार केली आहेत आणि किती बदल अनुभवलेत, आणि तरीही आपल्यातला तो निरागस, स्वप्नाळू आणि आशावादी माणूस अजूनही जिवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आपल्या जुन्या आठवणी जपायला हव्यात, जुन्या मित्रांशी संपर्क ठेवायला हवा, कधीतरी जुनी गाणी ऐकायला हवीत आणि जुन्या फोटोंकडेही पाहायला हवं. आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांना विसरता कामा नये, पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की उद्याचा नॉस्टॅल्जिया आज निर्माण होतोय. आज जे क्षण आपण जगतोय तेच काही वर्षांनी आपल्या आठवणींचा खजिना बनणार आहेत. म्हणून भूतकाळावर प्रेम करणं, वर्तमान जगायला शिकणं हे आपल्याला समजलं पाहिजे. जुन्या आठवणींमधून प्रेरणा घेतली पाहिजे, पण नवीन आठवणी निर्माण करण्यासाठी सतत कार्यरतही असलं पाहिजे, कारण जीवन

जीवनाचं खरं सौंदर्य हे केवळ मागे वळून पाहण्यासाठी नाही तर आठवणींचा हात धरून पुढे चालण्यात आहे. आणि कदाचित म्हणूनच नॉस्टॅल्जिया आपल्याला एवढ्या खोलवर स्पर्श करतो, कारण तो आपल्याला आपल्या मुळांशी, आपल्या लोकांशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी पुन्हा एकदा जोडतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतं आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताभिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: योग आणि कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत.
2: श्रोते हो, नातं निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्य पंक्ती पुरेशी आहे.
3: परिंदो में फिरका परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे.

श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं पांडू हवालदार या चित्रपटातलं राजेश मुजुमदार यांचं गीत. संगीत दिलंय राम लक्ष्मण यांनी.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं पांडू हवालदार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं राजेश मुजुमदार यांचं आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बर?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधेरोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: श्रोते हो, ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं राजा भडे यांचं गीत. डी पी कोरगावकर यांचं चित्रपट आहे राजगडचा राजबंदी.

नंतरचं गीत आहे सांगत्या एका चित्रपटातलं ग दी माडगुळकर यांचं. संगीत दिलंय राम कदम यांनी आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

राजगडचा राजबंदी चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं, डी पी कोरगावकर यांचं. श्रोते हो.

श्रोते हो सांगते ऐका चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं आणि स्वर होता आशा भोसले यांचा. यानंतरचं गीत आहे अपराध चित्रपटातलं मधुसूदन कालेलकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे एन दत्ता यांनी आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता अपराध. श्रोतेहो, आता ऐकूया काही निवेदनं. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. श्रोतेहो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 0241-242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, अजून एक निवेदन आहे कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात 4 जून 2026 विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 0241-242-36-72. निवेदन संपलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी.

पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. श्रोते हो, यानंतर ऐकूया एकटी चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. संगीत सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: एकटी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: श्रुते हो, दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या निवांत वेळी हिंदी चित्रपटातील जुन्या गीतांची मैफल घेऊन आम्ही पुन्हा येतोय.

0: सोमवार ते शुक्रवार रात्री 10 ते 11 या वेळेत,
1: तर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 ते 10:30 या वेळेत रजनीगंधा या कार्यक्रमात।

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे दाम करी काम चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं. संगीत दिलंय प्रभाकर जोग यांनी आणि गीताला स्वर आहे आशा भोसले यांचा.

दामकारी काम चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर. श्रोते हो, आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारा झरोका हा कार्यक्रम म्हणजे एक अशी चौकट जी आपल्या शब्दांनी माहितीला नजर देते. जगातील अनुभव सारे, ज्ञानाचा आरसा, माहितीचे महत्व सारे, संगीताचा कवडसा, असा काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित झरोका हा कार्यक्रम आपण ऐकू शकता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या मंगळवारी सकाळी 8:40. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. कृषी अदालत या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत कृषी अदालत लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात दिनांक 4 जून 2026 चा विषय आहे खरीप हंगाम पीक लागवड तंत्रज्ञान. या कार्य

0: कार्यक्रमात सहभागी होतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले कृषी विद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर आर एम गेठे, राहता इथले तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि मुक्काम पोस्ट पिंपरी लोकई तालुका राहता इथले प्रगतशील शेतकरी सुभाष विठ्ठल गडगे. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42 36 71 आणि 0241 2 42 36 72. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचा साहित्य प्रवास जाणून घेऊयात साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
2: तेव्हा अवश्य ऐका साहित्य सौरभ कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर 100.1 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अगदी जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9:00 ते 10:00. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 2 42 34 71 आणि 0241 2 42 36 72. निवेदन संपलं.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका. कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, सायंकाळचे 6:35 झाली आहेत. आपल्यासोबत मी आहे रेणुका कौंडिन्य. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भाऊसाहेब नागनाथ भवळ आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली देवीची गाणी आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची मुलाखत, तसेच डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. सादरकर्ते सुदाम बटोळे. रात्री 8:15 काही घटना, माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं. 8:35 सुगम संगीत. 9:00 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित कार्यक्रम आपली आवड. 10:00 जुन्या हिंदी चित्रपटगीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षे पूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान कल्याण. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या बुधवार, दिनांक 3 जून 2026. उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:51. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगलप्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 सौंदर्य याविषयी चिंतन, लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.

0: 7 वाजता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक संकलन प्रदीप पेंढारे यांचं. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम आयुर्विश्व हेल्थ केअर. 7:45 सुगम संगीत. 7:50 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ कार्यक्रमात साहित्यिक सुधीर मुळे यांची बुडबुडे ही कथा. याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 7:45 आपण ऐकू शकाल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. श्रोते हो, सकाळी 9:30 ते 10 आणि दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. दरम्यान 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 हिंदी चित्रपट संगीत, 11:15 आपली गाणी, 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते हो, आमचं सध्याकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी, सूत्रसंचालन प्राची वाडेकर यांचं, सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय बन्सी जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातली काही गाणी आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची मुलाखत, सादरकर्ते सुदाम बटुळे. 8:35 सुगम संगीत. 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया मानसिक आजार, कारणं लक्षणं आणि उपचार. तज्ज्ञ आहेत मानसोपचार तज्ज्ञ मुकुल ढोबळे, सूत्रसंचालन शीतल शिंदे यांचं, सादरकर्ते सुदाम बटुळे. 10:00 रजनीगंधा. 10:25 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका मध्यम वर्ग कल्याण. याशिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्या वेळी सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. सायंकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया भाऊसाहेब नागनाथ भवळ आणि सहकारी यांच्या स्वरातली देवीची गाणी.

0: श्रोते हो, राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
1: नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा,
0: अशा विविध वैशिष्ट्यांनी नटलेला आपला महाराष्ट्र।
1: आणि या महाराष्ट्राच्या विविध पर्यटन स्थळांची सफर आपण करणार आहोत फिरस्ती या कार्यक्रमात।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी सकाळी 8:40
1: आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून 100.1 MHz वर
0: कार्यक्रम फिरस्ती।

0: लाइट कैमरा रोलिंग एक्शन।
1: श्रोते हो, या त्रिसूत्रीनं तयार होणाऱ्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं भाग्य गेली अनेक वर्ष ठरवलं गेलं ते शुक्रवारी। हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक नव्या कथा, नवे कलाकार आणि नवीन तंत्रज्ञ आपल्या भेटीला येत राहिले, ते सुद्धा दर शुक्रवारी।

0: चित्रपट सृष्टीत कार्यरत असणाऱ्या अशा अनेक कलाकारांविषयी आणि त्यांच्या प्रतिभेविषयी आपण बोलूया फोन गाणी या लाईव्ह कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता.
1: आणि सुहाना सफर या कार्यक्रमात ऐकूया दर शुक्रवारी रात्री 9 वाजता.
0: हे दोन्ही कार्यक्रम आपण ऐकू शकता आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून जगभरात कुठेही.
2: आई राजा उदे दार डोंगराचा वारा झाडी पाखरांचा तारा धनेश्वचा पसारा दुष्ट.

श्रोते हो, आत्ताच आपण भाऊसाहेब नागनाथ भवळ आणि सहकारी यांच्या स्वरातली देवीची गाणी ऐकली. यासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळं त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं त्या म्हणाल्या. माफ करा, ते म्हणाले, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
0: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करायची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केलाय. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलां

कामांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या योजनेसाठी AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. राज्यातल्या रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प राबवायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. या प्रकल्पांसाठी AIIB आणि न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रत्येकी 1 अब्ज अमेरिकी डॉलर्सचं अर्थसहाय्य 2 टप्प्यात घ्यायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 3 वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प राबवला जाईल. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळासाठी विविध पदांची निर्मिती करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु मिन ऑंग लाईंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गावरचा आणखी एक बोगदा आज यशस्वीरित्या पूर्ण झाला. 417 मीटर लांब आणि 14 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या या बोगद्याचं खोदकाम डहाणू तालुक्यात आंबेसरी गावात पूर्ण झालं. या मार्गाच्या बोईसर ते वापी या भागातले 3 महत्वाचे बोगदे गेल्या 5 महिन्यात पूर्ण झाले असल्याचं राष्ट्रीय उच्चवेग रेल्वे महामंडळानं म्हटलंय. प्रकल्पात एकूण 8 बोगदे खणण्यात आले, त्यातले 7 पालघर जिल्ह्यात आहेत तर 1 गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद हे अंतर 2 तासात पार होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. वाढती महागाई, वाढता उत्पादन खर्च आणि योग्य भाव न मिळणं यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच केली जावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसनं नांदेड जिल्ह्यात मुदखेड तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढला. कर्जमाफी, कांद्याला हमीभाव आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करायचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटीक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी CBI केली होती. त्याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षदकुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. CBI या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. नाशिक जिल्ह्यातला कॅट्स म्हणजेच कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं 18 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून 25 प्रशिक्षणार्थी वैमानिकांसह 10 प्रशिक्षकांची तुकडी लष्करी सेवेत दाखल झाली. यात 2 महिला वैमानिकांचा समावेश आहे. यावेळी आर्टिलरी सेंटरच्या विशेष बँड पथकानं वाजवलेल्या देशभक्तीपर गीतांच्या सुरावटीत प्रशिक्षणार्थींच्या तुकडीनं संचलन करून उपस्थित लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा उपस्थित होते. मुंबईत वीज पुरवठा अखंडित करण्याच्या दृष्टीनं बेस्ट उपक्रमानं 20 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर केलाय. केबल दुरुस्त्यांमुळे वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्रीची व्यवस्था केली जाणार असल्याचं बेस्टच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. त्यानुसार सुरुवातीला 690 कामगारांची भरती केली जाईल. त्याशिवाय डिझेलवर चालणारे जनरेटर्स आणि एरियल लिफ्ट खरेदी केली जाणार आहे. वीज पुरवठ्यासंबंधी तक्रारींच्या निवारणासाठी ताडदेव इथं नवीन दुरुस्ती नियंत्रण केंद्र सुरू केलं जाणार आहे. नाशिकमधल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी कुंभमेळा प्राधिकरणानं राज्य परिवहन

0: महामंडळाच्या सहकार्यानं 4,500 बसची व्यवस्था केली आहे. तसंच रस्ते मार्गानं येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचण्याकरता 3,000 बसची व्यवस्था केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सक्तवसुली संचालनालयानं आज अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याच्या विरोधातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. मुंबई, सुरत आणि अंकलेश्वरमध्ये साधारण 20 ठिकाणी ईडीनं ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून तस्करी केलेलं 2.5 किलोपेक्षा जास्त सोनं जप्त केलं आहे. नाशिक शहर परिसरात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्ते जलमय झाले. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. ओझर, निफाड, सुरगाणा तालुक्यातही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरगाणा इथं वादळी वाऱ्यामुळे काही घरांचं नुकसान झालं. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तमिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलंय. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपचा इच्छित हो 558 kHz अर्थात 537.6 मीटर्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोते हो संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्तविशेष कार्यक्रम

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं 12 वर्ष पूर्ण केली आहेत। या 12 वर्षात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाले। देशाच्या आर्थिक प्रगतीचा आलेख हा चढा राहिलेला आहे। देशाची अर्थव्यवस्था फ्रजाईल 5 जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे। देशातील परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे। देशांतर्गत व्यवसायांना विविध मार्गाने प्रोत्साहन देण्यात आलं आहे। नव्यानं व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं विविध योजना आणल्या। देशाचे आयात निर्यात धोरण या आधीपेक्षाही अधिक लवचिक झालं। त्यात सुसूत्रता आली। त्याचा फायदा देशांतर्गत उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर परदेशी बाजारपेठ मिळण्यावर झाला। या साऱ्या आर्थिक प्रगतीचा आणि देशातील व्यवसाय सुलभता याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत। श्रोते हो, या 12 वर्षामध्ये देशात केवळ अवजड उद्योगच नव्हे तर सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांनाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली। केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आज आपल्या देशातील उत्पादनं परदेशी बाजारपेठांमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध होतात। आयात धोरणामुळे देशात कधीही कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झाली नाही। सर्वांना परवडणाऱ्या दरात विविध परदेशी उत्पादनं सहज उपलब्ध होतात। देशाच्या परकीय गंगाजळीत मोठी वाढ झाली। या 12 वर्षातील प्रगतीसंदर्भात सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि तज्ज्ञ भूषण मर्दे सांगतायत।
1: गेल्या 12 वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास हा तसा थक्क करून सोडणार आहे, कारण एकेकाळी फ्रजाईल 5 इकॉनॉमी या असा भारताचा उल्लेख होत असे। मॉर्गन स्टॅनले या जागतिक अर्थसंस्थेने त्याकाळी ब्राझील, इंडोनेशिया, टर्की या देशांबरोबर भारताचाही उल्लेख हा फ्रजाईल 5 इकॉनॉमी मध्ये अंतर्भाव केला होता। का? कारण भारताची परिस्थिती अशी आहे की भारताचा आयात ही फार मोठी आहे। तेल किंवा अजून काही अनेक गोष्टींमुळे भारताची आयात जास्त आहे, निर्यात कमी आहे। मग आयातीसाठी लागणाऱ्या परदेशी चलनाचं चणचण भारताला नेहमी भासत असते। तो ही जी काही तूट आहे, ही जी काही करंट डेफिसिट आहे ती भरून कशी काढायची? तर

0: परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असतो आणि ही परदेशी गुंतवणूक ही जागतिक बाजारातील समजा व्याजदर हलले की परदेशी गुंतवणूक ही कमी जास्त होत राहते आणि मग त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अडचणी येते. अशीच ती परिस्थिती त्यावेळेला होती. म्हणजे विचार केला तर त्यावेळेला भारताचं एकूण फॉरेक्स रिझर्व्ह किती होतं तर 304 बिलियन US डॉलर्स आणि गोल्ड रिझर्व्ह किती होतं तर 21 बिलियन US डॉलर्स. आज परिस्थिती काय म्हणजे गेल्या 12 वर्षात काय झालं तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढू लागली. वेगाने म्हणजे किती तर जगातील सगळ्यात मोठ्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आज भारताचा समावेश होतोय. मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणजे भारत. म्हणजे कसं तर आपला GDP चा ग्रोथ रेट हा 6.5% या वेळेला आहे. गेल्या क्वार्टरमध्ये गेल्या वर्षाच्या क्वार्टरमध्ये तो 7.4% इतका होता. म्हणजे आजही या बदललेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगात सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज फॉरेक्स रिझर्व किती आहेत आपल्याकडे 680 बिलियन US डॉलर्स एवढे फॉरेक्स रिझर्व झालेत आणि सोन्याचा रिझर्व किती झाला गोल्ड रिझर्व ते 6.5 पटीने वाढले 114 बिलियन US डॉलर इतका सोन्याचा साठा आज आपल्याकडे. आज भारतीय अर्थव्यवस्था एक सशक्त अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे कसं झालं तर ह्यासाठी गेल्या 12 वर्षात जी काही आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याच्यामध्ये 5 विशेष गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आपण आपल्या देशामध्ये पूर्वी सगळा व्यवहार हा कॅशनी हो रोखीने होत असे तो आता डिजिटल पेमेंट म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यामुळे आज सर्वत्र डिजिटल पेमेंट होतं. सगळ्या जगात सगळ्यात जास्त डिजिटल पेमेंट ट्रान्झॅक्शन भारतात होतात जनधन. आणि ह्याच्यामध्ये नुसते उद्योग नव्हे तर सामान्य नागरिक देखील त्याचाही अंतर्भाव आहे. कारण ह्या एवढ्या 12 वर्षांमध्ये जवळजवळ 58 कोटी जनधन अकाउंट खोलले गेले. म्हणजे सामान्य माणूस सुद्धा या आज बँकिंग क्षेत्रातून व्यवहार करायला लागला. फार मोठा बदल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारने गेल्या 12 वर्षांमध्ये देशातील पायाभूत व्यवस्थांमध्ये पैसा खर्च करायला सुरुवात केली. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर वाढवलं. याच्यामुळे पुन्हा भारतीय अर्थव्यवस्था सशक्त झाली. शिवाय कर प्रणालींमध्ये मोठे बदल केले गेले. GST इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोड या सगळ्या गोष्टींमुळे मोठा बदल झालेला आहे. आपल्याला जागतिक पटलावर एक मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करायचे ह्याच्यासाठी पण कारण आपल्या निर्यात कधी वाढेल आयात आणि निर्यातीमधला जो बदल आहे फरक आहे तो कमी कसा करता येईल तर आपल्याकडून निर्यात वाढली पाहिजे. यासाठी मॅन्युफॅक्चरिंग जास्तीत जास्त झालं पाहिजे. आपण सर्व्हिस क्षेत्र म्हणजे तुमचे सॉफ्टवेअर एक्सपोर्ट मध्ये आपण पुढे आहोत पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण आपण जगाचे मॅन्युफॅक्चरर झाले पाहिजे. याच्यासाठी आज चांगली धोरणं सरकारने आखली आहेत. त्याच्यामध्ये PLI स्कीम आहे किंवा डायव्हर्सिफाईड एक्सपोर्ट म्हणजे काय तर सुट्या माल आणून तो इथे त्याची असेंब्ली करून ते बाहेर विकणं. आपण बघतोच की जगातील सर्वात जास्त फोन भारतात बनले जातात अशी आज परिस्थिती आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून निर्यात वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि या सगळ्यामुळे काय झालंय की आज जे काही जागतिक व्याजदराचा जो परिणाम करंट डेफिशिएंटवर होत होता तो आता होईनासा झालाय. त्याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या सशक्त झाली आहे असं म्हणता येईल.
1: श्रोतेहो, कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीत त्या त्या देशातील व्यवसायांची वाढ महत्वाची असते. केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात व्यवसाय सुलभतेला प्राधान्य दिलं, स्टार्टअपना प्रोत्साहन दिलं आणि व्यावसायिकांसाठीच्या पायाभूत सुविधेला प्राथमिकता दिली. एक देश एक कर त्याचप्रमाणे वस्तू आणि सेवा करातील बदलांसारखे क्रांतिकारी निर्णय घेतले. याविषयी अधिक माहिती देत आहेत भूषण मर्दे.
0: भारताच्या नवीन आर्थिक धोरणांमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे काय तर देशातील लघुउद्योजकांसाठी केलेले नवीन निर्णय. म्हणजे भारताचा जर निर्यात वाढायची असेल इथे मॅन्युफॅक्चरिंग होणं गरजेचं आहे आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग करणारा कोण इथला लघुउद्योजक. कुठलाही उद्योग चालवण्यासाठी इज ऑफ बिझनेस असावा यासाठी कायद्यात तशा प्रकारचे वेगवेगळे बदल भारत सरकार करत आले आहे आणि आताही त्यावर प्रयत्न चालू आहेत. म्हणजे भारत सरकारने खास त्याच्यासाठी टास्क फोर्स तयार केले आहेत की प्रत्येक राज्यांमध्ये काय अडचणी आहेत त्या अडचणीचं निराकरण म्हणजे उद्योजकांना होणाऱ्या अडचणींचं निराकरण कसं करता येईल यासाठी टास्क फोर्स तयार करून ते उद्योजकांना जाऊन भेटतायत आणि त्यावर उपाययोजना केल्या जात. हा जो काही सरकारी धोरण आहे आज भारत सरकारचे जे धोरण आहे त्यामुळे निश्चितच इज ऑफ बिझनेसला चालना मिळालेली आहे. छोट्या उद्योगांना सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे आर्थिक मदतीची. म्हणजे त्याला आपण म्हणू की उद्योग चालवण्यासाठी जो पैसा लागतो त्याचीही सोय भारत सरकारने चांगल्या पद्धतीने केली. आज म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये तारण विरहित कर्ज मिळणं कठीण असायचं. म्हणजे प्रत्येक कर्ज घेताना उद्योगांना कर्ज उद्योग चालवायचा म्हणजे पैसा लागणार, तो पैसा बँकेकडे मागितला तर त्याच्यासाठी मला तारण ठेवावं लागत असे. पण सरकारने CGTMSE द्वारा तारण विरहित कर्जाची सोय केली आणि त्याची मर्यादा आज कधी काळी 25 लाख होती ती आता 5 कोटीपर्यंत. म्हणजे एखाद्या चांगल्या उद्योग

0: उद्योगाला जर उद्योग वाढीसाठी पैशाची आवश्यकता असेल तर त्याला खाजगी अर्थसंस्थांकडे जास्त व्याजदराने पैसा न घेता आज बँकांकडे जाऊन कमी व्याजदराने 5 कोटीपर्यंत आर्थिक सहाय्य मिळत आलेलं आहे. त्याच्यामुळे मोठा एक प्रगतीचा मार्ग झालेला आहे. दुसरं म्हणजे एक विशेष उल्लेख इकडे करावा असं वाटतो मला, कारण कोविड काळामध्ये देशातील छोट्या उद्योगांचा जो जो कणाच मोडला होता, कारण उद्योग बंद, अर्थव्यवस्था ठप्प, अशा वेळेला हे उद्योग सगळे बंद पडतात की म्हणजे चालू होणार की नाही ह्याच्यावर परिस्थिती आली होती. पण त्यावेळेला सरकारने एक मोठं पाऊल उचललं, सर्व उद्योगांना जे ज्यांचं बँकांकडे कर्ज होतं, कर्ज घेतलं होतं, त्यांना त्या कर्जाच्या मध्ये अजून 20-30% रक्कम जास्त उचलण्यास परवानगी दिली आणि बँकांनी त्याचा फंडिंगही केलं. विशेष म्हणजे हे नवीन कर्ज देताना म्हणजे कर्जात तर वाढ झाली, कर्ज वाढलं म्हणजे मला व्यवसाय करण्यास पैसा आला, पण ह्याच्यासाठी लागणारा इंटरेस्ट मात्र त्यावेळेला कमी झाला. म्हणजे आधीच समजा जे कर्ज होतं त्यावर जे व्याज मला द्यावं लागत असे, पुढे कर्जाची रक्कम वाढली पण व्याज मात्र वाढलं नाही, व्याज एकूण व्याज कमीच राहिलं. ही फार मोठी मदत कोविड काळात झाल्यामुळे त्या त्या कठीण काळातून भारतीय उद्योगधंदे MSMEs विशेषतः सावरले गेले आणि आज ते देशाच्या प्रगतीमध्ये भर घालत आहेत.
1: श्रोतेहो, आयात निर्यात धोरण देशात तयार होणाऱ्या उत्पादनांना देशात आणि परदेशातील बाजारपेठांचा विकास, दळणवळण सुधारणेमुळे व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची वाहतूक करण्यात होणारी मदत, त्यायोगे साधलेली आर्थिक प्रगती, शेती उत्पादनांना आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगांना मिळालेली थेट मदत, देशात वाढलेली परदेशी गुंतवणूक आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या आधारे निर्माण झालेली रोजगाराची संधी, याविषयी भूषण मर्दे यांनी सांगितलं.
0: पूर्वी भारतीय उद्योगांची सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे मालाची नेआण अत्यंत खर्चिक असे, त्यासाठी योग्य रस्ते नाही किंवा अजून व्यवस्था नाही. यामुळे काय होत होतं की भारतीय माल हा अगदी देशांतर्गत विकताना सुद्धा महाग होत असे, त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त असायची, मग ते एक्सपोर्ट करतानाही त्याचा तो परिणाम होत असे. पण म्हणून मग सरकारने देशातील पायाभूत व्यवस्थांवर काम करून देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम वेगाने केले आणि आज भारतातील छोट्या उद्योगांचा माल देशभर कुठेही वेगाने जाऊ लागला, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी झाली आहे. शिवाय मधल्या काळात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे DFC म्हणजे रेल्वेने तुमचा माल पाठवता यावा म्हणून सरकारने असा एक स्पेशल रूट तयार केले. पश्चिम भागात वेस्टर्न DFC मध्ये जवळजवळ 1500 किलोमीटरचा एक मार्ग आणि ईस्टर्न DFC मध्ये जवळजवळ 1350 किलोमीटरचा एक मार्ग, असा म्हणजे उद्योगांचा माल किंवा शेतकऱ्यांचा मालही हा कुठेही आज जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे त्याच्यामुळे भारतातील MSMEच्या प्रगतीला फार मोठी चालना मिळालेली आहे. अशी वेगळी वेगळी धोरणं आखल्यामुळे आज भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावते आहे. मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षात, जे भारतात आपलं स्वप्न आहे की 2027 पर्यंत 5 ट्रिलियनचा पल्ला गाठायचा, $5 ट्रिलियन पल्ला गाठायचा, ते नक्की साध्य होईल. भले देश जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील सर्व देशांवर परिणाम होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र त्याच्या ह्या विविध छोट्या छोट्या उपायांमुळे ही सशक्त होईल, झालेली आहे आणि ती तशीच मार्गक्रमण पुढे करत राहील.
1: श्रोते हो, कृषी आणि उद्योग ही देशाच्या आर्थिक प्रगतीच्या रथाची दोन महत्वपूर्ण चाके आहेत. त्यामध्ये सांगड घातली गेल्यास त्यातून सर्वांचाच विकास होऊ शकतो. केंद्र सरकारनं हीच बाब लक्षात घेऊन गेल्या 12 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक घटकाला सहाय्य केलं आहे. हा प्रगतीचा रथ असाच निरंतर वेगानं दौडत राहो. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: श्रोते हो, नातं निसर्गाशी या कार्यक्रमात आम्ही पक्ष्यांविषयी विविध आणि नाविन्यपूर्ण माहिती देत असतो. पक्ष्यांपासून अनेक गुण घेता येतात आणि त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे भेदभाव न मानणारा. यासाठी ही काव्य पंक्ती पुरेशी आहे.
1: परिंदों में फिरका परस्ती नहीं होती, कभी मंदिर पे जा बैठे कभी मस्जिद पे जा बैठे.
2: श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं हे निवेदन आहे. श्रोते हो, येत्या बुधवारच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 3 जून 2026 विषय आहे स्क्रिझोफ्रेनिया, मानसिक आजार, कारणं, लक्षणं आणि उपचार. आपल्या शंकांचं निरसन करतील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुल ढोबळे. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02412434371 आणि 02412436372. निवेदन संपलं. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 12 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच 2 जून 2024. आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी अंकुश जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे हवामान प्रामुख्यानं ढगाळ राहील. हा होता हवामानाचा अंदाज. याचबरोबर जाणून घेऊयात शेतमालाची आजची बाजारभाव. आवक क्विंटलमध्ये असून दर प्रति क्विंटलचे आहेत. बाजरी हायब्रिड आवक 16,2300 ते 2400 रुपये, गहू 21,89, आवक 137, 2200 ते 2400 रुपये, ज्वारी पिवळी आवक 10,1800 रुपये, मका लाल आवक 20,1800 रुपये, हरभरा आवक 25,5000 ते 5200 रुपये, टोमॅटो आवक 12,500 ते 1500 रुपये. हे होते आजचे शेतमालाचे बाजारभाव.

शेतकरी बंधू भगिनींनो, कोरडवाहू शेतीमध्ये पाण्याचं काटेकोर नियोजन करणं आवश्यक असतं आणि यासाठीच खरीप हंगामाचं पूर्वनियोजन करत असताना कोरडवाहू शेतीमध्ये जर मशागतीची कामं झालेली असली तर पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंभे करणं फायदेशीर दिसून येतं. त्यामुळं पावसाचं पाणी जमिनीत चांगल्या पद्धतीने मुरतं आणि कोरडवाहू शेतीमधल्या खरीप पिकांना त्याचा चांगलाच फायदा दिसून येतो. शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर वळूयात आजच्या मुलाखतींकडं. आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला मुलाखत ऐकणार आहोत टंचाई परिस्थितीत जनावरांचं चारा व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची. मुलाखत घेतली आहे संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुनः प्रसारित करीत आहोत.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण जनावरांचं चारा व्यवस्थापन करत राहतो आणि आपल्या दुग्ध उत्पादनासाठी पशुपालनासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं असतं. पण बऱ्याच वेळेस बऱ्याच वर्षी पावसाचं प्रमाण सुव्यवस्थित नसल्यामुळं बऱ्याच वेळेस अडचणी निर्माण होतात आणि ह्या अडचणी निर्माण झाल्यानंतर कशा पद्धतीनं चारा व्यवस्थापन आपण केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जेणेकरून टंचाई परिस्थिती आली तरी आपल्या जनावरांना पोटभर चारा मिळू शकेल. सुरुवातीला विचारायचं की जनावरांचं टंचाई परिस्थितीमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे.
1: जनावरांना वर्षभर हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य, क्षार मिश्रण, जीवनसत्वे हे देणे गरजेचं असतं, जेणेकरून पशुपालनास जनावरांपासून अपेक्षित उत्पादन मिळेल, जनावरांचे प्रजोत्पादन व्यवस्थित राहील, त्यांचे आरोग्य चांगले राहील, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही सुद्धा वाढेल, रोजच्या दुधाचे प्रमाण आणि दुधाची प्रत टिकून राहील. आता सध्या काही भागामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच भविष्यात काही भागामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा व्यवस्थापन करताना काही बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. यामध्ये पहिलं जर बघितलं तर आपण मुरघास तयार ठेवावा, त्यानंतर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचे पोषण मूल्य वाढविता येतात, त्यानंतर अपारंपरिक चारा पिकांचा यात समावेश करता येतो, खाद्यपूरकांचा वापर करणे जसे बायोपॅस फॅट, बायपास प्रोटीन, जीवनसत्वे, क्षार मिश्रण हे सुद्धा आपल्याला करता येईल, त्यानंतर हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर आपल्याला करता येईल. आणि या टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांच्या चारा व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही बदल करणे गरजेचे असते.
0: नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीचं नियोजन आपण केलं पाहिजे असं तुम्हाला सांगायचंय सर. सर, आता गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की ज्या ठिकाणी चारा आहे आणि ज्या ठिकाणी चारा नाही अशा ठिकाणची जी पशुपालक मंडळी आहेत ते मुरघासाची निर्मिती करतात आणि मुरघासामुळं त्यांना पशुपालन खूप सोयीस्कर झालेलं आहे. तर या मुरघासाच्या टंचाईच्या काळामध्ये काय महत्त्व आहे, काय सांगू शकाल?
1: पशुपालकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले अतिरिक्त चाऱ्याचे मुरघास करून ठेवावं. मुरघास म्हणजे काय? हवाविरहित जागेत आंबवून साठविलेला हिरवा चारा. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्याची पौष्टिकता जशीचा तशी टिकविता येते. मुरघासासाठी आपल्याला मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपियर ही चारा पिके घेता येतात. ऊसाच्या वाड्यांचा सुद्धा चांगला मुरघास करता येतो. मुरघास बनविण्यासाठी जमिनीत खड्डा, बंकर सायलो, बेल्स, प्लास्टिकच्या बॅग यांचा वापर करता येतो. ऊसाचे वाडे, हायब्रिड नेपियर या पिकांचा मुरघास करताना 0.5% युरिया पाण्यात मिसळून त्यावर शिंपडावा. तसेच यामध्ये काही जीवाणू देखील टाकता येतात, जेणेकरून मुरघासाची पौष्टिकता वाढते. साधारणपणे मुरघास तयार होण्यास 45 ते 55 दिवस लागतात आणि हा मुरघास दुभत्या जनावरांना दररोज 10 ते 15 किलो इतका खाऊ घालावा.
0: अशा पद्धतीचं मुरघासाचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. यानंतर विचारायचं आहे की सध्याची टंचाई परिस्थिती जी आहे या काळामध्ये काही निकृष्ट दर्जाचा चारा उपलब्ध आहे का आणि त्या चाऱ्याचं पोषण मूल्य वाढवता येईल का?
1: सध्या आपल्याकडे गव्हाचा काड, सोयाबीनचा काड किंवा भविष्यामध्ये हरभऱ्याचा काड हे उपलब्ध होऊ शकतं. त्यासोबत ऊसाचे पाचट, भाताचा पेंढा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो. यामध्ये कमी पोषण मूल्य असतात, या चाऱ्यामध्ये प्रथिने कमी असतात, त्यामध्ये ऑक्झॅलिक आम्ल, लिग्निन, सिलिका याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चाऱ्याची पाचकता कमी होते. या चाऱ्यांची प्रत वाढविण्यासाठी प्रथमतः चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी, स्वच्छ व कोरडी जागा निवडून त्यावर पोती टाकावीत, कुट्टी केलेला चारा यावर पसरून घ्यावा. 100 किलो चाऱ्यासाठी 4 किलो युरिया 40 लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावा.

0: त्यामध्ये 1 किलो मीठ व 1 किलो क्षार मिश्रण मिसळावे. तयार झालेले हे द्रावण चाऱ्याच्या प्रत्येक थरावर शिंपडून एकत्र करून घ्यावे. प्रत्येक थरामध्ये द्रावण टाकताना त्यावर दाब देऊन त्यामधील जास्तीची हवा काढून टाकावी. त्यानंतर 21 दिवसांनी हे मिश्रण हवाबंद करून ठेवावे. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा ताटपत्रीचा उपयोग करावा. 21 दिवसानंतर प्लास्टिक काढून टाकावं आणि त्यानंतर 2 ते 3 तास हे मिश्रण मोकळ्या हवेत उघडे ठेवावे. तयार चारा जनावरांना 5 ते 8 किलो या प्रमाणात खाऊ घालावा.
1: आता याशिवाय पण काही आणखी पारंपरिक चारा आहे का त्याचा समावेश करता येऊ शकेल?
0: होय, टंचाईच्या काळात काही झाडाझुडपांची पाने जनावरांना खाऊ घालता येतात. झाडांच्या पानामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. इतर चाऱ्यासोबत मिसळून जनावरांना आपण ते देऊ शकतो. झाडपाल्यामध्ये शेवरी, शिवण, गिरीपुष्प, बाबूळ, चिंच, तुती, सुबाबूळ, अंजन, वड, पिंपळ, केळीचे कंद यांचा वापर आपण करू शकतो. गिरीपुष्पाच्या पानात 15%पेक्षा जास्त प्रथिने असतात, त्यामुळे जनावरांना त्याचा फायदा होतो. अपारंपरिक खाद्य घटकांचा आहारात समावेश त्यांच्या ठरलेल्या मर्यादेनुसारच करावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यामध्ये अपोषक तत्वे असल्याने तसेच काही विषारी घटक जनावरांसाठी घातक ठरू शकतात.
1: सर, आता टंचाईच्या परिस्थितीचा विचार जर आपण केला तर काही खाद्यपूरकांचा आपल्या जनावरांच्या आहारामध्ये समावेश करता येईल का? कशा पद्धतीने करता येईल?
0: खाद्यपूरक ज्याला आपण फीड सप्लिमेंट्स म्हणतो, याचा आपल्याला आहारात समावेश करता येतो. आता यामध्ये आपण बायपास फॅट, बायपास प्रोटीन किंवा मग क्षार मिश्रण, जीवनसत्वे यांचा समावेश करता येतो आपल्याला. टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण हे कमी असतं, विशेषतः द्विदल वर्गातील चारापिके हे कमी असतात आणि त्यामध्ये प्रथिने व खनिजे हे जास्त प्रमाणात असतात. फॅटमध्ये कर्बोदके व प्रथिनांच्या तुलनेत जवळपास 2.5% जास्त ऊर्जा असते. याकरिता आपण बायपास फॅट व बायपास प्रोटीन यांचा वापर करावा. याचे पचन खरे पोटामध्ये होत असते. तसेच टंचाईच्या काळात जीवनसत्व अ व ड यांचा मात्रा देणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जनावरांना क्षार मिश्रण सुद्धा देणं गरजेचं आहे.
1: सर, आता हे सगळं झाल्यानंतर अगदी ऐनवेळी चारा उपलब्ध पाहिजे, हिरवा चारा पाहिजे, या दृष्टीनं अनेक 2-3 वर्षांपासून हायड्रोपोनिकची कन्सेप्ट आता शेतकरी बांधव राबवत आहेत. तो हायड्रोपोनिक चारा जो, याविषयी काय सांगू शकाल सर?
0: हायड्रोपोनिक चारा टंचाईच्या काळात तयार करता येतो. हिरव्या चाऱ्याच्या कमतरता या चाराद्वारे पूर्ण करता येईल. अतिशय कमी जागेत व कमी पाण्यात हा चारा तयार केला जातो. यासाठी आपण मका, गहू, बाजरी या तृणधान्यांचा वापर करू शकतो. याकरिता चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. बुरशीयुक्त बियाणे वापरू नये. बियाण्यास कुठलीही बीज प्रक्रिया केलेली नसावी. साधारणपणे 7 ते 8 दिवसात हिरवा चारा तयार होतो. 1 किलो बियाणेपासून 7 ते 8 किलो चारा मिळतो. चारा टंचाईच्या काळात पोषण मूल्यांचा चांगला स्रोत असून पशुखाद्याची देखील यामुळे बचत करता येते. तसेच यामधून प्रथिने, सूक्ष्म अन्नद्रव्य व जीवनसत्वांचे चांगले प्रमाण मिळतं.
1: आता यानंतर विचारायचं की याशिवाय जनावरांचं चाऱ्याचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यामध्ये काही बदल करता येऊ शकेल का? कारण बरीच तज्ज्ञ मंडळी अशी म्हणतात की आपण बदल केला की त्याचं उत्पन्नावर परिणाम होतो, तर काय सांगू शकाल?
0: होय, व्यवस्थापनामध्ये काही बाबींचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिली बाब आपण जर बघितली तर जनावरांना वाळलेला चारा सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ घालावा. चारा नेहमी कुट्टी करूनच खाऊ घालावा. त्यामुळे 10 ते 15% चाऱ्याची तर बचत होईलच, त्याबरोबर जनावरांची ऊर्जा

0: देखील कमी खर्च होईल. त्यानंतर उन्हात जनावरांना चरण्यास सोडू नये, चाऱ्याकरिता गव्हाणीचाच वापर करावा जेणेकरून चारा खराब होणार नाही. गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी करणे टाळावे. ह्या काही व्यवस्थापनाच्या बाबींबरोबरच आपण पाणी व्यवस्थापन करणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. जनावरांना चाऱ्याबरोबर स्वच्छ व ताजे पाणी पिण्यासाठी द्यावं. टंचाईच्या काळात त्यांना भरपूर पाणी पाजावं. साधारणपणे जनावरांना 40 ते 50 लिटर पाणी दररोज पिण्यासाठी लागतं. तसेच दुधाळ जनावरांना 1 लिटर दूध तयार होण्यासाठी अतिरिक्त 4 लिटर पाण्याची गरज असते. त्यानुसार जनावरांचे पाणी व्यवस्थापन पशुपालकांनी करावे.
1: शेतकरी बंधू भगिनी, आणखी काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही त्यांना फोन करून त्या विचारू शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9890123462. आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण टंचाई परिस्थितीत जनावरांचं चारा व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकलीत. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची. मुलाखत घेतली होती संतोष मते यांनी. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली होती.

शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतरची मुलाखत ऐकणार आहोत डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी. मुलाखत आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार शेतकरी बंधू मित्रांनो.
0: आता सर, खरं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला किंवा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर या डाळिंब बागेचं काय नेमकं महत्त्व आहे किंवा एकूणच याचं क्षेत्र कसं आहे याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर महाराष्ट्र राज्यात गेल्या 2-3 दशकापासून डाळिंब एक महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजनेचा जर विचार केला तर ही योजना कार्यान्वित झाल्यापासून फळपिकाखाली डाळिंबाचं क्षेत्र जे ते झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर साधारणपणे 1,60,000 ते 1,70,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र या फळपिकाखाली लागवडीस आलेले आहेत. राज्यात सध्या साधारणतः सोलापूर जिल्हा असेल, नाशिक असेल, अहमदनगर किंवा अहिल्यानगर असेल, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या हवामानाचा आणि जमिनीचा योग्य वापर, डाळिंब झाडाची आगळीवेगळी शरीर प्रक्रिया, फळांना वर्षभर बाजारपेठेत असलेला वाव किंवा मग येण्यासारखं कोणतंही भार नियोजन याचा जर विचार केला महाराष्ट्रात लागवड करण्याचा खूप वाव या फळपिकास आहे. डाळिंबाचा विचार जर केलं तर त्याचं शरीरापासून किंवा त्याचं आयुर्वेदिक तत्वसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
0: म्हणजे अशा प्रकारे हे जे डाळिंबाचं महत्त्व आहे ते असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. सर, आता प्रामुख्यानं जे आपल्याकडे डाळिंबाच्या बाबतीत ज्या जाती आहेत त्यांच्याबाबत आपण माहिती देऊयात. कोणकोणत्या जातींची लागवड आपला शेतकरी बांधव या डाळिंब पिकामध्ये करत असतो?
1: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या साधारणतः 5-7 जाती आहेत. त्याच्यामध्ये गणेश आहे, जी 137 आहे, मृदुला आहे, फुले आरक्ता आहे, भगवा आहे आणि फुले भगवा सुपर आहे. जवळपास भगवा आणि फुले भगवा सुपर या प्रक्षेत्राखाली किंवा हे जे जाती आहेत हे जाती शक्यतो शेतकरी निवडतात आणि लागवड करतात.
0: आता अनेक प्रकारच्या ज्या जाती आहेत त्या आपण यामध्ये सांगितल्यात. सर, आता महत्त्वाचा विषय आपण घेऊयात म्हणजे तो आहे बहार व्यवस्थापनाचा. आता बहार व्यवस्थापन करण्यापूर्वी आपण हे बहार धरणे म्हणजे नेमकं काय याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: बहार धरणे म्हणजे साधारणतः जमिनीच्या मजदुरानुसार बागेचे पाणी बंद करणं आणि बागेला ताण देणे, त्याच्यानंतर छाटणी आणि मशागत करून नंतर बागेला पाणी देणे किंवा खते देणे, या प्रक्रियेला आपण बहार धरणे म्हणतो.
0: आता बहार धरण्यापूर्वी काही गोष्टी आधी काळजी घेणं किंवा आधी त्याचं नियोजन करणं देखील महत्त्वाचं ठरत असेल, तर कोणकोणत्या गोष्टींची काळजी ही बहार धरण्यापूर्वी घ्यायची असते?
1: साधारणतः डाळिंबासाठी आपण 3 बहार महत्त्वाचे असतात, ज्याला आपण आंबे बहार म्हणतो, मृग बहार म्हणतो आणि हस्त बहार म्हणतो. आंबे बहार हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये धरलं जातं आणि त्याचे फळं पक्व होण्याचा कालावधी हा जून ते ऑगस्ट असतं. मृग बहार हा जून जुलैमध्ये धरला जातो आणि त्याचे फळं पक्व होण्याचा कालावधी हा नोव्हेंबर ते जानेवारी असतं. तसंच हस्तबहार हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये धरला जातो आणि त्याचं फळं पक्व होण्याचा कालावधी हा साधारणतः मार्च ते मे महिन्यापर्यंत असतो. तर हे साधारणतः महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे 3 बहार असतात आणि बहार घेतले जातात. आता साधारणतः बहार धरण्या अगोदर झाडाला ताण देणं हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. आता झाडाला वळण देणं सर्वात महत्त्वाचं असतं. डाळिंबाच्या झाडात अनेक फुटवे येतात, त्यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिड्याचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 3 ते 4 महत्त्वाचे खोडं ठेवून त्याच्यावरती बहार पकडणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. आता बहार नियोजन जो असतो तर बहार धरणे किंवा बहाराला झाडाला पुरेशी विश्रांती देऊन नंतर एकाच वेळी फळधारणा करून फळाला काय बाकीचे जे प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया धुऊन, म्हणजे उदाहरणार्थ फळ प्रक्रिया किंवा अथवा त्याला कृत्रिम दोन्ही प्रकारांना साधारणतः जे ताण असतो ताण दिल्यानंतर ते ताण एकाच वेळेस घेऊन जे बहार प्रक्रिया असतात त्याला बहार प्रक्रिया किंवा बहाराचे साधारणतः बहार प्रक्रिया आपण त्याला म्हणू शकतो.
0: आता बहार नियोजन कसं असावं किंवा बहार धरण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याविषयी सर आपण

0: सांगितलं. आता बाहेर धरण्यासाठी जी कामे केली जातात त्यामध्ये मग छाटणी करणं असेल, मशागत करणं असेल, खत देणं किंवा बागेस पाणी देणं असेल, या सगळ्या कामांचं खरं तर आपल्याला नियोजन करावं लागतं. तर याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: सर्वात महत्त्वाचं भार देणे अगोदर पाणी तोडणं खूप महत्त्वाचं असतं. आंबे भार धरण्यासाठी जमिनीच्या मजदुराप्रमाणे बागेचे पाणी तोडणे आवश्यक ठरते. हलक्या जमिनीत साधारणतः 30 ते 35 दिवस आणि जर मध्यम आणि किंवा भारी जमीन असेल तर साधारणतः 40 ते 45 दिवस अगोदर बागेचे पाणी बंद करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या त्या हिशोबाने मग त्याचे जे काही प्रक्रिया असतील किंवा जे काही कामे असतील ते कामे त्या काळामध्ये करणं गरजेचं असतात. आता साधारणतः पाणी बंद केल्यानंतर छाटणी करणं खूप गरजेचं असतात. मग बाग तानावर सोडल्यानंतर साधारणपणे डिसेंबरच्या 2 आठवड्यापासून झाडांचे योग्य प्रकारे छाटणी करणे हे फार महत्त्वाचे असतात. छाटणी करताना खोडावरती 2 फुटापर्यंत फूट काढणे किंवा वाढलेले रोगट दाट झालेले जे फांद्या असतात तर ते काढणे, ज्याला आपण वॉटर शूट म्हणतात, किंवा मग साधारणतः उंच वाढणारे फांद्या असतील ते काढणे खूप गरजेचं असतात. तर ह्या प्रकारे छाटणी, झाडाची छाटणी करणं खूप गरजेचं असतात. त्यानंतर साधारणतः छाटणी केल्यानंतर छाटणीचे खूप फायदे असतात. म्हणजे फायदे म्हणजे बागेत हवा खेळती राहते, त्यामुळं रोगराई नियंत्रणात येते. फवारणी करताना फवारणीचा झाडावर आतील भागावरती फवारणी मारता येऊ शकते याची काळजी घेणे. झाडांचे सर्व भागास सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळेल याची काळजी घेणे. त्याच्यानंतर शास्त्रीय वाढ काढल्यानंतर त्यास वाढणीवर परिणाम होतो त्याचा फायदा झाडावर घेणं खूप गरजेचं असतं. आणि झाडाला शेवटी आकार कसं मिळेल याचासुद्धा खूप फायदा होत असतो. त्याच्यानंतर मशागती आणि खतं आणि पाणी कसं देणं याचा विचारसुद्धा व्हायला पाहिजे. बागेचं पाणीचं व्यवस्थापनाचा विचार केलं तर बागेचं पाणी व्यवस्थापनाचे ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन म्हणजे त्याचे करायला पाहिजे. पाणी पुरवठा जमिनीच्या मजदुराप्रमाणे करणे एक आवश्यक आहे. ठिबक संचद्वारे पाणी पुरवठा करीत असताना दररोज 1 किंवा 1 दिवस आड संच चालवणे व जमिनीचं वापसा आल्यानंतर संच चालवणे त्याचं अभ्यासाप्रमाणे काम करणे गरजेचं आहे. झाडांना शिफारस केलेल्या मात्रेनुसार पाणी देणं गरजेचं आहे. झाडांचा पसारा मोठा असल्यास 2 ऐवजी 4 ड्रिपरचा वापर करणं गरजेचं आहे. ड्रिपरचं झाडास पसाऱ्याच्या 6 इंच बाहेर असणे गरजेचं आहे. ड्रिपमधून योग्य त्या प्रमाणात पाणी पडतो किंवा नाही त्याची खात्री करणे खूप गरजेचं आहे. आणि शेवटी पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अच्छेदनाचा वापर करणंसुद्धा खूप गरजेचं आहे.
0: सर, आता बाहेर धरल्यानंतर झाडांची निगा असेल किंवा उत्पादनासाठीच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूया.
1: फुले आल्यापासून फळे तयार होण्यापर्यंत साधारणतः 135 ते 180 दिवसाचा कालावधी साधारणतः डाळिंबामध्ये लागतो. भगवा जातीचे फळं साधारणतः 180 ते 190 दिवसामध्ये तोडणीस किंवा पक्व होण्यास लागतात. फुले आरक्ता किंवा फुले गणेश असेल हे जाती साधारणतः 140 ते 150 दिवसामध्ये पक्व होतात. फळे तयार झाल्यानंतर साधारणतः गोलसर आकाराचा कमी होऊन फळांच्या बाजूवर साधारणतः सहजपणे येतो. फळं दाबल्यास सालीचं विशिष्ट करकर आवाज येतो आणि फुलं पक्व झाली किंवा नाही झाली त्याचा अंदाज आपल्याला येऊन जातो. साधारणतः फळं तयार झाल्यानंतर प्रत टिकून राहण्यासाठी फुलं साधारणतः लाल रंगाचे फळं तयार होतात आणि ते काढणीस तयार होतात. साधारणतः एका झाडापासून आपल्याला 150 ते 170 फळं आपल्याला एका झाडापासून साधारणतः 200-250 ग्रामपासून तर 300-350 ग्रामपर्यंत एका झाडापासून आपल्याला उत्पन्न मिळतं.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, अत्तार सरांचा नंबर आहे 9405-26-78-67. नंबर पुन्हा एकदा 9405-26-78-67. अत्तार सर, आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीनं आणि शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनापासून आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद.

शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयीची मुलाखत ऐकली. मुलाखत होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या किसानवाणी कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. जाता जाता एक आठवण उद्याच्या शेतीविषयक कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.

तसंच उद्या संध्याकाळी 7:30 प्रसारित होणाऱ्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात आपण मुलाखत ऐकू शकणार आहोत खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नियोजन याविषयी. मुलाखत आहे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची. तर शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर मी अंकुश जोशी आपला इथेच निरोप घेतो. पुन्हा भेटूया आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी ऐकला. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
3: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदू रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधादे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
4: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: काय झालं?
6: अगं, हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
5: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना,
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
6: आणि फोन नंबर?
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-99-29-36.
7: हॅलो
8: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
7: पुन्हा
8: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले जडकाल.
7: 10 लाख द्या, वाचाल.
9: सर, एवढे कुठून आणणार?
8: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
9: सर, 2 लाख?
10: काय झालं बाबा?
9: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
8: अरे
9: ठेवला.
10: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
9: फ्रॉड?
10: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
9: तर पैसे गमवाल.
11: RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क राहा.
5: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
13: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया. कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
5: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
14: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.

0: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचंय.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉन वर क्लिक करायचं.
2: बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
0: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
3: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.

0: श्रोते हो आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. यानंतर ठीक 8:05 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळल्या गेलेल्या लाभार्थींना कागदपत्रांची संपूर्ण छाननी केल्यानंतरच अपात्र ठरवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला कागदपत्र सादर करायला वेळ लागेल हे लक्षात घेता लाभार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती गृहीत धरून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर त्या योजनेचं लेखापरीक्षण झाल्यावर लाभार्थ्यांपैकी 5 लाख महिलांच्या कुटुंबात सरकारी नोकरदार व्यक्ती असल्याचं उघड झालं. तसंच 10 लाख महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्या सर्व लाभार्थी अपात्र ठरल्या. तसंच 14,000 पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं आढळलं. त्यांनाही अपात्र ठरवण्यात आलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या 1,70,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरल्याचं ते म्हणाले. अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता पैसे दिले जाणार नाहीत. मात्र आत्तापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही.
1: लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना कागदपत्रांची छाननी योग्य रीतीनं करण्याची काळजी सरकारनं घ्यायला हवी होती. मात्र सरकारनं केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून निधीचं वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. 80 लाख लाभार्थी अपात्र असताना दरमहा 1,500 रुपयेप्रमाणे गेले 20 महिने सुमारे 24,000 कोटी रुपये त्यांना वाटले गेले, याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 3,500 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांच्या कामासाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय

झाला. या योजनेसाठी एआयबी अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेकडून 50 कोटी अमेरिकी डॉलर्स म्हणजे सुमारे 4,500 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. तर राज्य शासन 30% हिस्सा म्हणून सुमारे 1,929 कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. कांद्याला 3,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं आज पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे आदी नेत्यांसह शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लाइंग उच्चस्तरीय शिष्टमंडळासह सध्या भारत दौऱ्यावर असून ते आज मुंबईत व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज सकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं तेव्हा राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये बारडोली इथं महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत. बारडोलीतल्या उवा गावात हा अपघात झाला. या अपघातातल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळात येऊन धडकेल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागानं वर्तवला आहे. लक्षद्वीप बेटं, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. वातावरणात एल निनो हा घटक आकाराला येत असून यंदा जागतिक हवामानावर त्याचा अत्यंत तीव्र प्रभाव पडेल असा इशारा जागतिक हवामान संस्थेनं दिला आहे. तसंच यंदा जून ते ऑगस्ट या कालावधीत एल निनोची स्थिती निर्माण होण्याची 80% शक्यता असून ती नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. हवामान बदलामुळं या स्थितीचा प्रभाव अधिक तीव्र होईल असं हवामान शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज उद्यापासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर येणार आहेत. या भेटीत त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. यात प्रामुख्यानं ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध निर्माण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्यांच्या संधीच्या शक्यतांवर चर्चा होईल. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या 5 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं आज दिला. मंगीलाल खाटिक, विकास बिवल, दिनेश बिवल, यश यादव आणि धनंजय लोखंडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती. याला विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती अजय गुप्ता यांनी परवानगी दिली. या प्रकरणातले इतर आरोपी मनीषा हवालदार, मनोज शिरुरे आणि तेजस हर्षद कुमार यांना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. सीबीआयनं या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांना मंजुरी दिली होती. त्यानुसार न्यायमूर्ती शील नागू, श्री चंद्रशेखर, संजीव सचदेव आणि अरुण पल्ली यांनी ज्येष्ठ वकील व्ही मोहना यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालय सुधारणा अध्यादेशाद्वारे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची मंजूर संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांक प्रणाली टप्प्याटप्प्याने रद्द करून त्या जागी एक सर्वसमावेशक उत्पादक किंमत निर्देशांक प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या चलनवाढ आणि किंमत निर्धारण विषयक माहिती प्रणाली

0: आधुनिकीकरण करून त्याला जागतिक सर्वोत्तम पद्धतीशी सुसंगत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सरकारने घाऊक किंमत निर्देशांकात आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 पर्यंत सुधारणा करायला मंजुरी दिल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय उच्च शिक्षण विभागानं प्रधानमंत्री संशोधन अध्यासन योजना 2026 अर्ज मागवले आहेत. जागतिक भारतीय प्रतिभेला भारताच्या प्रगत संगणन सेमीकंडक्टर आणि सायबर सुरक्षा यासारख्या 13 क्षेत्रांमध्ये संशोधन विकास नवोपक्रम आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी जोडणं या उपक्रमाचा उद्देश आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्व पात्रतेचे निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया PMRC संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 3,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांसाठी 6,429 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कांद्याला 3,000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. गुजरातमध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या 2 बस एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जखमी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस येत्या गुरुवारच्या आसपास केरळमध्ये पोहोचण्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्याच्या 4 विभागांमध्ये पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका. संकलन आणि निवेदन विकास कावरे यांचं.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या झरोका कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर अशा दिग्गज शाहिरांची, तमासगिरांची परंपरा अहिल्यानगर जिल्ह्याला लाभली आहे. आज या विषयावर बोलण्याचं कारण म्हणजे याच परंपरेतील एक अवलिया कलाकार रघुवीर खेडकर यांना मागील आठवड्यात पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पद्म पुरस्कार मिळालेले हे पहिले तमाशा कलावंत. ही बाब संपूर्ण तमाशा क्षेत्रासाठी, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. वडील तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यावर आई कांताबाई सातारकर यांनी संगमनेरमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. तो मुलांवर या गावात चांगले संस्कार होतील या विश्वासापोटी. संगमनेरमधील आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना रघुवीरजी भारावून जातात. संगमनेरी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. तमाशा कलेचा वारसा रघुवीरजींना आपल्या आईवडिलांकडूनच लाभला होता. बालपणीच त्यांनी तमाशाच्या मंचावरून आपली कला सादर करण्यास सुरुवात केली. पारंपरिक तमाशातील गण, गवळण, बतावणी, वगनाट्य सादर करण्यात ते निपुण आहेत. तर सोंगाड्याच्या भूमिकेसाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत. सन 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या काळात दिल्लीत रवींद्र भवन येथे देशविदेशातील पाहुण्यांसमोर रघुवीर खेडकरांनी आपली तमाशा कला सादर केली. संगीत नाटक अकादमीनेही चंदीगड येथे रघुवीरजींचा तमाशा आयोजित केला होता. अनेक कौटुंबिक आर्थिक अडचणींवर मात करत तमाशा संस्कृतीचे जतन प्रसार करण्यात रघुवीरजींचे योगदान मोलाचे आहे.
1: Sang sang sang sang sang. Kaira. To the north, to the gods, to the north, to the gods, to the north.

तुझा माग माग आलो आ तुझा पायी येडा झालो आ तुझा पायी येडा झालो नाव गाव संग संग संग संग

श्रोते हो, आज म्हणजेच 2 जून ज्येष्ठ संगीतकार इलया राजा यांचा जन्मदिन. खरं तर इलया राजा यांचा जन्म 3 जून रोजी तमिळनाडूतील पन्नईपुरम येथे झाला, परंतु 3 जून हा एम करुणानिधी यांचाही जन्मदिन. या दिवशी फक्त करुणानिधींचा जन्मदिन लोकांना साजरा करता यावा म्हणून इलया राजांनी आपला जन्मदिन 2 जून रोजी साजरा करण्याचे ठरवले. त्यांच्या सांगीतिक जीवनाची सुरुवात तमिळ लोकसंगीतापासून झाली. त्यांनी मुख्यतः दक्षिण भारतीय आणि तसेच इतर भारतीय भाषातील चित्रपटांना संगीत दिले आहे. सन 2010 पद्मभूषण तसेच 2018 पद्मविभूषण पुरस्काराने इलया राजांना सन्मानित करण्यात आलं. 2022 त्यांना राज्यसभेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. इलया राजांना त्यांच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकूयात त्यांनी संगीतबद्ध केलेलं चिनी कम चित्रपटातलं एक गीत.

श्रोतेहो, दरवर्षीप्रमाणे येत्या 5 जून रोजी आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाने 5 जून 1972 रोजी हा दिन साजरा करण्याची सुरुवात केली. पर्यावरण संवर्धनासंबंधी जगभर जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश. पर्यावरण दिनासाठी दरवर्षी एक थीम ठरवण्यात येते. यावर्षीची थीम आहे इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आवर फ्युचर. बदललेले ऋतुमान, जागतिक तापमान वाढ, वितळणाऱ्या हिमनद्या, प्रदूषणामुळे होणारे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार, पशुपक्ष्यांच्या नामशेष होत चाललेल्या वेगवेगळ्या प्रजाती, भीषण वनवे, पर्यावरण ऱ्हासाच्या यासारख्या भयंकर परिणामांना पूर्ण जग सामोरं जात आहे. पृथ्वीला पुन्हा तिचं स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त मूळरूप देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊयात.

श्रोतेहो, 31 मे रोजी आपण सर्वांनी अहिल्याबाई होळकरांची जयंती साजरी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे जन्मगाव चौंडी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावची कन्या इंदूरच्या होळकर घराण्याची राज्यकर्ती झाली. त्यांनी इंदूरचं एका संपन्न शहरामध्ये रूपांतर केलं. जेव्हा भारताचा बहुतांश भाग राजकीय धामधुमीतून जात होता तेव्हा त्यांनी कुशलतेने युद्ध लढाया टाळल्या आणि आपल्या राज्यात शांतता ठेवली. लोकांच्या जीवनात संपन्नता आणली. देशभर घाट आणि मंदिरं बांधली. आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि पुण्यकर्मानं भारतीय मनात त्यांच्याबद्दल अतीव आदराचं स्थान प्राप्त झालं. कुशल प्रशासक, संघटक, आध्यात्मिक साध्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना शतशत नमन.

श्रोते हो, आत्ताच आपण काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम झरोका ऐकला. संकलन आणि निवेदन होतं विकास कावरे यांचं. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 8:34 होत आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा गुरटू यांच्या स्वरातलं उमाकांत काणेकर यांचं गीत, संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे शांता शेळके. 6 जून हा कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन. त्या अनुषंगाने 5 जूनच्या फोन गाणी कार्यक्रमात ऐकूयात शांता शेळके यांची तुमच्या आवडीची गाणी. तेव्हा कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी बुधवार दिनांक 3 जून रोजी संपर्क करा सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. त्यासाठीचे आमचे दूरध्वनी

0: क्रमांक आहेत 02141-2424-3471 आणि 2424-3672.
1: श्रोते हो, मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. यानंतरचं गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मधुकर जोशी यांचं. संगीत दिलंय दशरथ पुजारी यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. श्रोतेहो, या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना रेणुका कौंडिन्यचा नमस्कार. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीची आवड कळवणारे श्रोते आहेत फकिरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात. सोबतच पांढरकवडा इथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे यांनी, बल्लारशा इथून सूरजजी लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे याच गीतासाठी आवड कळवली आहे. सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथून टीडी मल्होत्रा, रितिक, प्रतीक मल्होत्रा, नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे सुशीला चित्रपटातलं उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं सुशीला या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे आशा रेडिओ श्रोता संघ मेहेरनगर उमरखेड महाराष्ट्र इथून अभिजित गव्हाणकर, सरिता सिद्धांत प्रिन्स एकांश गव्हाणकर यांनी. त्याचबरोबर आकाश हाईट्स बहादुरा नागपूर इथून शैलेश गव्हाणकर, वैशाली श्वेता गव्हाणकर यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे भिंगरे चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे बाळ पळसुले यांचं.

महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट होता भिंगरी. श्रोतेहो, यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे. छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी इथून निजाम शेख, नुपूर वरुण साबळे आणि उद्धव साबळे यांनी. त्याचबरोबर याच गीतासाठी पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट गायकवाड, जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून बाळासाहेब केसभट, सुनील, किरण, ऋतुजा, तनुजा केसभट यांनी याच गीतासाठी आवड कळवली आहे. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत, जगुताई साक्षीताई राजे जाधव यांनी, तसंच संचित वायाळ आरेगाव इथून, प्रथमेश देशमुख, स्वाती देशमुख, प्रणाली सांडवी देशमुख या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे. देवता चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं वंदना विटनकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातलं वंदना विडनकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि चित्रपट होता देवता. श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे घरकुल चित्रपटातलं, अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं, शांता शेळके यांचं. गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी. या गीतासाठी आवड कळवली आहे मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर यांनी. तसंच वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद इथून. याच गाण्यासाठी आवड कळवली आहे वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकळ तालुका बदनापूर इथून. याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर इथून आशा बाळासाहेब तेलोरे, संग्राम, विलास, उज्ज्वला, पायल, राणी पवार, प्रीती, संगीता, रमेश दिवे, सुनीता, अविनाश जगताप, नाना, अंजनाबाई राठोड, संदीप, सविता, कल्याणी, लक्ष्मीबाई बबन उघडे, मंगल, दिलीप राऊत, शंभो, शरद, राम आणि सचिन पवार यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं घरकुल या चित्रपटातलं गीत.
1: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

अरुण सरनाईक, प्रमिला दातार आणि राणी वर्मा यांच्या स्वरातलं घरकुल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं शांता शेळके यांचं आणि गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात यानंतरची आवड कळवली आहे. बीड इथून प्रकाश पगारिया, पराग प्रदीप पगारिया यांनी, तसंच केशव पटेल आणि संतोष सुरेश पगारिया यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे सामना चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

सामना चित्रपटातलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता रवींद्र साठे यांचा आणि गीताला संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया उंबरठा चित्रपटातलं सुरेश भट यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा. या गीतासाठी पसंती कळवली आहे बुलढाणा इस्लामपूर इथून सहदेव दामोदर, शशिकला दामोदर, कुमारी साधना, सुमेध कुमार दामोदर यांनी. ऐकूया उंबरठा चित्रपटातलं हे गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं उंबरठा चित्रपटातलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया गारंबीचा बापू चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. स्वर आहे जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा. गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी. या गीतासाठी आवड कळवली आहे वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चना, बद्रीनाथ पढा आणि वेदांत आणि प्रेरणा यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गारंबीचा बापू चित्रपटातलं गीत.

जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं आणि चित्रपट होता गारंबीचा बापू. श्रोते हो, यानंतरची आवड आपल्याला कळवली आहे. साई रेडिओ श्रोता संघ देवगड फाटा तालुका नेवासा इथून दत्तात्रय चिंधे, दीपक, संदीप, साई, स्वरा, भावी, आदेश, गीतांजली आणि जनाबाई शिंदे यांनी. त्याचबरोबर गौतमनगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांनी याच गीतासाठी आवड कळवली आहे. गणेशपेठ पाथर्डी इथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांनी. या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं आणि गीताला स्वर होता लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकूया पाठलाग चित्रपटातलं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा. या गीतासाठी आवड कळवली आहे परळी वैजनाथ इथून दत्ता शेटे, तनुजा, रोहित आणि सागर शेटे यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं पाठलाग चित्रपटातलं गीत.

आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं आणि चित्रपट होता पाठलाग. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकूया बिनकामाचा नवरा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत दिलंय राजेंद्र विनय यांनी. या गीतासाठी आवड कळवली आहे भोलेनाथ कॉलनी इंदोर मध्य प्रदेश इथून स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी, भाऊ मराठा, गणेशदादा, कार्तिक भाऊ, परी संजना मराठा आणि ललिता नारायण खर्चे यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं गीत.

बिनकामाचा नवरा चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेंद्र विनय यांचं. श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे गंमत जम्मत चित्रपटातलं किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. या गीतासाठी आवड कळवली आहे पुणे इथून संजना जोशी, प्रथमेश, संजय, आकाश, प्रीती जोशी यांनी. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं गंमत जम्मत चित्रपटातलं गीत.

किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट होता गंमत जम्मत. श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमात शेवटची आवड कळवली आहे. बालमटाकळी जिल्हा अहिल्यानगर इथून नंदकुमार अदवंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अदवंत यांनी. या श्रोत्यांना ऐकायचं आहे हळदी कुंकू चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, स्वर जयवंत कुलकर्णी यांचा आणि गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: आवा की
0: राजा इंद्राने तिला डोळ भरून पाहिले पती रूप घेऊन तिला एकांती ध्यान भोगले।

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता हळदी कुंकू. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी रेणुका कौंडिन्य आपला निरोप घेते. नमस्कार.

यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता हळदी कुंकू. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी रेणुका कौंडिन्य आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकताय. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत SD बर्मन यांचं, आणि चित्रपट आहे चलती का नामगाडी.
1: हम थे वो थी हम थे

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: रजनीगंधा कार्यक्रमात ऐकूया शकील बदायुनी यांचं गीत। नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताला स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि चित्रपट आहे दिल दिया दर्द लिया।

दिल दिया दर्द लिया या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं. श्रोते हो, यानंतर ऐकूया आदमी चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायूनी यांचं गीत, संगीत नौशाद यांचं.

आदमी चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं शकील बदायुनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. यानंतर ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. चित्रपट आहे आराधना.

आराधना चित्रपटातलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी. यानंतर ऐकूया दो रास्ते चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

दो रास्ते चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, या गीतासोबतच रजनीगंधा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 10:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागाची विशेष कार्यक्रम मालिका किसान कल्याण. आज भाग 2.

And